श्रोतो नमस्कार. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन एअरवरती आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं नाशिक केंद्र. आज वार सोमवार, भारतीय सौर दिनांक 8 आषाढ शके 1948 अर्थात 29 जून 2024. शोध उस्ताद बिस्मिल्ला खासाहेब आणि सहकार्याने सनईवरती बाजवलेला आणि तबल्याच्या त्रितालामध्ये बांधलेला राग बिहाग आता आपण ऐकणार आहोत. आणि रसिको बिहागच्या या सुरावटीने सुरू झालेल्या आमच्या आजच्या या प्रातकालीन सभेत माझे नियंत्रण कक्षातले सहकारी रुपेश पाटील आणि मुकुंद बोरसे यांच्यासह मी पल्लवी कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करत आहोत. सुप्रभात.

तेव्हा रसिको तबल्याच्या त्रितालात बांधलेला राग आपण बिहाग ऐकलात. उस्ताद बिस्मिल्ला खा साहेब आणि सहकाऱ्यांनी सनईवरती वाजविला. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन एअर यावरती आपण ट्यून केलेलं आहे आपलं लाडकं आकाशवाणी नाशिक केंद्र. सकाळचे 6:37 झालेले आहेत.

कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राचा भक्तीधारा आता आपण ऐकणार आहोत. सरिता भक्तीची डोह भक्तीचा सागर भक्तीचा भक्तीधारा. आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत श्री विष्णू स्तोत्रानं.

श्री विष्णू स्तोत्राने आपण कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. सरिता भक्तीची डोह भक्तीचा सागर भक्तीचा रविकिरणांच्या साक्षीने अवतरलेली भूपाळी आता आपण ऐकणार आहोत. स्वर आहे आशा भोसले यांचा.

आणि आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांना. सुधीर मोघे यांची ही भक्तिरचना आहे. मीना मंगेशकर यांचं संगीत असलेली ही रचना आता आपण ऐकणार आहोत भक्तिधारा कार्यक्रमात.

मीना मंगेशकर यांचं संगीत असलेली आपण ही रचना ऐकली तर सुधीर मोघे यांची लता मंगेशकर यांच्या आवाजातली. कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राचा भक्तीधारा आपण ऐकत आहोत. तूच दिलेली मंजुळ वाणी डोळ्यामधले निर्मळ पाणी, तुझ्या पूजना माझ्या पदरी यावेळी दुसरे नाही. रसिको, जे आपल्यापाशी आहे ते भगवंता चरणी वाहून द्यायचं असतं. भगवंत तरी कुठे हो, तो मंदिरातच असेल असं नाही, म्हणजे भगवंताचा वास म्हटलं ना असं की तो मंदिरातच असतो असं नाही, तर त्याहून अधिक तो प्रेमळ हृदयामध्ये असतो, निर्मळ विचारांमध्ये असतो किंवा निस्वार्थ सेवेत देखील असतो. आणि म्हणूनच अहो संत वचन देखील आहे ना, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, आणि तसाच भगवंत आपल्याला ठाई ठाई भेटत असतो. चला आता स्वर्गाचं दार उघडणारे आणि भगवंताचं दर्शन होणारे आपल्याला या गाण्यातून. श्रीधर फडके यांचं संगीत असलेली ही रचना गायलेली आहे सुरेश वाडकर यांनी.

आणि रसिकबाबा अशी देवाचं दर्शन होतं, जेव्हा भगवंताचं दर्शन होतं तेव्हा खरं तर शब्द थांबूनच जातात आणि केवळ आपली जी अनुभूती असते ना ती बोलायला लागते. हो, संतांनी म्हटले की जेव्हा अहंकार नाहीसा होतो तेव्हा भक्ती पूर्णत्वास येते आणि तेव्हाच भगवंताचं दर्शन होतं. तर चला संत जनाबाई काय म्हणतात ऐकूयात. आता यानंतरची संत जनाबाईंची रचना आहे. अण्णा जोशी यांचं संगीत असलेली ही रचना आपण ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातली.

संत जनाबाईंचा भाका पण ऐकलात. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरामध्ये अण्णा जोशी यांचं संगीत होत. जनी म्हणे आत्मा ऐक, राम पूजी सदाशिव. खरंच रसिक हो की ईश्वर प्राप्तीसाठी खरं तर बाह्य अडंबराची गरजच नाही आहे, असं आपलं संत वचन आहे. सगळे धर्म समान आहेत, मानवतेपेक्षा मोठा धर्मच नाही आहे. सत्य, प्रेम आणि सदाचार याचं पालन करणं महत्त्वाचं, तिथेच माणुसकीचं दर्शन होतं. संत कबीरही हेच म्हणतात. इतरांमधले दोष बघण्यापेक्षा आपल्यामधले दोष बघावे, स्वतःकडे बघावं. संत वचन आपण ऐकणार आहोत, अर्थात कबीर वाणी आपण ऐकणार आहोत. निर्गुणी भजन ऐकणार आहोत, कुमार गंधर्व आणि वसुंधरा कोमकली यांच्या आवाजातल्या.

श्रोतोय निर्गुणी भजन आपण ऐकलत कुमार गंधर्व आणि वसुंधरा कोमकली यांच्या आवाजातली संत कबीर यांची ही रचना आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या नाशिक केंद्राच्या या भक्तिधारा कार्यक्रमात आता कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत ती देशवंदना. सोनू निगम आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत ए आर रहमान यांचं संगीत असलेलं.

0: पाणी पाणी निर्माण करता येत नाही, निदान आज तरी ही वस्तुस्थिती आहे. असलेल्या जलस्रोतांचं संवर्धन हा जलसंपत्ती वाचवण्याचा, त्याचं संवर्धन करण्याचा एक मार्ग. पाण्याची वाढती गरज आणि हवामानातल्या अनिश्चिततेमुळे आणि बेफिकिरीनं होणाऱ्या त्याच्या वापरामुळे पाण्याचा तुटवडा देशभरात सगळीकडेच जाणवतो आहे. पाण्याच्या या ओढग्रस्तीच्या स्थितीकडे लक्ष द्यायची आणि त्यावर मुळातूनच उपाय करण्याची गरज आहे.
1: आणि शेवटी आता हळूहळू पावसाळा सुरू होतोय, पाण्याच्या प्रत्येक थेंबाची महती आपल्याला माहिती आहे. वेगळं सांगण्याची गरज नाही की त्याची बचत कशी करायची, त्याचा वापर आपल्याला किती काटकचरीने करायचा आहे. तर चला हा संदेशासह आजच्या आपल्या रूपरेषेकडे आता आपण जाणार आहोत. रूपरेषा ऐकणार आहोत आकाशवाणी नाशिक केंद्राच्या आजच्या दिवसभरातल्या ठळक कार्यक्रमांची. त्याआधी सांगू इच्छिते की या आजच्या कार्यक्रमात अर्थात आजच्या प्रसारण आपल्यापर्यंत सुस्पष्टपणे पोहोचण्यासाठी इथे आज नियंत्रण कक्षामध्ये दक्ष आहेत ते रुपेश पाटील आणि मुकुंद बोरसे, आणि प्रसारण कक्षातून मी पल्लवी कुलकर्णी आपल्याशी संवाद साधते. तेव्हा आजच्या दिवसभरातल्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐसी अक्षर रसिके यानंतरचा कार्यक्रम लगेचच आपण ऐकणार आहोत. यामध्ये मनाला भावलेले ग्रंथ याविषयी संवाद आपल्याशी साधणार आहेत विजय निपाणेकर. सादर करते कृष्णा शिंदे. 6:40 कृषी बांधवांसाठी असलेला माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरूप कृषीवाणी यामध्ये हिरवा चारा जनावरांसाठी दर्जेदार आहार याविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत यामिनी भाकरे. सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 7:15 आडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात संवादिका आहेत पल्लवी कुलकर्णी. 6:50 परिसर कार्यक्रमात ते जल प्रदूषण यामध्ये आपल्याशी संवाद साधतील प्राध्यापक डॉक्टर किशोर पवार. 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमात ग्रंथ संरक्षणाविषयी संवाद साधतील अनिता जोशी. या दोन्ही कार्यक्रमांचे सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 7:00 आपण एका हिंदी चित्रपट गीताचा आस्वाद घेऊ शकणार आहात. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम, तर 7:45 आपण ऐकू शकणार आहात प्रायोजित कार्यक्रम जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट वडोदरा. आणि त्यानंतर 7:50 आपण ऐकणार आहात क्रिसेट म्युच्युअल फंड हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. 8:15 गीतधारा. 8:30 म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात. आज सकाळी 8:40 संत कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. सकाळी 8:40 सकाळी 9:00 PNG अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम, त्यानंतर विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 गीत भारती हा मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम. 10:30 NCERTचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम. 11:00 रात्री 11:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान दुपारी 12:00 वनिता मंडळ आपण ऐकू शकणार आहात. 5:30 युववाणी. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:30 माझं आवार माझं शिवार. रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील ज्या आम्ही सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आजच्या दिवसभरातल्या ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकलेत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. आपण ट्यून केलेलं आहे आपलं लाडकं आपलं आवडतं आकाशवाणी नाशिक. आकाशवाणी नाशिक, आकाशवाणी.

0: नाशिक केंद्र. सकाळचे 6:35 झाले दादा. ऐसी अक्षरे रसिके या अंतर्गत मनाला भावलेले ग्रंथ याविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत विजय निपाणेकर. आज या कार्यक्रमाचा भाग 6 आहे. सादर करते आहेत कृष्णा शिंदे. कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: झोरबा द ग्रीक, निकोस काझांझाकीस. निकोस काझांझाकीस म्हणजे निरर्थकतेत अर्थ शोधणारा सार्थ लेखक. काझांझाकीसच्या 5 मोठ्या साहित्य कृतींचे जगभर अनुवाद झाले आहेत आणि तरी आजही त्याचे नाव साहित्यप्रेमींना जवळजवळ अज्ञातच आहे. काझांझाकीस म्हणजे टॉलस्टॉय, दोस्तोयेव्स्की आणि नीत्से यांच्या तोडीचा 19व्या शतकातील लेखन पुरुष आहे. फ्राईड आणि जेम्स जॉईसचे युग निर्माण होण्यापूर्वीपासूनचा आदिम मानव म्हणजे काझांझाकीस होय. काझांझाकीसचे जीवन आणि लेखन पाहिल्यावर आपल्याला वाटते की हा आपल्या काळातला माणूस नाही, हा एक पुराण पुरुष आहे ज्याच्यात अजूनही आदिमानवाची उत्कट निर्भेळ आदिमता जिवंत आहे. आयुष्यभर तो स्वतःशीच लढत राहिला. ही अनोखी लढाई म्हणजे आत्मा आणि देह यांच्यातील भयानक लढाई होती. हा माणूस म्हणजे मुलखाचा घुमक्कड, हिंडणभोवरा, सतत प्रवासात असायचा. त्याचप्रमाणे तो भयानक गतीचा मेंटल ट्रॅव्हलर होता. झोरबा द ग्रीकमध्ये काझांझाकीसने प्रथम पुरुषी निवेदन केलेल्या या कादंबरीत त्याला झोरबा नावाची वल्ली भेटते. झोरबा म्हणजे युलिसिस प्रमाणेच विभिन्न साहसात जगणारा अफाट माणूस आहे. या कादंबरीचे पहिले वाक्य आहे, मी क्रेटला जाण्यासाठी बोटीची वाट पाहत थांबलो होतो. तेथे मला तो पहिल्यांदा भेटला. अलेक्सिस झोरबा त्याचे नाव. झोरबाजवळ आपल्याकडील टिंगरीसारखे सँट्युरी नावाचे एकतारी वाद्य आहे. सँट्युरी वाद्य वाजवणे हेच झोरबाचे जीवन. संपूर्ण कादंबरीत सँट्युरी हे वाद्य म्हणजे झोरबा या अवलिया माणसाच्या जीवनवृत्तीचे प्रतीक बनून आलेले आहे आणि कादंबरीच्या शेवटी मेल्यावर झोरबा ते वाद्य लेखकाला देऊन जातो. झोरबाची वृत्ती आणि निरपेक्ष जगणे पुढील अंकावर सुरू राहते. साध से निकली वह धून सबने सुनी, पर तार पर जो गुजरी वह किसने सुनी. कसा आहे हा झोरबा? मोकळा, स्वच्छ, पारदर्शी, अनिर्बंध, कोणत्याही पारंपरिक चौकटीत न अडकणारा, मनाला पूर्णपणे समर्थन देणारा, आज फक्त आजचेच काम करणारा, उद्याच्या कामासाठी उद्या उगवणार आहे असे मानणारा, उपकार म्हणून कोणी काही दिले तर ते न स्वीकारणारा आणि कोणावरही उपकार न करणारा, काळाची कैद न मानणारा, भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही आणि वर्तमानही नाही असे उन्मुक्त वागणारा, यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आरोग्य यांच्याकडे लक्ष न देणारा, प्रत्येक क्षणी संपूर्णपणे जगण्याची रिस्क घेणारा, जय, पराजय, दारिद्र्य यांच्यापासून न पळता त्यांना संपूर्णपणे स्वीकारणारा, कारण त्याच्या मते त्यांच्या स्वीकारानेच ते नष्ट पावतात, कोणतेही नाते, निर्णय, मैत्री शेवटपर्यंत निभावणारा, चांगले वाईट, पाप पुण्य, चूक बरोबर असा भेद विचार न करता कोणत्याही शारीरिक, मानसिक, आत्मिक सुख देणाऱ्या गोष्टीतच आपले जीवन जगणारा, काम करण्याच्या वेळी भरपूर काम आणि आराम करण्याच्या वेळी पुरेपूर आराम करणारा, त्याचे राहणीमान एकदम स्टायलिश, आधुनिक अस्तित्वातील सर्व लोक, प्राणी, दगड, झाडे, डोंगर, नदी यांचे आतील आणि बाहेरील जगण्यातील स्पंदन जाणवणारा, पण त्यांच्या आयुष्यात काहीही ढवळाढवळ न करणारा, तो पूर्णपणे जगतो कारण त्याच्या मतानुसार जगणे अनंत अमर्याद आहे आणि एन्जॉय केल्याने आयुष्य वाहत्या पाण्यासारखे प्रभावी आणि सततधार स्वच्छ राहते. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत शांती, आनंदाचा अंडरकरंट सतत प्रवाहित असतो. त्याचे डोळे म्हणजे स्वच्छ आरसा, आतील सर्व पारदर्शीपणे दाखवणारे, नाक बाहेरील सर्व काही श्वासात सामावून घेणारे, ओठ न सांगता येणाऱ्या सत्याने सतत स्पंदत असलेले, कपाळावरची शांतता लपवण्यासाठी धडपडत असलेले डोक्यावरचे केस, कान आतील आत्मधून ऐकून परमसंतुष्ट असलेले, हात जगातील सर्व गोष्टी घट्ट पकडून निरपेक्षपणे सोडून देणारे, असा हा तुमच्या आमच्या सर्वात असलेला जगावेगळा नायक, संपूर्ण अस्तित्वात चैतन्य असणारा काझांझाकीसचा झोरबा द ग्रीक.
0: मनाला भावलेले ग्रंथ.

0: या विषय आपल्याशी संवाद साधलेला होता विजय निपाणेकर यांनी. आज या कार्यक्रमाचा भाग सहावा होता. कार्यक्रम होता आयसी अक्षरे रसिके. आता सकाळचे 6:40 होत आहेत. कृषी बांधवांना माहिती देणारा कार्यक्रम स्वरूप कृषीवाणी काही वेळातच.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड नाशिक. तीच साथ तोच विश्वास.
0: मंडळी नमस्काराच्या स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण हिरवा चारा जनावरांसाठी दर्जेदार आहार या मालिकेचा भाग 5 ऐकणार आहोत. संवादिका यामिनी भाकरे.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीवाणीमध्ये मी यामिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सध्या आपण पशु आहार याबद्दल माहिती पाहतो आहोत आणि दर्जेदार आहार पशूंना द्यायचा असेल तर हिरवा चारा अत्यंत महत्वाचा असतो. मग त्यासाठी बाजरी, ज्वारी, मका, संकरित नेपियर, चवळी यासारखे पिकं हिरवा चारा म्हणून आपल्या शेतामध्ये लावायला काहीच हरकत नाही. परंतु हिरव्या चाऱ्यामध्ये अजूनही काही पीक आपण लावू शकतो, ते म्हणजे बागायती मारवेल. बागायत भागामध्ये हिरव्या चाऱ्यासाठी भरपूर फुटवे, चवीला गोड आणि अतिशय रुचकर, जास्त पचनीयता असा असलेला फुले गोवर्धन हा मारवे गवताचा बहुवार्षिक वाण मध्यम ते भारी कसदार आणि उत्तम निचऱ्याच्या जमिनीसाठी विद्यापीठानं शिफारस केलेला आहे. आणि याची लागवड ही 45-30 cm अंतरावर प्रत्येक ठिकाणी 2 डोळ्यांची 1 कांडी याप्रमाणे हेक्टरी 75,000 कांड्यांची लागवड ही जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये करायला हवी. हेक्टरी 10-15 टन चांगलं कुजलेलं शेणखत मशागतीच्या वेळी जमिनीमध्ये मिसळलं असेल तर लागवडीच्या वेळी प्रति हेक्टरी 10 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश एवढं द्यावं. म्हणजे भरपूर चारा उत्पादनासाठी आपल्याला प्रत्येक कापणीनंतर 25 किलो नत्राची पण आवश्यकता असतेच. पहिली कापणी लागवडीपासून 50-60 दिवसांनी करावी. त्यानंतरच्या ज्या कापण्या आहेत त्या 45-50 दिवसांनी कराव्यात. वर्षभरामध्ये प्रति हेक्टरी 600-700 क्विंटल हिरवा चारा या 6-8 कापण्यांद्वारे आपल्याला मिळू शकतं. तर मंडळी, हिरव्या चाऱ्यासाठी बागायती मारवेल हे सुद्धा ऑप्शन आपल्याकडे खूप चांगलं आहे. याशिवाय मद्रास अंजन हे सुद्धा गवत हिरव्या चाऱ्यासाठी चांगलं आहे. हलके ते मध्यम जमिनीमध्ये जिराईत भागासाठी तसंच कुरण विकासासाठी फुले मद्रास अंजन 1, काजरी 75 हे 2 वाण विद्यापीठानं लागवडीसाठी विकसित केलेले आहेत. 45-30 cm अंतरावर जून ते ऑगस्ट या दरम्यान ठोंब्यांद्वारे याची लागवड करावी. प्रति हेक्टरी 75,000 ठोंबे किंवा 5-6 किलो बियाणे प्रति हेक्टरी याप्रमाणे लावता येतात. पूर्व मशागतीच्या वेळी प्रति हेक्टरी 2.5-5 टन शेणखत जमिनीमध्ये मिसळावं आणि लागवडीच्या वेळेस 40 किलो नत्र, 30 किलो स्फुरद, 20 किलो पालाश हे पण द्यावं. प्रत्येक कापणीनंतर 25 किलो नत्राची मात्रा द्यावी. म्हणजे हिरव्या चाऱ्याचं याचं प्रति हेक्टरी उत्पादन 400-500 क्विंटल एवढं उत्पादन याचं मिळतं. चाऱ्यासाठी अतिशय उत्तम असं हे मद्रास अंजन गवत आहे. आज एवढंच, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. तोपर्यंत यामिनीचा नमस्कार.
0: मंडळी, आताच आपण हिरवा चारा जनावरांसाठी दर्जेदार आहार याविषयीची माहिती ऐकलीत. आणि अशीच माहिती आपण घेणार आहोत आज संध्याकाळी माझावर माझा शिवार या कार्यक्रमात. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल आणि ही आठवण आमच्या उद्याच्या हॅलो किसानवाणी या कार्यक्रमाची.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाची शक्यता आता सगळ्यांनाच जाणवते आहे, त्यामुळे खरीप पिकाची लागवडीची लगबग पण आता सुरू होईल. परंतु लागवडी आधी किंवा लागवडी नंतर पिकांसाठी अन्नद्रव्य फार महत्वाचं असतं आणि हे अन्नद्रव्य व्यवस्थापन नेमकं कसं करायला पाहिजे याबद्दलचाच विषय 30 जूनला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसानवाणीचा आपण घेतला आहे. खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन

0: याविषयी आपल्या शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं देतील प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा. आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-27-73 आणि 295-07-72. करा मग फोन. हॅलो किसान वाणी,
1: तेव्हा जरूर उद्या फोन करा हॅलो किसान वाणी कार्यक्रमासाठी. आणि आता मात्र स्वरूप कृषी वाणी कार्यक्रमात आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: कृषीवाणी किसानवाणी त्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी. आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन एअर वरती. आणि आता सकाळचे 7:15 वाजतायत.
2: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

तेव्हा शोधू आडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी कार्यक्रमात. पल्लवी कुलकर्णीचा सर्व रसिक श्रोत्यांना आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार. बघा ना आता आंबे जरी बाजारात भरपूर दिसत असले तरी परतीच्या मार्गावर आहे. थोडी आंब्याची चव आता बिघडायला लागलेली का हो, पण कैरा मात्र अगदी गर्वाने बाजारात आपली वाट बघत आहेत बरं का. म्हणजे आमच्या बघा ना मैत्रिणींची सगळी लगबग सुरू आहे सध्या. कैरीचं लोणचं घालायचं हो वर्षभराचं. अहो मैत्रिणीच काय, आमचे श्रोता मित्रसुद्धा अगदी आवडीने कैऱ्या घ्यायला किंवा त्या कैऱ्या फोडून घ्यायला सगळी मदतीला घरातली बालबच्चेसुद्धाही येतात कधी कधी, या कैऱ्या फोडून घ्यायला, मग त्या धुवून द्यायच्या आणि मग त्या फोडून घ्यायच्या वगैरे सगळं काम आवडीने करतात सगळे. म्हणून खरं आहे ना, म्हणजे ही कामं सगळी कुटुंबानी आवडीनं एकमेकांच्या सोबतीनं केली पाहिजे. अहो त्या लोणच्याची लज्जत फार वेगळी असते हो. हे कौटुंबिक लोणचंसुद्धा आपल्या आनंदी जीवनाचं, आपल्या आनंदी जगण्याचं कारण असू शकतं. अशीच एक छान कविता यासाठी वाचनात आलेली, आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्याचं नाव आहे, त्याचं शीर्षक आहे संसारी लोणचं. बरं का, तर म्हटलं की संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात. जसं आपलं लोणचं असतं तसंच त्याआधी करकरीत असतात पण नंतर कुरकुरत का होईना पण हळूहळू मुरत जातात. अहो हे लोणचं कोणत्याही बाजारात मिळत नाही, सगळ्या कुटुंबानं मिळून घालायचं असतं. कारण कुटुंबानी घातलं ना की एक चव येते हो याला, म्हटलं ना की त्याशिवाय जगण्याला चव येत नाही. आता यातले मसाले कसे वापरायचे, यामध्ये जी कडवट शब्दांची मेथी जरा असते ना ती जरा जपून वापरावी. स्वतःच्या हातानेच कशाला लोणच्याची चव घालवावी. खरं आहे ना, जिभेचा तिखटपणा प्रत्येकानं सावरला ना तर बराच फरक पडतो. कारण लोणच्याचा नको तेवढा झणझणीतपणा सगळ्यांनाच खटकतो. कुटुंबातल्या एखाद्याच्या मीपणाची मोहरी जास्तच झाली, बघा किती छान म्हटलंय, कुटुंबातल्या एखाद्याच्या मीपणाची मोहरी जरा जास्तच झाली तर इतरांनी आपुलकीचा रस त्याला शांत करत असतो. रागाचा उग्र हिंग तसा तितकासा बाधत नसतो खरा, पण तो प्रमाणातच हवा, कारण त्याचा अतिरेक कमीच असावा. लोणचं न मुरताच नासावं तसं काहीसं कधी कधी या संसारी लोणच्याचंही असतं, कारण सहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण बहुधा कमी पडलेलं असतं. आणि हो राहूनच गेलं, हळद. अहो ती हळद म्हणजे प्रेमाची हळद असते, जी लोणच्याच्या फोडींना जशी आपण आधीच लावतो ना ती असते प्रेमाची हळद. त्यांना प्रेमळ करतो आपण, बघा ना ती हळद लावल्यानंतर त्या कैरीच्या फोडीच्या त्या मऊ पडतात थोड्या. मिठाचं आणि हळदीचं पाणी आपण जेव्हा लावतो त्याला तर त्या फोडी थोड्या मऊ पडतात, म्हणून म्हटले की प्रेमाची हळद ती लोणच्या

त्याला खरा रंग आणते आणि विकारांच्या बुरशीपासून ती लोणच्याचं संरक्षण करते. अर्थात हे आपलं कौटुंबिक संसारिक लोणचं चाललं आहे, त्याचं रक्षणसुद्धा ही हळदीचं, म्हणजे जी हळद प्रेमाचं प्रतीक म्हणून सांगितलेलं आहे, ते हळदीचं प्रमाण थोडक्यात असलं तरी ते बऱ्यापैकी जरी घातले ना तरी चालतं, कारण त्याच्याने आपल्या कौटुंबिक जी लोणच्याची लज्जत आहे, जी रंगत आहे, ती त्या प्रेमाच्या हळदीनं वाढत असते. आणि असं सगळं असलं ना की काळजीचं कारण नसतंच, कारण त्या थराखाली लोणचं सुरक्षित असतं आणि ते म्हणजे शेवटी जे आपण घालतो ते म्हणजे तेल, कारण ते असतं समृद्धीचं तेल, समृद्धीचं प्रतीक. त्यामुळे त्याचा थर अगदी बऱ्यापैकी द्यायचा, म्हणजे सगळं लोणचं, संसारिक लोणचं हे सुरक्षित राहतं. तर मंडळी खरंच असं कौटुंबिक लोणचं, संसाराचं लोणचं सगळ्या लोणच्यांमध्ये रुचकर असतो. हो, पण त्या कवितेतल्या ओळींमध्ये सांगितलेलं आहेच ना की प्रत्येकाच्या आयुष्यरूपी पानात ह्या आनंदी लोणच्याची लज्जत ही वाढवतच जात असते. त्यामुळे हे आनंदरूपी आपल्या कुटुंबिक संसाराचं लोणचं प्रत्येकाच्या पानात हवंच हवं, जे आनंदी जगण्याचं कारण असतं. चला या गाण्यांच्या ओळींसह मी पल्लवी कुलकर्णी अडावतकर ज्वेलर जगूया आनंदी कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीचं आता काय?
0: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
0: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
0: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं विना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
0: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: आणि शेवटी आता परिसर कार्यक्रम. यामध्ये जल प्रदूषण याविषयी संवाद साधतात प्राध्यापक डॉक्टर किशोर पवार.
4: नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर किशोर पवार. विषारी धातूंमुळे होणारे जल प्रदूषण या विषयावर मी आपल्याशी संवाद साधणार आहे. आर्सेनिक, कॅडमियम, सिसे, पारा आणि क्रोमियम, निकेल यासारखे जड धातू विषारी मानले जातात. हे धातू पाण्यात जर शिरले तर पाण्याचे प्रदूषण घडवून आणतात. ते विषारी असल्यामुळे जलचरांना व मानवाला घातक ठरतात. हे धातू जैव विघटनशील नसतात. या धातूंमुळे औद्योगिक सांडपाणी, खाणकाम, वाहन उत्सर्जन आणि अनियंत्रित कीटकनाशकांच्या वापरामुळे होणारे गंभीर पर्यावरणीय संकट आहे. ते पाणी आणि मातीत साचतात आणि अन्न साखळीद्वारे मानवी शरीरात प्रवेश करून मज्जातंतू, मूत्रपिंड आणि कर्करोगासारखे गंभीर आजार निर्माण करतात. औद्योगिक क्षेत्रातील अनेक विषारी धातू पर्यावरणात फिरत असतात. सांडपाण्यातून ते नदी नाल्यात मिसळले जातात. त्यात प्रामुख्याने पारा, तांबे, सिसे, बेरिलियम, जस्त, कॅडमियम, कोबाल्ट, आर्सेनिक, निकेल आदी धातूंचा समावेश होतो. जड धातूंमुळे जल प्रदूषणाची समस्या एक जागतिक समस्या बनली आहे. पाण्यातील त्याच्या अतिरिक्त प्रमाणामुळे विविध समस्या उद्भवतात. हे धातू अन्न, पाणी व अन्न साखळीद्वारे मानवी शरीरात संचयित होतात. त्यांचे प्रमाण हळूहळू वाढत जाऊन ते विषबाधेची पातळी गाठतात. जलचरांच्या शरीरातील या मात्रेमुळे घातक परिणाम होतात. प्राणी मरत नसला तरी रोगट बनतो. या धातूंचे विघटन होत नसल्यामुळे ते दीर्घकाळ पर्यावरणात टिकून राहतात. तसेच त्यांचे रूपांतर कधीकधी अधिक विषारी घटकात होत असते. दूषित पाण्यातील मासे, खेकडे, शिंपले, कोळंबी अन्न म्हणून घेतल्यास आणि दूषित पाणी पिण्यासाठी वापरले तरी विषारी घटक मानवाच्या शरीरात येतात. काही विषारी जड धातूंना लहान बालके अत्यंत संवेदन

0: सील असतात. काही जड धातूंच्या विषबाधेमुळे कॅन्सर सारखे रोग होतात, तसेच गर्भवती मातेच्या बालकावर विकृत परिणाम होतात. जन्मजात विकृती आणि व्यंग निर्माण होतात. अनेक जड धातूंमुळे वनस्पतींनाही विषबाधा होते. पारा हा जड धातू अनेक औद्योगिक कारखान्यांमध्ये वापरला जातो. विद्युत उद्योग, कागद कारखाना, प्लॅस्टिक उद्योग, क्लोरीन अल्कली प्रकल्प, बुरशीनाशकांच्या निर्मितीसाठी पारा वापरला जातो. औष्णिक केंद्रात दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात जाळला जातो, त्यातील पारा पर्यावरणात मिसळतो. सांडपाण्यात पारा आढळतो. पाऱ्याच्या जलप्रदूषणामुळे मिनामाटा या खाडीत भयंकर दुर्घटना घडली होती, त्यामुळे उद्भवलेल्या विकारास मिनामाटा विकार असे म्हणतात. लोकांनी मासे, खेकडे, शिंपले खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेने अनेक लोक शारीरिक व मानसिकदृष्ट्या विकलांग झाले, तर अनेक मृत्यूमुखी पडले. शिसे हा धातू मानवी शरीरात अन्न, पाणी व हवेद्वारा शिरतो. त्याचा वापर बॅटऱ्या, केबल्स, रंग उद्योगात, प्लॅस्टिक उद्योगात केला जातो. शिशामुळे हाडे ठिसूळ होतात, मूत्रपिंड निकामी होते, तसेच स्त्री पुरुषांमध्ये वंध्यत्व येते, नैराश्य येते, स्मरणशक्ती क्षीण होते. कॅडमियम या जड धातूचा वापर निकेल कॅडमियम बॅटरीमध्ये केला जातो. या धातूमुळे हायपरटेन्शन, फुफ्फुसाचा कॅन्सर, श्वसन विकार मानवात उद्भवतात. जपानमध्ये या धातूमुळे इटाई इटाई हा विकार उद्भवला होता. त्यात हाडे मऊ व ठिसूळ होऊन मोडतात. पेरियार नदीत फॅक्टरीचे पाणी सोडल्यामुळे ही नदी दूषित झाली होती. अनेक जलचरांचं अस्तित्व धोक्यात आले होते. बेरिलियम धातू न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये, क्लोरोसेंट दिव्यांमध्ये व नियॉन साईन बोर्ड्समध्ये वापरला जातो. त्यामुळे मानवात त्वचा व डोळ्यांचा अल्सर, फुफ्फुस, नाक, घसा, श्वासनलिकेचा दाह इत्यादी आजार उद्भवतात.
1: प्रदूषण, जलप्रदूषण याविषयी आपल्याशी संवाद साधला होता डॉक्टर प्राचार्य डॉक्टर किशोर पवार यांनी. कार्यक्रम होता परिसरण्यता. वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रम यामध्ये आपण ऐकणार आहोत ग्रंथ संरक्षण या मालिकेचा भाग तिसरा. संवादिका आहेत अनिता जोशी. या कार्यक्रमाचे प्रायोजक वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: मित्रहो नमस्कार. ग्रंथ संरक्षणाविषयी विज्ञान कट्ट्याच्या माध्यमातून मी अनिता जोशी आपल्याशी संवाद साधत आहे. आज आपण धूळ, हवेतील प्रदूषक आणि प्रकाश यांपासून ग्रंथांना कशी हानी पोहोचते ते पाहूयात. उन्हाच्या कवडशामध्ये आपल्याला जे तरंगते कण दिसतात ते कण म्हणजे धूळ. हे धुळीचे कण हवेच्या घनतेचे किंवा त्यापेक्षा जडही असू शकतात. म्हणून त्याचा काही भाग हवेत तरंगत राहतो तर काही भाग हळूहळू खाली बसतो. धुळीमध्ये सेंद्रिय पदार्थ, बाष्प, काजळी, बुरशीचे कण, तांब, लोखंड, मॅग्नीज इत्यादी धातूची संयुग हे बाह्य घटक असतात. हवेबरोबर प्रदूषक वायू देखील प्रवास करत असतात. सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, अमोनिया, क्लोरीन हे वायू प्रामुख्याने धुळीबरोबर प्रवास करत असतात. याबरोबरच हवेत असणाऱ्या काजळीत अनेक विषारी रसायनं असण्याचीही शक्यता असते. हवेतील आर्द्रतेशी सल्फर डायऑक्साईडचा संपर्क होऊन सल्फ्युरिक आम्ल तयार होतं. या अम्लाशी धुळीतील लोखंड, तांब इत्यादी धातूंचा संयोग होऊन गंजासारखा थर तयार होतो. कागदाचा सल्फ्युरिक आम्लाशी संपर्क आल्याने कागदाचं रासायनिक विघटन होतं. धुळीतल्या धातूंशी हायड्रोजन सल्फाईडचा संयोग होऊन क्षार तयार होतात आणि कागदातल्या सेल्युलोजचे रासायनिक विघटन होतं. अमोनिया वायू आर्द्रता शोषून घेतो आणि ती साठवून ठेवतो. या वायूचं हवेतील प्रमाण अधिक असल्यास त्या ठिकाणच्या आर्द्रतेचं प्रमाण वाढतं आणि त्याबरोबरच हवेची रासायनिक क्रियाशीलताही वाढते. क्लोरीन वायूचा हवेतल्या आर्द्रतेशी संयोग होऊन हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होऊन ते कागदाचं विघटन घडवतं. हवेतली काजळी ही आम्लशोषक असते. ती विशेषत सल्फ्युरिक आम्ल शोषून घेते आणि स्वतःमध्ये साठवून ठेवते. धूळ आणि प्रदूषकांबरोबर प्रखर प्रकाश देखील ग्रंथांना हानिकारक असतो. सूर्य आणि दिवे हे दोन प्रकारचे प्रकाशाचे स्रोत आहेत. या प्रकाशात अल्फा, बीटा, गॅमा, इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट हे किरण असतात. या किरणांमुळे शाई आणि रंग फिकट होतात किंवा विटतात आणि उष्णतेमुळे अनेक रासायनिक क्रियांची साखळी

0: सुरू होते आणि ग्रंथांना हानी पोहोचते. इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायलेट हे किरण उष्ण असतात, त्यामुळे कागद कोरडा होऊन त्यातल्या सेल्युलोजच्या साखळ्या खंडित होतात आणि तो वाकडा होऊन फाटतो. लक्स या एककात प्रकाश मोजला जातो. 40 लक्सपेक्षा अधिक प्रकाशात ग्रंथ राहू नयेत असा विज्ञानाचा दंडक आहे. पुढील भागात आपण तापमान आणि सापेक्ष आर्द्रता यांविषयी जाणून घेऊ. धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.

0: वडनेरे सराव,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक।
2: श्रोते आताच आपण वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमात ग्रंथ संरक्षण याविषयी आपल्याशी संवाद साधला होता। अनिता जोशी यांनी तो ऐकला। कार्यक्रमाचे सादर करते होते कृष्णा शिंदे। आपण ऐकत आहात आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण।
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर. नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
2: केकेवाक शिक्षण संस्थेचे कला
1: वाणिज्य
2: विज्ञान
1: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc आणि MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: संपर्क
1: 9423531969 किंवा 8275858 419.

आणि शोधता यानंतर आपण ऐकणार आहोत 7:10 प्रादेशिक बातम्या आणि 7:25 आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलासा. मी सहक्षेपित करत आहोत मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीर

0: गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
2: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
4: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त. आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आता सविस्तर बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृती यासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी केलं.
5: मेरा आप सभी से एक आग्रह है, आप प्रयास करें कि आपके घर, सोसाइटी या आसपास की जगहों पर गणपति बप्पा की जो मूर्ति स्थापित हो वो हमारे देश की मिट्टी से बनी हो, वो हमारे अपने कुम्हारों और स्थानीय कलाकारों के हाथों तैयार हुई हो. जो लोग गणेश जी की मूर्तियां बनाते हैं उनसे भी मेरा आग्रह है कि वे मिट्टी की मूर्तियों को प्राथमिकता दे. जब हम स्थानीय कारीगरों से मूर्ति खरीदते हैं हम वोकल फॉर लोकल के संकल्प को मजबूत करते हैं. मुझे विश्वास है इस बार गणेश उत्सव में और ऐसे हर उत्सव में हम ऐसी सारी बातों पर जरूर गंभीरता से सोचेंगे और देश हित में कदम भी उठाएंगे.
4: आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जमणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बात मधून दिलं.
5: महाराष्ट्र के नांदेड में एक परिवार ने अपनी खुशियां बांटने के लिए ऐसा काम किया है जो चर्चा का विषय बन गया है. यहाँ नांदेड के बहादुरपुरा गांव में पेटकर परिवार रहता है. इस परिवार ने सोचा कि अगर खुशी बांटनी ही है तो ऐसी चीज दी जाए जो मुश्किल समय में किसी परिवार का सहारा बने. अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गाँव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया. परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है. ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है.
4: पंतप्रधानांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
6: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1,200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलोत पण

0: गावासाठी आपण काही केलो नाही, त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. वाढवण बंदर हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून या बंदरामुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल पाहणी करताना सांगितलं. बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्थानक, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचा त्यांनी आढावा घेतला. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल देशभरात राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात बालकांना लसीचे दोन थेंब पाजून पुणे जिल्हास्तरीय मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत सामील झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव आणि परभणीचा दौरा केला. या दोन्ही ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार तसंच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या काल झालेल्या निवडणुकीत दैनिक सकाळचे उमेश शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. दैनिक लोकमतचे हिरा सरवदे सरचिटणीस तर दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे प्रसाद पानसे यांची खजिनदारपदी निवड झाली. वकील प्रताप परदेशी आणि स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी जमिनीत लपून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा नुकताच उद्ध्वस्त करण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात ही कारवाई केली. या विशेष शोध मोहिमेत 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन तसंच 20 रायफल रॉड धातूच्या पट्ट्या हस्तगत करण्यात आल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं. आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेत लॉर्ड्स मैदानावर काल झालेल्या गट अ मधील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियानं 19 षटकात 4 गडी गमावून 172 धावा केल्या. पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये बेलफास्ट इथं 2 सामन्यांची मालिका यजमान आयर्लंडनं 2-0 अशी जिंकली. दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 154 धावा केल्या होत्या. त्या गाठताना भारत केवळ 1 धावेनं मागे पडला. राज्याच्या विविध भागात काल पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. पुणे शहरात तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस पडला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचं आगमन झालं. जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली. अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रातील आंबी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, त्यामुळे भंडारदरा क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुपारी 3 वाजल्यानंतर पावसाची संततधार होती. लातूरमध्ये काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पलूस, तासगाव, कवठे महांकाळ तालुक्यात काल विजांसह जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही काल संध्याकाळी पावसाच्या काही सरी पडल्या. कोल्हापूर जिल्ह्यात काल दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे सखल भाग आणि रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलं. पावसाळा सुरू झाल्यापासून असा दमदार पाऊस झाला नव्हता. दिव्यांगत्वावर मात करून शासकीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्याचे आदेश दिव्यांग कल्याण सक्षमीकरण आयुक्तांनी दिले आहेत. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत फाशीचा डोंगर परिसरात 1 लाख झाडं लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा आरंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झाला. वटपौर्णिमेनिमित्त काल पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वडाची रोपं वितरित करण्यात आली. अनेक महिलांनी रोपं स्वीकारत त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प केला. हे वडाचं रोप म्हणजे केवळ एक वृक्ष नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी सावली, शुद्ध हवा आणि हरित भविष्याची अमूल्य भेट असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यावेळी म्हणाल्या. अहिल्यानगरमध्येही उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून

आणि ग्रीन आर्मी संस्थेच्या माध्यमातून 1100 महिलांना वडाचं रोप भेट देण्यात आलं. पाणी फाउंडेशन मार्फत 2022 पासून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा राज्याच्या 46 तालुक्यात सुरू आहे. यंदाच्या या स्पर्धेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत होणार आहे. हवामान. राज्याच्या विविध भागात जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त. आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारत

0: शून्य असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ECI डॉट GOV डॉट इन किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
3: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाचा भरल्या दोन्ही राशी.
2: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
4: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
2: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
5: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
2: तेव्हा मैत्रिणींनो, जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
6: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
7: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 25 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 29 जून. 29 जून हा दिवस भारतात सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. सांख्यिकीचे महत्त्व आणि आर्थिक नियोजनातील त्यांचं योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. आजच्या दिवशी जन्मलेले महान व्यक्ती बघूया. 29 जून 1871 साली श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार आणि वाङ्मय समीक्षक यांचा जन्म झाला होता. 29 जून 1934 साली कमलाकल सारंग, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांचा जन्म झाला होता. हे होते आजचे दिनविशेष.
8: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
9: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
8: सहज संवाद.
10: सहज संवाद.
7: यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, उद्योग, व्यापार आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शाहू महाराजांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले होते, याबद्दल आपण काय सांगाल?
1: आज जो कोल्हापूर जिल्हा आपणाला सुजलाम सुफलाम असा दिसतो, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात जे औद्योगिक प्रगती झालेली आहे, त्या औद्योगिक प्रगतीचे मूळ लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेल्या दूरदृष्टीच्या कार्यामध्येच आहे. शाहू महाराजांनी औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त अशा वस्तूंची लागवड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलेलं होतं. संस्थांच्या पश्चिम भागातील डोंगर उतरणीवरती चहा कॉफीची लागवड करण्याचे प्रयोग केले. गंजन गवत आणि सिट्रान गवत यांची लागवड करून त्यापासून तेल काढण्याचे उद्योग सुरू केले. चंदन आणि हिरडा यांच्या जंगलातील उत्पादन वाढीचा, त्यातून उद्योग वाढीचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. देशी उद्योगांचे आधुनिकीकरण आणि विकास, त्यासाठी तंत्र आणि कौशल्य विकास यासाठी शाहू महाराजांनी प्रयोग केलेले आहेत. जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि राजाराम इंडस्ट्रीयल स्कूल यांच्या माध्यमातून शाहू महाराजांनी उद्योग व्यवसायाचे शिक्षण प्रशिक्षण दिलेलं दिसून येतं. याशिवाय अनेक उद्योगांसाठी, विशेषतः सुगंधित औषधी तेल उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, काष्टार्क उद्योग, सुती कापड उद्योग, या उद्योगांसाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान लोकांना अवगत व्हावं यासाठी देशाच्या अनेक भागामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी काही लोकांना शाहू महाराजांनी पाठवलेले दिसून येत.
0: अच्छा, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात काही गावं मधानं समृद्ध आहेत, तर त्याची मुहूर्तमेढ किंवा त्याची सुरुवात शाहू महाराजांनी केली होती.
1: अगदी बरोबर आहे. शाहू महाराजांचे म्हणणं असं होते की जे आपल्याकडे एकूण कच्चा माल ज्या ज्या ठिकाणी निर्माण होतो, त्या त्या ठिकाणी छोट्या छोट्या उद्योगांची निर्मिती झाली पाहिजे, आणि त्यातूनच मग हे मधुमक्षिका पालन असेल किंवा अनेक प्रकारचे छोटे मोठे, अगदी त्या काळामध्ये साडी, धोतरे, खण, चादरी तयार करणारे उद्योगही या संस्थानामध्ये होते. कात कारखाना होता, राळ तयार करण्याचा कारखाना होता, रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने होते. या सर्व कारखान्यांना शाहू महाराजांनी मदत केलेली दिसून येते. अर्थात हे करीत असताना शाहू महाराजांनी आणखी एका गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष वेधलेले होते. उद्योग व्यवसायात प्रगती करीत असतानाही शेतीकडे दुर्लक्ष होता कामा नये याची शाहू महाराजांनी अगदी कटाक्षाने काळजी घेतलेली होती. कारण हे उद्योगधंदे शेतीवरतीच अवलंबून आहेत, त्यामुळे शेतीचा विकास आणि त्यातून औद्योगिक विकास हे शाहू महाराजांचे धोरण होते.
0: अच्छा सर, ग्रामीण भागाचा विकास आणि सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवण्यासाठी शाहू महाराजांनी कोणकोणते उपक्रम राबवले होते?
1: ग्रामीण भागामध्ये आपण ज्या अनेक समस्यांचा विचार केलेला होता की ज्या समस्या अगदी अज्ञान, अंधकार किंवा इतर गोष्टीतून आहेत, त्या दूर

0: कशा होतील यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण आणि प्रशिक्षणाची कास धरलेली आहे. शेतकऱ्यांना शिक्षण प्रशिक्षण आधुनिक शेतीसाठी सहाय्य करणे, ग्रामीण भागामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत अंधश्रद्धा आहेत त्याच्यावरती प्रहार करणे, त्यासाठी प्रबोधन करणे, त्या कशा दूर केल्या जातील यासाठी प्रयत्न करणे, सहकारी तत्वावरती गावामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू करणे, हेही प्रयोग शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेले दिसून येतात. आणि दुष्काळाच्या काळामध्ये त्या त्या गावामध्ये त्या त्या परिसरामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू केलेले होते, कामं काढलेली होती की जेणेकरून त्या गावचा विकास झाला पाहिजे, रोजगार निर्मिती तिथंच झाली पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, यावरती शाहू महाराजांनी अधिक भर दिलेला दिसून येतो.
1: म्हणजे प्रत्येक गाव समृद्ध कसं होईल, स्वयंपूर्ण कसं होईल यासाठी त्यांनी चालना दिली, प्रोत्साहन दिलं.
0: अगदी बरोबर आहे. त्या त्या गावामध्ये जे जे नैसर्गिक स्रोत आहेत त्याचा चांगला वापर कसा करायचा आणि त्यातून आपल्या गावाचा विकास कसा करायचा यासाठी शाहू महाराजांनी त्या लोकांना अधिक प्रोत्साहित केलेलं दिसून येतं. आणि या भागाचा जर विचार केला तर या भागातील लोक जे कष्टाळू आहेत या कष्टाळू लोकांना शाहू महाराजांनी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले आणि ही प्रेरणा प्रोत्साहन आणि लोकांचे कष्ट यातून अनेक गावं स्वावलंबी झालेली दिसून येतात, समृद्ध झालेली दिसून येतात.
1: हो खरंय सर. सर, आरोग्य सेवेच्या बाबतीत सुद्धा शाहू महाराजांचं कार्य खरंच खूप मोठं आहे. त्याचबरोबर महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं सुद्धा शाहू महाराजांनी मोठं काम केलं होतं, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: आरोग्याचा विचार केला तर जसं आपण म्हटलं की शाहू महाराजांच्या काळामध्ये 5 मोठे दुष्काळ पडलेले होते. शाहू महाराजांच्या एकूण कालावधीमध्ये प्लेगची मोठी 7 संस्थानामध्ये आलेली होती आणि या प्लेगच्या साथीतून लोकांना कशा पद्धतीनं बाहेर काढायचं यासाठी शाहू महाराजांनी केलेलं कार्य हे आदर्शवत कार्य ठरलं गेलेलं आहे. विशेषतः प्लेग हा उंदरांपासून सुरू होतो, उंदरांच्या माध्यमातून होतो आणि म्हणून हे उंदीर नष्ट करण्यावरती अधिक भर दिला. अर्थात त्यासाठी म्हणून अत्यंत अभिनव अशा प्रकारची एक योजना शाहू महाराजांनी राबवली. एक उंदीर पकडून आणेल त्याला 1 रुपया बक्षीस, अशा प्रकारचं शाहू महाराजांनी त्या काळामध्ये धोरण राबवलेलं होतं. प्लेगच्या साथीमध्ये गावं रिकामी करून क्वारंटाईन, त्या काळामध्ये क्वारंटाईन केलं गेलेलं होतं. गावाच्या बाहेर लोकांना वसाहती निर्माण करायला लावलेले होते. लोकांची गावं औषध फवारणीनं अधिक निरोगी करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. म्हणजे आज आपण ज्या पद्धतीच्या एकूण रोगराईवरती, विशेषतः साथीच्या रोगराईवरती वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवतो, त्या सर्व योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या संस्थानामध्ये राबवलेल्या दिसून येतात. याचमध्ये आपण महिला शिक्षणाच्या आणि सक्षमीकरणाच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे. शाहू महाराजांनी स्त्रीमुक्तीच्या क्रांतीचे चाकच फिरवलेले आहे असे आपणाला दिसून येईल. स्त्रियांना मुलींना शाळेचे दरवाजे आणि पुस्तकाचे पाने उघडायची संधी शाहू महाराजांनी दिली आणि त्यातूनच सामाजिक क्रांती घडून आलेली आहे असं आपणाला दिसून येते. शाहू महाराजांनी महिला सक्षमीकरणासाठी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलेला होता. त्याचबरोबर बालविवाह पद्धत विषयक कायदा आपल्या संस्थानामध्ये केलेला आहे. घटस्फोट विषयक कायदा, की ज्याला काडीमोड कायदा त्या काळात म्हटलं जायचं, तो काडीमोड कायदा केलेला आहे. आंतरजातीय विवाह कायदा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्तता मिळावी यासाठी क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदाही शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेला होता. त्याचबरोबर देवदासी प्रथा जी त्या काळात मोठ्या प्रमाणावरती होती, हा देवदासी प्रतिबंध कायदाही शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. म्हणजे स्त्री शिक्षण, स्त्री संरक्षण, स्त्री हक्क, स्त्रियांचं स्वातंत्र्य या सर्व गोष्टींचा विचार करून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये अनेक प्रकारचे कायदे केलेले आहेत. शिक्षण प्रशिक्षण आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायदे, या मार्गातून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये महिलांचं सक्षमीकरण सबलीकरण केलेलं आपल्याला दिसून येते.
1: हो खरंय सर. आपण शाहू महाराजांच्या प्रत्येक पैलूंवरती प्रकाश टाकत आहात. श्रोते हो, राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे वर्तमानाला नवी दिशा देणारी आणि उज्ज्वल भविष्य घडवणारी एक प्रेरणा आहे. शाहू प्रेमी आणि

वा मित्रांनो, समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा शाहू विचार आपल्या आचरणातून जपूया. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. हीच या लोकराजाला खरी आदरांजली ठरेल. याच प्रेरणादायी विचारांसह आजच्या या विशेष मालिकेचा समारोप करीत आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शोधू ही एक आठवण आमच्या हॅलो किसान वाणी या कार्यक्रमाची.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाची शक्यता आता सगळ्यांनाच जाणवते आहे, त्यामुळे खरीप पिकाची लागवडीची लगबग पण आता सुरू होईल. परंतु लागवडी आधी किंवा लागवडीनंतर पिकांसाठी अन्नद्रव्य फार महत्वाचं असतं आणि हे अन्नद्रव्य व्यवस्थापन नेमकं कसं करायला पाहिजे याबद्दलचाच विषय 30 जूनला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा आपण घेतला आहे. खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी आपल्या शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं देतील प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा. आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-27-73 आणि 295-07-72. करा मग फोन हॅलो किसान वाणी.

तेव्हा शोधे आपण फोन करणारच आहात उद्या हॅलो किसानवाणीसाठी आणि आपल्या प्रश्नांची उत्तरासहित हा कार्यक्रम आपण ऐकणारच आहात हॅलो किसानवाणी. तेव्हा ऐकत रहा ऐकवत रहा कृषीवाणी किसानवाणी त्यासाठी आकाशवाणी आकाशवाणी नाशिक केंद्र FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर देखील. श्रोते आज वटपौर्णिमा आहे आणि वडाचं संरक्षण अर्थात आपल्या संत साहित्यामध्ये किंवा संत कवींनी सुद्धा वृक्षांचं महत्त्व आपल्या जीवनातलं सांगितलेलं आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी. या वडाचं पूजन करण्याचा आजचा दिवस आहे. या निमित्ताने वडाचं झाड देखील आपल्याला लावता येते का, वडाचं रोप देखील आपल्याला रुजवता येत आहे का, याकडे सुद्धा आपण लक्ष घातलं पाहिजे नाही का. तर याकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे कारण वडाचं झाड हे केवळ वृक्ष नाही आहे तर ते आपल्या संस्कृतीचं पर्यावरण संवर्धनाचं आणि सामाजिक आपला जो जीवनाचा ते अविभाज्य भाग असलेला हा वृक्ष आहे. त्यामुळे या वडाचं संरक्षण आणि संवर्धन करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि शेवटी आपले सणवार हे सगळे सणवार उत्सव जे असतात ते आपली नाती दीर्घकाळ टिकावीत आणि त्यासाठी मधून मधून ह्या सणांच्या निमित्ताने आपण ह्या नात्यांना सुद्धा एक आणखीन काही त्यामध्ये करता येईल का असं आपल्या ज्या सणवारांमध्ये सांगितलेलं आहे त्यातलंच आज एक पती पत्नीमधलं नातं एक दीर्घायुष्य त्यांच्यामधलं हे दीर्घकाळ टिकवणारं असाही हा सण आहे वटपौर्णिमेचा. सवा ज्या आहे त्या वटाची पूजा करतात सवाष्णी आणि मग आपल्या पती

दीर्घायुष्याची कामना करून उपास व्रत व्रतवैकल्य करून या वडाचं पूजन देखील करत असतात. तर श्रोतेहो, आपल्याला हे सगळं करताना आपल्याला वट संरक्षणाची, आपल्या पर्यावरण संवर्धनाची सुद्धा काळजी घ्यायची आहे हे मात्र लक्षात ठेवायचं. तर चला, शांताराम नांदगावकर यांचं हे गीत आपण ऐकणार आहोत. प्रभाकर जोग यांचं संगीत असेल माणिक वर्मा यांच्या आवाजातलं.

राणी वर्मा यांनी गायलेलं शांताराम, माणिक वर्मा यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं, प्रभाकर जोग यांचं संगीत असलेलं. आणि हे श्रोत्यो खरंच आहे ना की पत्नी जी आहे ती त्याच्यामध्ये त्याच्या पतीमध्ये रघुनंदनाचं कृष्णाचं आणि विष्णूचं रूप बघत असते, तर तोसुद्धा तिचा नवरासुद्धा तिचे पतिदेवसुद्धा तिच्यामध्ये लक्ष्मीचं सखी अंबिकेचं सीतामाईचं रूप पाहत असतात. आणि त्यांच्या प्रेमामधलं त्यांचा जो आदर आहे त्यांचा जो प्रेमभाव आहे त्याची जी छाया कुटुंबावरती पसरलेली असते त्या छायेमध्ये त्यांच्या येणाऱ्या पिढ्या ह्या सुरक्षित असतात. आणि तसंच आहे वडाचा झाडाचं सुद्धा, ज्याच्या डेरेदार छायेखाली आपण सगळेच सुरक्षित असतो तेव्हा आपणही वडाचं झाड कसं लावता येईल, वडाचं रोपटं कसं रुजवता येईल याच्याकडे लक्ष घालूयात. तर चला या निमित्ताने याही वरती आपण बोलत राहणार आहोत. आणि आता मात्र वेळ झाली कारण सकाळचे पावणे आठ वाजलेले आहेत. आणि आता प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत, जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट.

0: वडोदरा।
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, परमहंस सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट वडोदरा प्रस्तुत श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा जन्मशताब्दी महोत्सव या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, श्री जनार्दन स्वामी खेर यांच्या नात रितू खेर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार रितू.
3: नमस्कार.
2: श्री जनार्दन स्वामी खेर यांचं कार्य खूप मोठं आहे, बाकी सगळ्यांसाठी ते अतिशय असामान्य असं व्यक्तिमत्व होतं, पण आज तुझ्याकडनं एक आजोबा आणि एक नात यांचं रिलेशन कसं होतं याबद्दल जाणून घ्यायचंय. त्यांच्याकडनं तुला काय शिकवण मिळाली आणि आत्ताच्या या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये तुम्ही अध्यात्माकडे कसे वळलात किंवा अध्यात्म म्हणजे तुमच्यासाठी काय हे जाणून घ्यायला आवडेल.
3: जनार्दन स्वामी खेर हे आमच्या नातवंडांचे लाडके आप्पाजोबा. आप्पाजोबांनी आम्हाला कायम हेच शिकवलं आहे की तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात, तुम्ही जे करताय, रादर आम्ही लहानपणापासून, आम्ही शाळेत असल्यापासून ते आम्हाला कायम हेच सांगत होते की अभ्यास नीट करा, तुम्ही जे करताय त्यात फोकस करा, त्यातूनच तुम्हाला काहीतरी सापडेल. त्यांनी आम्हाला नेहमी हे सांगितलं की देवाला कधीही चौकटीत बसू नका. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्याप्रमाणे जगा, तुम्हाला तुमचा देव किंवा ती जी शक्ती असते, इनर पॉवर असते, किंवा जे एक कनेक्शन आपण म्हणतो विथ द सुपिरियर पॉवर, विथ द एनर्जी, ते तुम्हाला तुमच्या कामातूनच सापडेल. सो आज मी माझ्या कामामध्ये जेव्हा बिझी असते तेव्हा एखादा असा मोमेंट येतो जेव्हा मला रिअलाइज होतं, अच्छा, आजोबा तर हेच सांगत होते की ओके, दिस इज व्हॉट ही वॉज टेलिंग अबाउट, यु नो.
2: बरोबर.
3: त्याच्यामुळे ते एक्सेप्ट करणं खूप इझी गेलं. रादर लहानपणापासूनच या गोष्टीची सवय असल्यामुळे आम्हाला ते सगळ्यांनाच एक्सेप्ट करणं खूपच सोपं गेलं.
2: अगदी. आणि असं एखादं व्यक्तिमत्व जेव्हा घरात असतं त्यावेळेला ती शिकवण ही मुळापासूनच जीन्समध्ये सुद्धा असते आणि आपल्या अवतीभोवती सुद्धा असते, त्यामुळे ती एक्सेप्ट करणं किंवा आपल्यामध्ये त्याचं चिंतन होणं हे सहज स्वाभाविक आहे. श्रोते हो, परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आणि त्यानिमित्ताने या जन्मशताब्दी महोत्सवाची सुरुवात दिनांक 9 आणि 10 जुलै रोजी नाशिक इथून होणार आहे. स्थळ: लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्ट, प्रेम मंदिर, तपोवन, पंचवटी, नाशिक. संपर्क: श्री लक्ष्मीकांत कौंडिण्य 93 737 59 300, 93 737 59 300, 9373759300. रितू, आपण बोलत होतो की अशी कुठली गोष्ट आजोबांकडनं मिळाली, म्हणजेच श्री जनार्दन स्वामी खेर यांच्याकडनं मिळाली की जेणेकरून तुम्हाला आत्ता असं वाटतं की हो, जे मला मिळालेलं आहे आजोबांकडनं ते मी माझ्यातही टिकवलं पाहिजे आणि पुढच्या पिढीलाही दिलं पाहिजे.
3: मला असं वाटतं की एक खूप इम्पॉर्टंट जे त्यांनी आम्हाला शिकवलं आणि सांगितलं, दॅट वॉज अबाउट काइंडनेस.
2: बर.
3: आत्ताच्या जगात काइंडनेस मला असं वाटतं की इट इज ॲट द व्हेरी लो.
2: राईट.
3: आणि आपण जितकं काइंड असू तितकं बेटर आहे आजूबाजूच्या लोकांसाठी, स्वतःसाठी सुद्धा. फॉर युअर ओन इनर सेल्फ, फॉर युअर ओन इनर पीस, काइंडनेस इज द की, इज व्हॉट आय बिलीव्ह, जे मला माझ्या आजोबांकडनं मिळालं. मला असं वाटतं की त्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलतात, जगाकडे बघण्याचा एक पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो. जितकं तुम्ही आजूबाजूच्या लोकांना मदत कराल तेवढं ते अजून फ्लरिश होतात, तुम्ही पण तेवढेच फ्लरिश होता. दिस इज हाऊ आय सी थिंग्स अँड आय बिलीव्ह इन इट.
2: वा, काय बात आहे. खरं तर हा एक प्रेशियस गुण म्हणायला हवा की तो प्रत्येकाकडे असायलाच हवा आणि त्यामुळेच आपण जगामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकतो. खूप छान शिकवण आहे ही श्री जनार्दन स्वामी खेर यांची. श्रोते हो, परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आणि त्यानिमित्ताने या जन्मशताब्दी महोत्सवाची सुरुवात दिनांक 9 आणि 10 जुलै रोजी नाशिक इथून होणार आहे. स्थळ: लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्ट, प्रेम मंदिर, तपोवन, पंचवटी, नाशिक. संपर्क: श्री लक्ष्मीकांत कौंडिण्य 93 737 59 300, 93 737 59 300, 93 737 59 300. पुन्हा भेटूयात. परमहंस सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट वडोदरा प्रस्तुत श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा जन्मशताब्दी महोत्सव या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: परम पूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय.
1: निर्मिती संकल्पना.

0: अमेय जोगळेकर.
1: श्रोत्यो, प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट बडोदरा. आणि आता यानंतर क्रिसेंट म्युच्युअल फंड हा प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमात क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्याशी नेहमीच बोलत असतात, इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती देत असतात. आज त्यांच्याच टीम मधून रोहित वडनेरे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार रोहित सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.
1: खरं तर इन्व्हेस्टमेंट बद्दल ऐकून ऐकून बरेच लोक इन्व्हेस्टमेंट साठी येतात, ते इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, SIP मग अगदी 1000 असेल, 500 असेल, 10,000 असेल. आणि ही जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला जसं जनरली आम्ही बँकेत पैसे ठेवल्यानंतर किंवा FD केल्यानंतर आम्हाला कळतं की आपल्याला एवढा इंटरेस्ट मिळणार आहे आणि आपण हॅपी असतो. पण जेव्हा इथे SIP मध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करतो तेव्हा काहीच माहिती नसतं की पुढे जाऊन काय होणार आहे. आपल्याला दरवेळेला त्यांच्या मेल येत असतात पण त्या मेलमध्ये नेमकं आपण काय बघायचं हेही आम्हाला कळत नसतं. मला वाटतं ती फक्त एक रिसीट आहे की आपण 10,000 रुपये पर मंथ भरतो याची. याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: खरंच खूप उत्तम प्रश्न तुम्ही आज मॅम इथे घेतलेला आहे. तर प्रत्येक इन्व्हेस्टरने ती मेल उघडून बघावी हे प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीचं असो किंवा आमचं असो ते उद्देश तोच आहे. म्हणूनच तुम्हाला ती पाठवली जाते. त्यामध्ये काय बघावं आणि कोणती माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे हे मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे. तर ते जे काही स्टेटमेंट तुम्हाला मेलवर येतंय तुमच्या गुंतवणूक झाल्यानंतरचं, तर ते फक्त एक रिसीट नाहीये, तर त्याच्यामध्ये पूर्ण तुमच्या इन्व्हेस्टमेंटची माहिती आहे, इत्यंभूत माहिती आहे, ज्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स आहेत, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, बँक डिटेल्स आहेत, ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तिथे झाली. त्यानंतर त्या इन्व्हेस्टमेंटची तारीख तिथे योग्य आहे का हे पडताळणं गरजेचं आहे. त्या इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किंवा ती जी रक्कम तिथे तुम्ही गुंतवलेली आहे ती योग्य आहे का हे पडताळणं गरजेचं आहे. त्याला युनिट्स जे काही तुम्हाला म्युच्युअल फंडाचे मिळालेले आहेत त्याचा NAV नेट असेट व्हॅल्यू हा त्या दिवसाचा काय होता हे आपल्याला कळतं आणि त्यानुसार तिथे युनिट आपल्याला मिळत असतात. देन त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटची आजची व्हॅल्यू काय आहे ही ह्या NAV द्वारे सुद्धा चेक करू शकतात. जे स्टेटमेंट तुम्हाला येतं ते तुमच्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या दिवसाचं येत आहे. त्यानंतर पण तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू किती आहे हे आजच्या किंवा उद्याच्या जी काही डिक्लेअर होणारी असते त्याच्यावरनं तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकतात. आता त्यामध्ये तुम्हाला किती फायदा झालाय, किती तोटा झालाय हेही आपल्याला कळू शकतं. त्यानंतर आपण जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये फायदा होतोय, नुकसान होतंय हे मार्केट सिच्युएशन किंवा त्या ज्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे त्याच्या कॅटेगरीनुसार ठरतं. देन ती जी काही इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे त्याची स्कीम कोणती आहे, त्या स्कीम मध्ये कशा पद्धतीचे स्टॉक पोर्टफोलिओ घेतला गेलेला आहे त्यावर सुद्धा आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा परतावा आपल्याला समजू शकतो. आता हे जे काही मी सांगितलं की ती कॅटेगरी, त्या कॅटेगरीच्या अंतर्गत असलेले ज्या कंपनींचे स्टॉक्स आहेत त्यांची मार्केट सायकल कशा पद्धतीची असते आणि ती किती काळापर्यंत मी ती होल्ड करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं अगदी छोट्याशा उदाहरणासोबत तुम्हाला सांगतो मॅम की कुठलाही एक बिझनेस आहे त्याची एक बिझनेस सायकल असते. आता साधारणतः एक नवीन बिझनेस चालू झाला, त्यात पैसे घातले गेले, ते पैसे त्या बिझनेसमध्ये चर्न होतात. म्हणजे ते मशिनरी विकत घेणं, एम्प्लॉयमेंट जनरेट करणं, मग प्रोडक्शन करणं, रॉ मटेरियल विकत घेणं, वेंडर्स मॅनेज करणं, मग ते डिस्ट्रीब्युशन करणं, प्रोडक्ट जे काही असतील त्याच्या ते सेल्स नंबर वाढतील, मग तिथून प्रॉफिट जनरेट होईल, तो खर्च वजा करून प्रॉफिट त्या बिझनेसमॅनला मिळणार. सो तो पैसा टाकल्यापासून तर तो परत येईपर्यंत प्रॉफिटच्या स्वरूपात ह्या काळाला म्हणतात एक बिझनेस सायकल.
1: बरोबर.
2: अशी ही बिझनेस सायकल प्रत्येक बिझनेसची वेगवेगळी असते, प्रत्येक कॅटेगरीची किंवा इंडस्ट्रीची वेगवेगळी असते. त्याच्यामध्ये त्या काळापर्यंत जर कधी

0: मी इन्व्हेस्टर म्हणून त्यात इन्व्हेस्टेड राहतो तरच मला तो परतावा मिळू शकतो.
1: बरोबर.
0: सो तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट आज केलेली आहे त्याची कॅटेगरी काय आहे, ते कशा पद्धतीचे बिझनेसेस मध्ये इन्व्हेस्ट करता, यांची एक ऍव्हरेज बिझनेस सायकल तयार होते. 50 कंपन्यांमध्ये जर कधी गुंतवणूक होते तर त्यांचा एक ऍव्हरेज बिझनेस सायकल असते जी साधारणतः 5 वर्ष 10 वर्ष असू शकते. त्या काळापर्यंत तुम्ही जर कधी शांत बसलात तर तुम्हाला अपेक्षित रिटर्न किंवा योग्य परतावा हा मिळू शकतो.
1: बर, अर्थातच याबद्दल अजूनही आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी श्रोते हो SIP SWP एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533 हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. रोहित सर, आपण बोलत होतो की इन्व्हेस्टरनी नेमकं मेलमध्ये काय बघणं गरजेचं आहे. आता जेव्हा ती मेल उघडली जाते आपल्याला आपला पोर्टफोलिओ दिसतो, त्याच्यामध्ये आपल्याला हेही दिसतं की आपण मार्केट व्हॅल्यूपेक्षा प्रॉफिटमध्ये आहोत का लॉसमध्ये आहोत, आणि या दोन्ही गोष्टींची भीती असते. जर प्रॉफिट असेल तर माणसं अजून इन्व्हेस्टमेंट, अरे चला प्रॉफिट होतोय ना अजून पैसे लावूयात, किंवा लॉस झाला तर अरे बापरे लॉस झाला का नको आहेत ते पण पैसे काढून घेऊयात, अशा मानसिकतेनी वागतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की इतकी रिस्क असते का?
0: बरोबर. जसं एम्फीचे टॅगलाईन किंवा म्युच्युअल फंडची टॅगलाईन जी काही आहे, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड ऑल स्कीम्स रिलेटेड डॉक्युमेंट केअरफुली. सो ही टॅगलाईन जी काही म्युच्युअल फंड साठी दिली गेलेली आहे, सो हे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. मार्केटच्या नुसार त्याच्यामध्ये रिटर्न्स मध्ये तो बदल आपल्याला दिसू शकतो.
1: बरोबर.
0: पण इन्व्हेस्टरने त्या दृष्टीने म्हणजे मार्केटच्या सिच्युएशन नुसार पॅनिक न होता आपण काय उद्देशाने काय कालावधीसाठी ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावर त्यांनी ठाम राहणं अपेक्षित आहे. कारण की थोड्या वेळापूर्वी जसं सांगितलं की बिझनेस सायकल आणि त्या बिझनेस सायकल पर्यंत थांबणं, ते टेम्परामेंट कॅरी करून ठेवणं, तरच आपल्याला तो फायदा हा दिसू शकतोय.
1: बरोबर.
0: याच्यामध्ये आपण जर कधी कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरून गेलात आणि तिथून बाहेर पडलात आणि त्याच्यात जर कधी तुम्हाला नुकसान होत असेल तर तो इन्व्हेस्टर परत कधीच इन्व्हेस्टमेंटला येत नाही, आणि ही त्यांच्या दृष्टीने त्यांचं नुकसान होण्यासारखी गोष्टही राहू शकते.
1: बरोबर.
0: म्हणजे तिथे मानसिक त्रासही त्यांना होऊ शकतो, आर्थिक त्रास तर होतोच आहे, त्या आर्थिक त्रासापेक्षा तो मानसिक त्रास न व्हावा ही आमची इच्छा आहे. आणि इन्व्हेस्टरने ते टेम्परामेंट कॅरी करून ठेवणं, कारण की मार्केट ही वर खाली चढत उतरत राहणार आहे आणि ही परिस्थिती कायम याच पद्धतीची नसणार आहे. म्हणजे याआधी भारतीय कॅपिटल मार्केटने अशा पद्धतीच्या परिस्थिती बघितलेल्या आहेत, इन्व्हेस्टर्स या परिस्थितीमध्ये गेलेले आहेत आणि क्रिसेंटने सुद्धा असे बरेच उतार चढाव मार्केटचे बघितलेले आहेत.
1: अगदी.
0: सो तिथे निश्चिंत राहणं गरजेचं आहे आणि आपण कुठल्या पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आहोत हे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सशी संपर्क साधून त्याची अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता.
1: बरोबर.
0: किंवा कोणालाही आमच्याशी संपर्क साधून याबद्दल अजून माहिती घेऊ इच्छित असाल तर नक्की आमच्याशी संपर्क साधावा.
1: अगदी. म्हणूनच श्रोते हो SIP SWP एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33 9764125533 पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: थँक्यू मॅम. थँक्यू श्रोते.

0: तेव्हा आपण कुठेही असाल आणि आपण ऐकत असाल ते आपल्या रेडिओ सेटवर आणि आपल्या मोबाईलवरती आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:15 वाजलेले आहेत. मराठी गाण्यांचा आस्वाद आपण गीतधारा या कार्यक्रमातून घेणार आहोत. तसंच सकाळी 8:30 आपण ऐकणार आहोत म्युझिकल मॉर्निंग. आणि 8:40 संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही रूपक सहक्षेपित करणार आहोत मुंबई केंद्रावरून. तुटता आनंद गीतधारा या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचा. पहिलं गाणं ऐकण्यापूर्वी
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
6: केकी वाघ शिक्षण संस्थेचे कला
5: वाणिज्य
6: विज्ञान
5: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc आणि MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
6: संपर्क
5: 9423531969 किंवा 8275 4 1 9.
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: आणि शोधे आता पावसाळा तर सुरू झालेलाच आहे पण पाऊसही हळूहळू पडायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला सांगण्यात आलेलं आहे हवामान खात्याकडनं की पाऊस यंदा थोडा कमी होणार आहे. तर आपली जबाबदारी आणखीनच वाढते नाही का? म्हणजे पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्याला कसा वाचवता येईल याबद्दल आपल्याला याबाबत अतिशय दक्ष राहायचं आहे. कारण जेव्हा पाऊस पडेल तेव्हा आपल्याला त्या पावसाचं पाणी किती स्वच्छतेने आणि किती आपण साठवू शकू याकडे आपल्याला नक्कीच लक्ष घातलं पाहिजे. तर चला आपण गीतधारा कार्यक्रमात आहोत आणि एक छानसं गाणं ऐकणार आहोत. आज वटपौर्णिमा आहे, एक छान शुभ दिन आहे आणि पतीपत्नीचं नातं जे आहे ते आणखीन दृढ करणारं, त्यांच्यामधलं प्रेम आदर भाव विश्वास ह्याला अधिक बळकटी देणारं असा हा सण आहे. त्या सणाच्या निमित्ताने बघा ना खूप छान कविता एक हातात आलेली की हातात हात घेऊन चालताना सुख दुःख सारे वाटून घेताना जुळते नाते प्रेमाचे हळवे जीवन होते सुंदर गोड निराळे. तूच माझी जगती मी तुझा आधार एकमेकांशिवाय आपलं जीवन बेकार विश्वास प्रेम आणि जिव्हाळा यांनीच फुलतो आपल्या संसाराचा मळा. साथ जन्मोजन्मीची असो प्रेमाचा हा दीप सदैव जळो नवरा बायकोचं हे पवित्र नातं पती पत्नीचं हे पवित्र नातं आयुष्यभर असंच फुलत राहो. तर चला सगळ्यांना या दिनाच्या या वटपौर्णिमेच्या या सगळ्या शुभेच्छा देत आपण असंच पतीपत्नीमधले आनंद फुलवणारं हे एक सदाबहार गीत आपण ऐकणार आहोत जे आहे प्रवीण भारद्वाज यांचं, विठ्ठल शिंदे यांचं संगीत असलेलं, महेंद्र कपूर आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजातलं. ऐकूयात.

इसको हे गीत होतं महेंद्र कपूर आणि उत्तरा केळकर यांच्या युगुलेस्वरातलं प्रवीण भारद्वाज यांचं विठ्ठल शिंदे यांचं संगीत असलेलं गीतधारा कार्यक्रमात आपण ऐकलं.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड्स नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.
6: श्रोतो, पती पत्नीचं नातं हे आरशासारखं आहे. त्यात प्रेम दिसतं, विश्वास दिसतो, एकमेकांप्रती असलेला आदरही दिसतो. जीवनाच्या प्रत्येक वळणावरती मी तुझ्यासोबत आहे ही भावना जपणारं नातं म्हणजे पती पत्नीचं नातं. तर चला असंच हे नातं फुलवणारं आणखीन एक सुरेख गीत कार्यक्रमातलं

0: इसको पती पत्नीच्या नात्यामधले रंग, त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या आदरभावातले एक साथ संगत करणार आहे हे सुरेख गीत आपण ऐकलं. कार्यक्रमातलं शेवटचं गीत धरा कार्यक्रमात आपण ऐकलं आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आणि आता आठवण करून देत आहोत आमच्या उद्याच्या हॅलो किसान वाणी या कार्यक्रमाची. यामध्ये कोणता विषय आहे, कोणते तज्ज्ञ उद्या आपल्यासोबत असणार आहे, आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला, त्याविषयीचीच ही एक आठवण.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाची शक्यता आता सगळ्यांनाच जाणवते आहे, त्यामुळे खरीप पिकाची लागवडीची लगबग पण आता सुरू होईल. परंतु लागवडी आधी किंवा लागवडी नंतर पिकांसाठी अन्नद्रव्य फार महत्वाचं असतं आणि हे अन्नद्रव्य व्यवस्थापन नेमकं कसं करायला पाहिजे याबद्दलचाच विषय 30 जूनला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा आपण घेतला आहे. खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी आपल्या शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं देतील प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा. आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-27-73 आणि 295-07-72. करा मग फोन हॅलो किसान वाणी.
0: तेव्हा आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी, आपल्या शंकेच्या समाधानासाठी, अर्थात ह्या शेतीविषयक जो प्रश्न दिलेला आहे त्यासाठी उद्या फोन करा 2:30 ते 3 या वेळात हॅलो किसानवाणीसाठी. तेव्हा ऐकत रहा, ऐकवत रहा आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:30 वाजतायत.
2: ऐकत रहावी अशी सुमधुर गाणी ऐकवते नाशिक आकाशवाणी. प्रत्येक रसिकाच्या हृदयाचं स्पंदन आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण. ट्यून करा FM 101.4 MHz वर.
0: आणि शोध आपण ट्यून केलेलंच आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात आपण प्रवेश केलेला आहे. सुरेख अशी मराठी चित्रपट गीतं आपण ऐकणार आहोतच आणि 8:40 मिनिटांनी रूपक देखील आपण ऐकणार आहोत, जे आम्ही मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत.
3: सुनबाई.
4: काय सासूबाई?
3: ह्या घराचे काही नियम आहेत.
4: जसे
3: जसे इथे कॅशची परंपरा नाही.

0: नाहीये.
1: मग देवाणघेवाण
0: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
1: ओह,
0: जसे UPI ने.
1: अच्छा.
0: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
1: तो काय सासूबाई?
0: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
1: तुम्ही पण ना सासूबाई.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
4: आणि श्रोतेहो, आज वटपौर्णिमा आहे आणि पती पत्नी मधल्या नात्यातली आणि आपल्या निसर्गाची सांगड घालताना म्हटलं की वडाच्या झाडाप्रमाणे आपल्या नात्यांनाही दीर्घायुष्य लाभो आणि विश्वासाची जी मूळ आहे ती त्या वडाच्या झाडासारखी अधिक अधिक घट्ट रुजत जावो आणि आपल्या आयुष्यात डेरेदार अशी सुखसमृद्धी वटवृक्षासारखी येऊ असा संदेश देत आता वट सावित्रीचं हे गाणं आपण ऐकणार आहोत उत्तरा केळकर आणि सहगायिकांच्या आवाजातलं.

चौधरी ह्या सगळ्या कथा आहेतच, पारंपरिक कथा आहेत, आणि त्याला अनुसरून आजही ह्या वट सावित्रीच्या निमित्ताने या वडाचं पूजन आपण करत असतो. बघा ना, पर्यावरणाचं महत्त्व वडाचं किती आगळं आहे की वडाचं झाड हे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करत असतं, वातावरणातलं प्रदूषण हे कमी करण्याचं काम करत असतं. तशी जी सावली असते, डेरेदार वृक्ष तो असतो आणि त्याच्या छायेखाली अनेक माणसं तर जाऊ द्या, पण पशु पक्षी प्राणी या सगळ्यांना आश्रय हे वडा.

तसंच ह्या वडाच्या झाडाचं औषधी महत्व आहे तितकंच बरं का. म्हणजे वडाच्या झाडाची सालं असतील, पानं असतील, फळं असतील, अगदी त्याचा चीकसुद्धा असेल, तो पण अतिशय उपयोगी आहे, औषधी आहे. अनेक आजारांमध्ये उपचारासाठी याचा वापर केला जातो. तेव्हा आरोग्यवर्धक गुणांनी समृद्ध असा औषधी महत्त्व असलेला वड, पर्यावरणाचं महत्त्व असलेला हा वडाचं आपण जतन कसं करता येईल, त्याचं रक्षण कसं करता येईल, याकडे देखील अधिक अधिक लक्ष घालूयात. वडाचं झाड एखादं आपल्याकडून रुजवलं जातं आहे का, त्याचं रोपटं आपल्याकडनं रुजवलं जातं आहे का, याकडे फोकस आपला ठेवूयात, याकडे आपलं लक्ष ठेवूयात. तेव्हा कार्यक्रमातलं हे आहे शेवटचं गीत, आणि त्यानंतर 8:40 संत कबीर जयंतीनिमित्त आम्ही कार्यक्रम सहक्षेपित करणार आहोत मुंबई अस्मिता वाहिनीवरून. तोपर्यंत आनंद या गीत.

तेव्हा श्रोतेव खरंच आहे, ह्या पारंपरिक कथा आहेत या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आणि यातला एक आपण अंधश्रद्धेचा भाग जरी बाजूला सोडला तरी ह्याच्यातला चांगला विचार किती आहे, कितीतरी गोष्टी घेण्यासारख्या आहेत की वडाचंच नाही तर अन्य वृक्षवेलींचं देखील आपल्याकडनं कसं जतन होईल, आपल्याकडनं कसं संरक्षण होईल याकडे आपल्याला लक्ष देता येईल. तर चला या गाण्यानंतर अर्थात आता आपण ऐकणार आहोत ठीक 8:40 संत कबीर जयंतीनिमित्त विशेष रूपक आम्ही सहक्षेपित करत आहोत मुंबई अस्मिता वाहिनीवरून ठीक 8:40. तोपर्यंत आनंद या गाण्याचा.

0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. कबीर जयंती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. कबीरा बोले.
1: श्रोते हो नमस्कार. आता ऐकूया

0: संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम कबीरा बोले, विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सूफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सादर करते संजय भुजबळ.
1: काल करे सो आज कर, आज करे सो अब

0: कब पवनजी नाईक नमस्कार
1: नमस्कार नमस्कार
0: आज एक खूप चांगलं निमित्त आहे
1: खरं आहे
0: की संत कबीरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत काय पहिली काय भावना आहे तुमची आजच्या निमित्तानं भेटण्याची
1: दास बंदगी आणि एका सेवकाने भेटणं याची एक जी मजा आहे त्याच्यामध्ये स्वतःची सगळी जबाबदारी आपण ईश्वरावर टाकलेली असते
0: वा
1: हा जो परमतत्वाचा भाव आहे सुफीमधला तो कबीरजींच्या रचनांमध्ये मला कायम डोकावलेला दिसतो आणि कायम तो बोलवताना दिसतो
0: कबीर शब्दाचाच अर्थ सर्वज्ञ असा आहे
1: बाबा
0: सर्वांपेक्षा बाबा मोठा असा त्या नावाचाच अर्थ आहे
1: नावाचाच अर्थ संतांचं कुळ विचारू नये आणि नदीचं मूळ शोधू नये तर त्या अनुषंगाने कबीरदासजींचं संगोपन सर्व मुस्लिम समाजात झालं पण त्यांना लहानपणापासून प्रश्न हा होता की संगोपन झालं पण आपण आहोत कोण हु ॲम आय मी कोण आहे आणि मी जाणार कुठे
0: खरंच आहे मला वाटतं प्रश्नातून जी उत्तरं मिळाली त्यातनं कबीर घडत गेले असं म्हणायला हरकत नाही सर आपण सुफीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गायक आहात तर आज आम्ही ती संधी घेणार आहोत कारण कबीरांचं बघा प्रत्येक बोलणं हे दोह्यातून आहे
1: बेशक
0: म्हणून त्यांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्याच दोह्यातून बोलता येईल अशी स्थिती आहे तुमच्या या शब्दालाच जोडणार काय कबीर बोलून गेलेत
1: काय बात

0: कुठेतरी कबीरदास म्हणतात की वरकरणी दिसणाऱ्या गोष्टी विसरून जा आणि त्याच्या आतल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करा, म्हणजे तुम्ही ह्या मोहमायापासून बाजूला व्हाल आणि सत्य स्वरूपापाशी जाल.
1: खरंय, अगदी खरंय. आपण त्यांच्या जन्माविषयी बोलतो आहोत, बालपणाविषयी सुद्धा बोलतो आहोत, पण हा दिवस नक्की कोणाला आधी ठरवता आला नाहीये. ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला इसवी सन 1149 का 1399 असा एक थोडासा त्यात विचार वेगवेगळा लोकांचा आहे. मग तिथून गुरु नानक यांचे ते समकालीन आहेत का नाही असाही एक मतप्रवाह वेगवेगळा आपल्याला बघायला मिळतो. पण हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी त्यांचं लहानपण जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने गेलं, कारण मान्यताच ही आहे की ते प्रकट झालेत.
0: प्रकट झाले,
1: त्यांचा जन्म नाही झाला, ते प्रकट झाले त्या सरोवरावर काशीच्या आजूबाजूला जात आहे. इतकंच काय, हे कबीर नाव देखील नीरू, त्याची आई आहे नीरू आणि निमा,
0: निमा
1: हे दोन खरं ते अपभ्रंश आहेत, नूर अली आणि नियामत या दोन नावाचं आहे.
0: आणि त्यातला प्रेम, कारण प्रेम हे तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून मिळतं पा, हे एवढं प्रेम करतात तो ईश्वर किती प्रेमळ असेल.
1: प्रेमाची छोटी आणि थेट व्याख्या त्यांनीच केली.
0: बहुत खूप, बहुत आणि स्वच्छ भाषेत,
1: स्वच्छ भाषेत.

0: त्यामुळे त्यांचे सण पण सर्व एकत्रित असायचे. त्यांना एकीकडे ते ईदही पाहत असत. ही इज अ रिब्युलियस फ्लॉवर असं म्हणेल मी. एक क्रांतिकारक हे फूल होतं हे असं मी म्हणेल. त्यांना जे रितसर धार्मिक शिक्षण मिळालं पाहिजे होतं ते मात्र मिळालं नाही.
1: बरोबर. आणि मला वाटतं जरी मदरसात जाता आलं नाही तरी समाजातल्या शाळेत ते खूप शिकले. म्हणजे कबीर खडा बाजार में हे त्यांचे शब्द आहेत. बाजारात उभं राहून ते सगळं शिकले.
0: अप्रतिम हो.

0: सर, हे सगळं बालपण पुढे जात असताना प्रत्येकाला जीवनात एक कुठेतरी गुरु असायला लागतो. कबीरांचे गुरु कोण होते?
1: त्यांचे गुरु अर्थातच संत रामानंद. सत्याधिष्ठित आणि प्रभू श्रीरामचंद्रांवरती असला त्यांचा विश्वास. राम कुठला जो रमय्य आहे, जो सर्वत्र पुरून उरलेला आहे. ईश्वराच्या चरणी इथे लहान मोठं कोणीच नाहीये. त्या अनुषंगाने त्यांनी सहजपणे कबीरजींना सदा असं म्हणून सतत ते उच्चार करायचे, तुम सदा हो.
0: आणि मला वाटतं हीच शिकवण त्यांनी पुढे स्वतःच्या आचरणात आणली. त्यांच्या मताप्रमाणे ही देव एकच आहे आणि तो सर्वत्र आहे,
1: सर्वत्र आहे,
0: तो ओमनीप्रेझेंट आहे, तो सगळीकडे एकाच वेळी उपस्थित आहे. आणि मला वाटतं अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांना गुरु मानलेलं होतं.
1: कारण नकळत हा समानतेचा, सहिष्णुतेचा, एक संविधानाचा पायाच आहे असं मला वाटतं. गुरु

0: ईश्वरापेक्षा ही मला गुरु श्रेष्ठ आहे, कारण त्याने ईश्वर काय याची जाणीव करून दिली. खूप अशा अर्थाने ते गुरूंचं वर्णन करतात.
1: खूप खूपच छान. आणि गुरुकडनं आलेलं आताच आपण म्हणाल्याप्रमाणे तो विचार पुढे आपल्या शिष्याला देणं म्हणा किंवा समाजालाच देणं म्हणा, जो भेटेल त्याला देणं, हे जे देवाणघेवाण आहे ही किती नैसर्गिक होती, याचंच उदाहरण त्यांनी मांडलेली भक्ती ती खूप वेगळी होती.
0: जे लोक परमेश्वराला बाहेर शोधायला जातात बऱ्याचदा फसतात, त्यामुळे ते बऱ्याचदा माया बडी ठगणी आहे असं म्हणतात. हा, कारण ती तुम्हाला सत्यापासून कायम दूर नेते. सुफीशी तत्वज्ञानाशी जोडलेली एक फार मोठी गोष्ट होती.
1: खरं खरं बघा, तुम्ही फक्त बोलता बोलता त्यांचे विचार सांगताय आणि हाच भाव दोहा ऐकतानाही होतो, मला तू कुठं शोधतोय
0: या वा
1: मोको कहा ढूंढे रे.
0: बेशक.

0: वा पवनजी, आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की त्यांनी रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस कुठली अशी आव्हानं होती समाजामध्ये की त्यांना त्या गोष्टींना विरोध करायचा होता किंवा छेद द्यायचा होता?
1: कबीरदासजींनी त्यांच्या जीवनात जे काही घडलं त्याच्यावरच त्यांनी पहिले आघात सुरू केला. त्यांना न मिळालेलं शिक्षण, गरिबीमुळे, जातीभेदावर विशेष प्रकाश टाकला, अंधश्रद्धांवर प्रकाश टाकला, कर्मकांडावर प्रकाश टाकला, धार्मिक दंभ, ढोंगीपणा यावर त्यांनी कठोर टीका केली. जसं ज्ञानेश्वर माऊलींना सत्य जाणलं त्यांनी की ईश्वर असा नाहीच आहे हो, तुम्ही असं कसं सांगता, हा कोणाचा एकाचा अधिकार नाहीये, हा सर्वांचा अधिकार आहे. जसं भारुडामध्ये नाथांनी त्याच्यावर घाला घातला,
0: अगदी अगदी, आणि त्याच अर्थ दगडात देऊ नका मानू, दगडात जे जात आहे दगडाचं त्याला देऊ माना.
1: क्या बात, क्या बात.

0: साहित्य कबीरांचं आपल्यापर्यंत पोहोचलंय, या सगळ्या साहित्याची वैशिष्ट्ये काय वाटतात तुम्हाला?
1: भूक मोठी असल्या कारणाने त्यांच्या साहित्यामध्ये जाणीवपूर्वक मला असं जाणवतं की पंजाबी, अरबी, फारसी, राजस्थानी, खडीबोली, अवधी, पूर्वी, ब्रज अशा सगळ्या भाषांचं मिश्रण, आणि या मिश्रणातून ती भाषा इतकी समृद्ध होत गेली की ती भाषा खूप जवळची वाटायला लागली आपल्याला, आणि त्या अनुषंगाने ही भाषा मला खूप समृद्ध आणि देव बोली वाटते.
0: क्या बात आहे. त्यांची बोली पण तशीच होती, देवाला बोलावं जसं आपण गीतेच्या बाबतीत म्हणतो की श्रीकृष्ण स्वतः बोलतात, मीच भगवान आहे आणि माझाच हा संदेश आहे. जसं इथे कुठला तरी अल्ला ताला संदेश आहे किंवा आणखी कुठल्या प्रेषितानं काहीतरी सांगितलेलं आहे, येशूचा तो संदेश आहे, तसं गीतेत स्वतः भगवान म्हणतात की मीच भगवान आहे.
1: अरे, आणि याला आम्ही अनालाक म्हणतो सुफिझम मध्ये, अहम ब्रह्मास्मी. ज्याला स्वतःची जाणीव झाली त्याला दुनियेची जाणीव दुसऱ्या क्षणाला झालेली असते, तशी ही वाणी होती.

0: सर, आपण सुरुवातीलाच बघितलं की ते जन्मले नाही तर प्रकट झाले अशी मान्यता आहे.
1: अगदी बरोबर.
0: मग कबीरांचा नेमका धर्म कुठला?
1: मनुष्य ही त्यांची जात, मानवता हा त्यांचा धर्म. आणि त्यांची नीतीमूल्य म्हणाल तर सेवा, सत्य, मानवता, प्रेम आणि सदाचार ही त्यांची नीतीमूल्य.
0: वा वा.
1: यावर त्यांनी त्यांचा पूर्ण विचार त्यांच्या काव्यातून, त्यांच्या वागण्यातून मांडला आणि अर्थात कबीर कबीर झाले.
0: वा वा. तुम्ही मांडला म्हणाला तर मला लगेच आठवलं की नक्की त्यांनी कुठल्या तरी दोह्यात हेही मांडला असेल.
1: बेशक बेशक. माला फेरत जुग भया, माला फेरत जुग भया,

0: मन का फेर मन का
1: फेर। बऱ्याच वेळानंतर खरं मला अर्थ विचारावा असा वाटला, यात हा थेट अर्थ नाही पोचला माझ्यापर्यंत, काय नेमकं म्हणतात कबीर यात?
0: कबीरदासजी फार कमाल आहेत की आपण आयुष्यभर माळा जपतो, ते मणी
1: माला फेरत
0: माला फेरत आहे, आणि ह्या जपण्यामध्ये त्यांचा तस्बीवर विश्वास नव्हता, ते अजपा जपावर विश्वास ठेवायचे. त्याचं संपूर्ण केंद्र हे आत्म्याशी निगडीत असावं आणि त्यातून तुमचा खरा उद्धार व्हावा. ते जप करण्यामागे परावाणीचा उल्लेख, परावाणी म्हणजे जिथे जप कधीच थांबत नाही.
1: बरोबर आहे, पुन्हा ज्ञानेश्वरीशी मिळत जुळती गोष्ट आहे.
0: अगदी अगदी.
1: पण आजही त्याच गोष्टींसाठी आपल्याला पुन्हा काम करावं,
0: झगडावं लागतंय. हे होण्यासाठी जे सांगितलं त्यामध्ये मला त्यांचे दोन किस्से ते आठवत आहेत मला. ते म्हणजे एक बुखारचे राजा, त्यांचं त्यांनी आत्मस्वरूप होण्यासाठीचा कसा प्रवास घडवला, आणि एक दत्त म्हणून एक मोठे पंडित होते, त्यांनी त्यांच्याशी एकदा शास्त्रावर चर्चा करावी म्हणून त्यांच्याशी विचार विमर्श केला. त्यावेळेस त्यांनी एका शब्दात सांगितलं, मैं तो हारा हूं. मैं तो हारा हूं हे त्या पंडिताला कळालंच नाही. मैं तो हारा तो मैं कौन है, जो अना है, जो इगो है, उसको हराना है.
1: आणि हरल्याशिवाय तुम्हाला ते दिसणार पण नाही.
0: क्या बात, हरल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत असं त्यांचं म्हणणं आहे.
1: क्या बात,
0: ते हारणं जे तुम्ही स्वतःलाच हरवणं आहे त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही कबीरदासजींचं सगळ्यात सुंदर सांगणं म्हणजे मला असं वाटतं, जे समाजाला आजच्या काळामध्ये फार महत्वाचं वाटतं, की ते म्हणायचं तुमचं, त्यांना एकदा एका शिष्याने विचारलं की तुमचा शत्रू कोण आणि तुमचा मित्र कोण, त्यांनी तुझा शत्रू तूच
1: हो
0: आणि तुझा मित्र तूच.
1: म्हणजे पुन्हा तोच विचार की ईश्वर सगळीकडे आहे, तुझ्यात आहे, माझ्यात आहे,
0: तुझ्यात
1: या कणात आहे, त्या दगडात आहे, सगळीकडे.
0: सर्वस्वी अधिकार तुम्हाला स्वयंभू भगवंताने दिलेला आहे, त्याच्यासाठी बाहेर

0: पडायची गरज नाही हा स्वच्छ विचार त्यांनी सांगितला. आणि हा जर विचार खरंच रुजला ना तर सगळं माणसं माणसांसारखे जगायला लागते.
1: वा वा. आणि किती थेट संदेश असायचे, म्हणजे वाईट न बघण्याबद्दलचा किती छान डोहा आहे.

0: वा पवनजी, द छान छान सुधारण अशी द दोह्यांची रचनाही तुम्ही सादर करत आहात आणि जी वाद्य आता तुम्ही वाजवत आहेत ती मला वाटतं थेट कबीरांच्या काळात घेऊन जात आहेत, ह्या वाद्यांबद्दलही आम्हाला थोडंसं सांगा.
1: अगदी फार सुंदर प्रश्न केला तुम्ही. मुळात त्या तत्वाला जाणण्यासाठी त्या तत्वाच्या निगडीत असलेली वाद्य खेळणं गरजेचं आहे, ते म्हणजे डफ. हा डफ जो आहे तो एकमुखी वाद्य आहे, ते दोमुखी नव्हे.
0: अच्छा.
1: हा, त्याच्यामध्ये एक विचार आहे. तसंच तबल्यामधला आम्ही दोन तबले वापरलेत, त्या तबल्यामध्ये पण डग्गा नाही वापरलेला. हा, तर दोन्ही तबले हे एकमुखाचा उद्गाते आहेत. ते म्हणतात माणसाने एका तोंडानेच वागावं. दोतार हे वाद्य काय सांगतं, ब्रह्म आणि मायेच्या प्रवासामध्ये तुम्ही एकमुखाने चालले तर तुम्हाला त्रास होणार नाही, त्या अनुषंगाने ही वाद्य वापरले.
0: अच्छा, या वाद्याला दोतार
1: असं म्हणतात
0: आणि साधारण आकार त्याचा एक तरी सारखा आहे, थोडस लांब आहे.
1: थोडं लांब आहे. अर्थात ह्या वाद्यांची साथ देणारे आमचे सहअध्यायी साधक मुलांशु परदेशी आणि निनाद पारखी यांनी या वाद्यातून कबीरदासजींचा संवाद साधला.
0: पवनजी, खर तर तृप्त झालो असं मला म्हणावं असं वाटत नाही, कारण आणखी खूप ऐकावं असं वाटतंय, कारण इतकं हे रसाळ आणि खूप चांगला आनंद देणार असं सगळं चाललंय. जाता जाता थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: कबीरदासजींची वाणी जी होती बंदगीची होती, बीजक वाणी त्याला म्हणायचे. बीजक म्हणताना बीजक हा त्याचा अपभ्रंश आहे, बेझिझक.
0: हा,
1: बेझिझक म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, कुठली झिझक नाही आहे, अशी ती वाणी होती. आणि त्याच्यातली जी रमयनी, शबद, साखी, ज्ञान, चौतीस ह्या वेगवेगळ्या ज्या त्याच्या अंग होते आणि त्यांचे जे 619 छंद त्याच्यात त्यांनी वापरले त्यांच्या वाणीमध्ये, त्यामध्ये मला जाणवतं की त्यांची वाणी सर्व समाजातल्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये अनुसरली गेली, त्यांनी ती आपली मानली. तसं गुरुग्रंथ साहेबमध्ये शबद आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. कारण हे गुरुतत्वाशी आणि परमतत्वाशी जोडलेली वाणी असल्या कारणाने ही सर्वांना आपलीशी वाटते. आणि जर खऱ्या अर्थाने ह्या वाणीला आपलं असं केलं तर सर्व आपले होतील आणि आपण सर्वांचे होऊ असं मला जाता त्याचं सांगावं असं वाटतं.
0: पवनजी, शेवटी पुन्हा एकदा आपल्या या भेटीसाठी आभार मानत शेवटची विनंती करतो की कबीरांचं शेवटचं असं काही मागणं होतं का आणि तो दोहा कुठला होता? धन्यवाद.
1: साईत ना दीजिए जामे कुटुंब समाय, अल्पसंतुष्टी पण याच्यात.

0: संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम आता आपण ऐकलात. कबीरा
1: श्रोते, संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला मुंबई अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. पीएनजी अँड सन्स.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव.

0: भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच आता हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिऱ्याचे दागिने खरेदी करताना कोणकोणते मुद्दे विचारात घ्यायला हवेत याची माहिती देण्यासाठी आज आपण PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आपल्या स्टुडिओत मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय. मोडक साहेब, नमस्कार.
2: नमस्कार.
1: मोडक साहेब, ग्राहक जेव्हा हिऱ्याचे दागिने खरेदी करायला जातो तेव्हा त्याने कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात?
2: तर हिऱ्याचे दागिने खरेदी करताना हिऱ्याची किंमत ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे हिऱ्यातला सर्वोत्तम कलर हा डी, त्याच्यानंतर EFGH कलर. तर कलर कुठला आहे आपण जो हिरा खरेदी करतोय तो, कारण त्याच्यावर किंमत ठरणार आहे. दुसरं आहे ते क्लॅरिटी, म्हणजे त्याच्यामध्ये काही फ्लॉलेसनेस पाहिजे, त्याच्या आत काही इन्क्लुजन नकोत. हिरा जर आपण उजेडात धरला आणि बघितलं तर त्याच्या आत इन्क्लुजन नसली पाहिजे. कट्स काय आहेत, कारण की हिऱ्याची किंमतच मुळे कट अँड पॉलिशिंगवरती ठरत असते, त्याच्यातच खरी कला आहे. तर कट, क्लॅरिटी आणि कलर या तीन गोष्टी, आणि चौथी गोष्ट म्हणजे त्याचं वजन जे कॅरेटमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. तर हिऱ्याची जी किंमत आहे ती या चार गोष्टींवर ठरते. त्यामुळे आपण जर हिरा खरेदी करत असलो तर त्यातले या चार गोष्टी काय आहेत, कट कुठला आहे, क्लॅरिटी आहे का, फ्लॉलेस आहे का, त्यानंतर कलर कुठला आहे आणि किती कॅरेटचा आहे, या चार गोष्टी माहिती झाल्या की आपण त्याची किंमत योग्य आहे का नाहीये याच्याबद्दल विचार करू शकतो. त्यामुळे या चार गोष्टी माहिती करून घेणं गरजेचं आहे जेव्हा जेव्हा आपण हिऱ्याचे दागिने खरेदी करतो किंवा हिरा खरेदी करतो. आता जेव्हा दागिने खरेदी करतो त्या दागिन्यामध्ये बसवलेले हिरे या कुठल्या प्रकारात आहेत हे आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे. की बसवलेले सगळे हिरे आहेत ते कुठल्या रंगाचे आहेत, शक्यतो एका रंगाचे असतात. कट्स त्याचे फाईन कट आहेत का, त्याला स्पार्क निर्माण होणार आहे का, कारण त्यातून स्पार्क निर्माण व्हायला पाहिजे. जितके चांगले फाईन कट असतील, चांगला कलर असेल, क्लॅरिटी जेवढी चांगली असेल तेवढं त्याच्यातून फायर म्हणतात किंवा स्पार्क म्हणतात. तर त्याकरता या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे त्या चार गोष्टी माहिती करून घ्यायच्या. आणि तुम्ही गळ्यात घातलेला जो दागिना असतो स्त्रियांनी विशेषतः, त्या जेव्हा सोशल फंक्शनला जातात किंवा एकत्रित जातात तेव्हा तो चमकून उठणं गरजेचं आहे, आणि तो खरा हिऱ्यांचा असणं, नॅचरल हिऱ्यांचं असणं गरजेचं आहे.
1: मोडक साहेब, हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना विक्रेत्याकडून आपण कोणती माहिती घेणं आवश्यक असतं?
2: काय, हिऱ्याचे दागिने खूप रिलेटिव्ह टर्म आहे.
1: बर,
2: की हा माझा डायमंड नेकलेस आहे, हे माझी डायमंडची अंगठी, हे माझं डायमंडचं पेंडंट आहे, ठीक आहे. पण त्यातले बसवलेले हिरे कुठल्या दर्जाचे आहेत त्यानुसार त्याची किंमत बदलत जाणार. त्यामुळे आपण जेव्हा हिऱ्याचे दागिने खरेदी करायला जातो तेव्हा ते विक्रेत्याकडून, एखादा दागिना जर आपण घेणार असलो तर त्यात किती टोटल डायमंड लागलेले आहेत, किती वजनाचं सोनं लागलेलं आहे, मजुरी किती आहे, त्यानंतर लागलेल्या डायमंडचे हे जे फोर्सी आपण मगाशी सांगितले ते कुठले आहेत, ते सर्टिफाईड आहेत का, सर्टिफाईड असलं तर कुठल्या लॅबचं सर्टिफिकेशन आहे, हे सगळं माहिती करून मग आपण बाजारात त्याचं कम्पेरिझन करू शकतो. हिऱ्याचे सगळे डिटेल घ्यायचे आणि ते बाजारात जाऊन कम्पेअर करायचे आणि सेम कम्पेरेबल याची दुसरे काय किंमत लावतायत हे बघून मग ठरवायचं की कुठून घ्यायचं. कारण आफ्टरऑल सगळं सर्टिफाईड असणार आहे आणि ज्याच्याकडून तुम्ही घेणार तो बाय बॅक आणि एक्सचेंजची गॅरंटी देणारच आहे.
1: खरंय. मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना कोणते मुद्दे विचारात घ्यावेत याविषयी संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार.
0: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: श्रोते हो, यानंतर विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

0: संस्कृती ज्ञान आणि माहितीचा खजिना कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सोबतीला मराठी हिंदी चित्रपट गीतांच्या जोडीला लोकगीतांचा नजराणा आहे खास तुमच्यासाठीच फक्त FM 101.4 MHz म्हणजेच आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर।
1: तेव्हा श्रोते आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरती देखील। आणि सकाळचे 10 वाजतात, आपण मराठी मिश्रगीतांचा गीत भारती कार्यक्रम ऐकणार आहोतच। गाण्यांचा मेळा सगळा आहेच, पण त्याआधी ही आठवण करून देत आहोत आमच्या उद्याच्या हॅलो किसानवाणी या कार्यक्रमाची।
2: शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाची शक्यता आता सगळ्यांनाच जाणवते आहे, त्यामुळे खरीप पिकाची लागवडीची लगबग पण आता सुरू होईल। परंतु लागवडी आधी किंवा लागवडी नंतर पिकांसाठी अन्नद्रव्य फार महत्वाचं असतं, आणि हे अन्नद्रव्य व्यवस्थापन नेमकं कसं करायला पाहिजे याबद्दलचाच विषय 30 जूनला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसानवाणीचा आपण घेतला आहे। खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी आपल्या शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं देतील प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे। फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा। आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-27-73 आणि 295-07-72। करा मग फोन हॅलो किसानवाणी।
1: तेव्हा श्रोते उद्या जरूर फोन करा हॅलो किसानवाणीसाठी, उद्या दुपारी 2:30 ते 3 या वेळात। आणि आता मात्र ऐका तो आकाशवाणी नाशिक केंद्राचा गीत भारती कार्यक्रम। सकाळचे 10:01 झालेला आहे। एक नाट्यपद आपण ऐकणार आहोत जे अरविंद पिळगावकर यांनी गायलेलं आहे। पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं हे पद आहे। पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा स्वरसाज असलेलं हे गीत आहे नयन तुझे जादूगार ह्या नाटकातलं।

0: अरविंद पिळगावकर यांनी गायलेलं नयन तुझे जादूगार या नाटकातलं पद आपण पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं ऐकलं. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा स्वरसाज या नाट्यपदाला होता. कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राचा आपण ऐकत आहोत गीत भारती मराठी मिश्र गीतांचा.
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: सुनबाई.
5: काय सासूबाई?
4: ह्या घराचे काही नियम आहेत.
5: जसे?
4: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
5: मग देवाण घेवाण?
4: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
5: ओह,
4: जसे UPI ने?
5: अच्छा.
4: हो, आणि ऐक अजून एक नियम आहे.
5: तो काय आहे सासूबाई?
4: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
5: तुम्ही पण ना सासूबाई.
6: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
7: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
8: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
9: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
8: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
9: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
8: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: आणि श्रोते आता ऐकणार आहोत वट सावित्रीचं गाणं. उषा मंगेशकर आणि सहगायिकांच्या आवाजातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आहे. राम कदम यांचं संगीत असलेलं हे गीत गायलेलं आहे. आपण ऐकणार आहोत ते बाईसाहेब ह्या चित्रपटासाठी हे आहे.

श्रुतशब्दापूर्वक आणि परंपरेनं ह्या वटपौर्णिमेची वटसावित्रीच्या निमित्ताने आमच्या मैत्रिणी पूजन करत असतात आणि मनोभावे आपल्या पतीसाठी असेल, आपल्या कुटुंबासाठी असेल, या निसर्गाकडे मागणं मागत असतात. ते त्यांच्या आनंदाचं, त्यांच्या सौभाग्याचं किंवा त्यांच्या म्हणूयात की त्यांच्या सगळ्या कुटुंबाचं सौख्य ज्यामध्ये सामावलेलं आहे ते मागणं त्या निसर्गाकडे अर्थात त्या वडाकडे मागितलं जातं. तर पर्यावरणाच्या दृष्टीनं एक लक्षात घ्यायचं की ही पूजा करताना पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला त्याकडे बघायचं आहे. अंधश्रद्धा थोडी बाजूला ठेवली तर आपल्याला नक्कीच ही एक डोळसपणा आपल्यामध्ये येतो की झाडाला इजा होणार नाही. अशा प्रकारे आपण शक्यतो नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्याचाच जर आपण वापर केला तर नक्कीच झाडाला इजा पोचणार नाही आणि झाड आहे तसं आपलं सर्वांचं रक्षण करत राहील. तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्या प्रथा आणि परंपरा सांभाळताना मात्र लक्षात ठेवूयात आणि आता आपल्या कार्यक्रमात पुढे जाऊयात. आपण ऐकत आहोत आकाशवाणी नाशिक केंद्राचा गीत भारती हा कार्यक्रम, मराठी मिश्र गीतांचा. तेव्हा एक सदाबहार धमाल गाणं आहेच यानंतर या छोट्याशा अर्थात कमर्शियल ब्रेकनंतर.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
3: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित

0: वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी व शर्ती लागू.
3: उत्तम आरोग्यासाठी निरोगी रक्त महत्वाचं. रसयुक्त प्रमाणशीर रक्ताचं चक्र जाणून घेऊया डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमात दर शनिवारी सकाळी 7:55.
0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी व शर्ती लागू.
5: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
6: विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी व शर्ती लागू.

प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकारांनी गायलेल्या ह्या गवळणीनंतर आता आपण ऐकणार आहोत तो तथागतांचा जय जयकार. विठ्ठल उमप आणि सहकलाकारांच्या आवाजातलं हे गीत आहे. मधुकर पाठक यांचं संगीत आहे.

आपण ऐकलेत विठ्ठल उमपाणी सह कलाकारांच्या आवाजातलं हे लोकगीत, मधुकर पाठक यांचं संगीत असलेलं. आता कार्यक्रमात ऐकणार आहोत हे एक चित्रपटगीत, अर्थात हे आहे बाळागहू कशी अंगाई. हा चित्रपटातलं हे गीत आहे. जगदीश खेबुडकर यांचे शब्द आहेत. एन दत्ता यांचं संगीत असलेलं हे गीत गायलेलं आहे आशा भोसले यांनी.

0: नंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.
1: सहज संवाद.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 12 वाजता आहेत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज वटपौर्णिमा. आपल्या संस्कृतीत वटपौर्णिमेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात. हे व्रत केवळ धार्मिक नसून नात्यातील विश्वास, त्याग आणि कुटुंबप्रेमाचं प्रतीक मानलं जातं.

श्रोते हो, वटपौर्णिमेच्या या परंपरेसोबतच आज एक वास्तवही आपल्या समोर उभं आहे. एकीकडे महिला वटपौर्णिमा उत्साहाने साजरी करतात, तर दुसरीकडे अनेक महिलांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. आपण महिला दिन, महिला सप्ताह साजरा करतो, परंतु महिलांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता, आठवड्यापुरता मर्यादित नसावा. तो आपल्या दैनंदिन वर्तनात, विचारात आणि कृतीत दिसला पाहिजे. आपण एका सुरक्षित वातावरणात जगत असताना आपल्याला कल्पना नसेल असे गुन्हे घडत असतात. हे रोखण्यासाठी काय उपाय करता येतील? गुन्ह्याचं स्वरूप कसं असतं? यावर आधारित विशेष चर्चा आता ऐकूया. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभा कोकेतकर, सीमा देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं आहे नेहा खरे यांनी.

0: मैत्रिणीनो श्रोतेहो नमस्कार. स्त्री ही कोमल, शीतल, क्षमाशील, सहनशील, त्यागमूर्ती असल्याचं सांगितलं जातं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे सगळे गुण ठरतात, परंतु या गुणांचा अतिरेक झाल्यास ते अवगुण ठरतात आणि मग अन्याय, अत्याचार, सोसण्याची, सहन करण्याची मानसिकता निर्माण होते. परंतु स्त्री हे शक्तीचं रूप आहे याची आठवण करून देण्याची गरज आहे. स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराची प्रकरणं आपल्याला अस्वस्थ करतात. याला प्रतिकार करणं, उत्तर देणं यासाठी सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा झटत असतात. कौटुंबिक हिंसाचाराची अनेक उदाहरणं आपल्या समोर येतात आणि या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या किंवा अशा पीडित महिलांना न्याय देण्यासाठी स्त्रीमुक्ती संघटना कार्यरत आहे, भारतीय स्त्री शक्ती कार्यरत आहे, इतरही अनेक सामाजिक संघटना संस्था ह्या महिलांसाठी उभ्या आहेत. या संघटनेच्या प्रतिनिधींना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभाताई कोकितकर. नमस्कार.
1: नमस्कार
0: शोभाताई. या कौटुंबिक हिंसाचार विरोधी समुपदेशन केंद्राच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. गेली 30 वर्ष सामाजिक कार्यात त्या सक्रिय आहेत. आपल्या बरोबर आहेत भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय खजिनदार आणि महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष सीमाताई देशपांडे. नमस्कार.
2: नमस्कार.
0: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या या संघटना संस्थेच्या त्याही कार्यकर्त्या. गेली 30 वर्ष त्याही भारतीय स्त्री शक्ती या संस्थेसोबत जोडलेल्या आहेत आणि महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. आणि आपल्यासोबत आज एक तरुण ऍडव्होकेट आहे, ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. नमस्कार प्रणाली.
3: नमस्कार.
0: गेली 12 वर्ष प्रणाली कायदेशीर मार्गदर्शन करण्याचं काम करते. रती फाउंडेशन राईट ऍक्शन टेक्नॉलॉजी इन्क्लुजन या फाउंडेशनच्या सोबत प्रणाली जोडलेली आहे.

0: महिला आणि बालकांवरील अन्याय अत्याचारांबाबत कायदेशीर मदत देण्यासाठी प्रणाली कार्यरत आहे. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, तर यात कौटुंबिक हिंसाचार याची काय व्याख्या आहे? प्रणालीपासूनच सुरुवात करू आपण.
1: कायदा बघितला गेला तर कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या ही अगदी क्लिअर आणि स्पष्ट आहे की मारहाण करणं, शिवीगाळ करणं या तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त की जो लैंगिक अत्याचार आहे त्याबाबत फारच आपल्याकडे चर्चा ही फार कमी होते. आणि असं मानलं जातं की नाही, तो अधिकारच आहे नवऱ्याचा की लैंगिकरित्या जे आहे छळ करणं हक्क आहे
0: आपल्या शरीरावर, नवऱ्याचा अधिकार.
1: येस, पण कायदा क्लिअर आहे की जर संमती नसेल तर तोही एक अत्याचार होतो. आणि त्या व्यतिरिक्त जो कौटुंबिक हिंसाचारामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की जो आर्थिक छळवणूक जी होते, की आजकाल महिला स्वतः त्यासाठी खर्च पाण्याला पैसा नाही देत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही दिला जात, घर खर्चासाठी पैसा नाही दिला जात, आणि अशा वेळेला महिला जेव्हा कामासाठी स्वतः बाहेर पडते पण तिच्यावर बंधनं लादली जातात, तिची सॅलरी पूर्ण काढून घेतली जाते, लग्न करताना हुंडा मागितला जातो, मग लग्न झाल्यानंतर तिचे जे दागदागिने आहेत त्याच्यावर दबाव आणला जातो,
0: त्याचा ताबा घेतला जातो,
1: येस, तिची काही प्रॉपर्टी असेल हे असेल त्याचा ऍक्सेस कधीच दिला जात नाही, तर हेही कौटुंबिक हिंसाचारामध्ये सामील होतं. पण बऱ्याचदा महिलांना हेच वाटतं की फक्त मारहाण केली म्हणजेच अत्याचार झाला. बऱ्याचशा अशा केसेस आणि आपण बघतो की कुठेही फिजिकल व्हायलन्स नसतो पण मेंटली आणि मानसिकरित्या इतकं छळवणूक केली जाते तिला, तिच्या दिसण्यावरून, तिच्या शिक्षणावरून, तिच्या बॅकग्राऊंडवरून, ती कशी राहते, दिसायला कशी आहे, जेवण कशी बनवते, ह्याही गोष्टी तेवढ्याच मॅटर करतात. जो मानसिकरित्या जो छळ होतो तोही कायद्यामध्ये दिलेला आहे पण त्याच्यावर आपण ओपनली तेवढी चर्चा होत नाही. आणि बऱ्याचदा महिलांना वाटतं की ठीक आहे, दोन चार शिवी गाय करणं ठीक आहे,
0: म्हणजे मान्य केलं जातं, सहजतेने स्वीकारल्या जातात.
1: आणि आताच्या या घडीला टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जी हिंसाचाराची व्याख्या आहे ना ती थोडी बदलली आहे, की जो अब्यूज व्हायलन्स जो ऑन ग्राउंड आपल्याला दिसतो तो आता ऑनलाईन वर त्याची जागा घेतलेली आहे. की महिलांबरोबर जेव्हा शारीरिक संबंध बनवले जातात, तिचे फोटोग्राफ्स घेणं आणि या सगळ्या गोष्टी, आणि जर तिने काही केस करायला किंवा आवाज उठवायला गेली तर मग धमकी देणं की मी तुझे फोटोज आहेत माझ्याकडे, पर्सनल इंटिमेट गोष्टी आहेत
0: ते मी व्हायरल करणं,
1: तर अशाही गोष्टी होतात. आणि अशाही बऱ्याचशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये महिलेने डिवोर्स घेतलेला आहे, सगळं आहे, आणि ती आता दुसरं लग्न करू इच्छिते आहे, मग त्या नवऱ्याला ते फोटोग्राफ्स पाठवणं, म्हणजे याही लेवलचे आजकाल ऑनलाईन जी टेक्नॉलॉजी आपण म्हणतो त्याचंही प्रमाण वाढत आहे.
0: हिंसाचाराचं स्वरूप बदलत
1: आहे
0: आणि या सगळ्याला कायद्याने विरोध आहे, प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पण मग अशा बाबतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर, तक्रार केल्यानंतर काय स्वरूपाची शिक्षा कायद्यामध्ये अंतर्भूत आहे?
1: कायद्याचे दोन पैलू आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक असतं की महिला जेव्हा येते की महिलेला असतं की माझ्याबरोबर खूप अत्याचार झालेला आहे, मला या माणसाला शिक्षा द्यायची आहे, राईट. मग त्याच्यासाठी आपल्याकडे जे फौजदारी किंवा क्रिमिनल प्रोसेस आहेत की ती पोलीस स्टेशनला जाऊन FIR करू शकते. बऱ्याचदा महिलांवर आजकाल ज्या केसेस रिसेंटमध्ये की हुंडाबळीसाठी तिला सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, तर त्याही ह्याच्यासाठी ती FIR करू शकते. तर ही एक झाली क्रिमिनल बाजू. पण बऱ्याचदा महिलांना असतं की माझा नवरा जर मी FIR दाखल केली, तक्रार दाखल केली, पोलीस त्याला पकडतील आणि जेलमध्ये टाकतील, मग तो जेलमध्ये गेल्यावर माझ्या खाण्यापिण्याचं काय, मुलांचं, कारण का ती फायनान्शियली कधीच स्वावलंबी नसते, त्यामुळे नवरा जर आतमध्ये गेला तर काय. मग अशा वेळेला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 जो सिव्हिल आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस क्रिमिनल आहेत, मग त्याचा ती आधार घेऊ शकते की कायद्याने मला खर्च पाणी हवं आहे, त्याने मला मारहाण नाही केली पाहिजे, मला संरक्षण हवं आहे, मला मुलांना नाही मारलं पाहिजे, मी कामाला जाते तर मला काम करू दिलं पाहिजे, मला त्या घरात, राहत्या घरात, भले ते घर कोणाच्याही नावावर आहे पण मला तिथे सुखाने राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याचा ती आधार घेऊ शकते आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध ती आवाज उठवू शकते.
0: बरोबर. शोभाताई, तुम्ही गेली 31 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि काउन्सेलिंग सेंटरमध्ये येणाऱ्या केसेस तर आता जसं प्रणालीने सांगितलं तसं हिंसाचाराचं स्वरूप बदल

0: बदलताना तुमच्याकडेही तक्रारी तशा येत आहेत का?
1: खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येतात, पण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा जो कायदा आहे तर हा फक्त कुटुंबाशी किंवा नातेसंबंध रक्तसंबंध याच्याशी संबंधित राहिलेला नाही आहे. लिव इन रिलेशनशिप मधली जी बाई आहे तिला सुद्धा संरक्षण ह्या कायद्याने दिलेलं आहे. आता प्रणालीने सविस्तर त्याची व्याख्या सांगितली, पण त्याच्यामध्ये हा एक कंपोनंट असल्यामुळे आज आमच्याकडे लिव इन रिलेशनशिप मधल्या महिला जेव्हा हिंसाचार घेऊन येतात तर तिला सुद्धा न्याय मिळवून देणं सोपं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व स्त्री संघटना कौटुंबिक हिंसाचार विरोधी 2005 याचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण बऱ्यापैकी महिलांना उपयोग होतो हे मला थोडं इथं नमूद करायचं होतं. दुसरं असं की स्त्री मुक्ती संघटनेची महाराष्ट्रामध्ये 10 काउन्सिलिंग सेंटर्स आहेत. 10 काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुटुंबांतर्गतल्या हिंसाचाराच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येतात. ऑलमोस्ट आम्ही दरवर्षी 3000 आसपास केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो. त्याच्यामध्ये मानसिक शारीरिक छळाच्या केसेस खूप आहेत, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप हजबंडचे अशा केसेस आहेत, बेजबाबदारपणा म्हणजे कुठली कुटुंबाची जबाबदारी घ्यायची नाही अशा केसेस आहेत, सेक्शुअल व्हायलन्स जसं अजून आपल्याकडे मॅरिटल रेपचा कायदा झालेला नाहीये, काही देशांमध्ये झालेला आहे. खूप महिला ज्या आहेत जसं आता प्रणाली म्हणाली त्याप्रमाणे तो नवऱ्याचा अधिकारच आहे समजून त्या सहन करत असतात, पण आम्ही जेव्हा या केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो सेक्शुअल व्हायलन्स लैंगिक अत्याचाराच्या केसेस सुद्धा आमच्याकडे नमूद होतात. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे कमवत काहीच नाही आणि मुलांची 3-4 संख्या आहे, घर भाड्याचं आहे, त्यामुळे खाणारी तोंड इतकी आणि घरखर्च काहीच येत नाही आणि त्यामुळे होणारी जी व्हायलन्स आहे मुंबईमध्ये आम्ही ज्या केसेस हँडल करतो त्याच्यामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप आहे. त्याच्यानंतर काही प्रमाणात आता ऑनलाईन अब्यूजच्या पण केसेस आलेल्या आहेत आमच्याकडे. आणखीन मुलींना विशेष करून मुंबईमध्ये ज्या अनमॅरिड मुली आहेत आणि वय वाढल्यानंतर मुंबईमध्ये जागा छोटी आहे आणि अशा वेळेला जेव्हा घरात भावाचं कुटुंब येतं त्यावेळेला त्या मुलीने घरातून बाहेर जावं अशा प्रकारच्या खूप केसेस आमच्याकडे येतात. आणि मग ती अशा एका वळणावर असते की 35-36 वर्ष आता त्या महिलेला झालेले आहेत आणि तिचं जवळचं कोणीच नाही आणि अशा वेळेला भाऊ आणि भाऊजाई म्हणतात की आता आम्हाला हिला सांभाळायचं नाही किंवा घरी नको आणि त्यामुळे प्रॉपर्टी राईटचा कायदा जरी झालेला असला तरी मुंबईमध्ये आपल्याला असं दिसतं की मुलींना त्यांच्या हक्कापासून वंचित करणं हकलवून देणं घरातून हा सगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर जेव्हा घरामध्ये वादविवाद असतात त्यावेळेला सासू किंवा कुटुंबातले सर्व लोक मुलगा किती वाईट असला म्हणजे व्यसनी असला तर त्याला घरी ठेवतात, पण सुनेला बाहेर काढण्याचं प्रमाण पण खूप आहे आपल्याकडे. आणि त्यामुळे हा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये ऍडव्होकेट प्रणालीने सांगितलं की घर कोणाच्या नावावर असेल ते बाईला राहण्याचा अधिकार आहे, तर त्याच्या आधारावर थोडं आम्हाला बाईला मदत करणं सोपं झालेलं आहे. त्याच्यानंतर मुलांना जन्म देऊन सोडून जाणं म्हणजे गायब होणं हे सुद्धा प्रमाण खूप आहे. कोविड नंतर आम्हाला अशा केसेस खूप आढळलेले आहेत, कारण जबाबदारीच घ्यायची नाही, मग तो नवरा कुठे आहे काय आहे दुसऱ्या बाईसोबत राहतो काही त्या बाईला माहित नसतं आणि 3-4 मुलं घेऊन ती बिचारी वाट बघत असते, अशा केसेसमध्ये आम्ही इंटरव्हेन्शन करतो.
2: किती कठीण परिस्थिती म्हणजे सहन करावी लागते बायकांना,
1: हेच सत्य आहे.
2: सीमाती, ह्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक स्तर याचा काही फरक असतो का, की अल्प उत्पन्न आहे म्हणून अशा प्रकारचा छळ होतोय का, जरा जे सधन आहेत त्यांच्याकडच्या केसेस सुद्धा असतात?
3: अजिबात त्याच्यात असा काही स्तर वगैरे काहीच नसतो,
2: भेदभाव काही नाही,
3: काहीच नसतो, कारण ही शेवटी विकृत मानसिकता आहे, त्यामुळे कुठल्याही स्तरातील महिलेला ती याच्या बळी जाऊ शकते. शिक्षित अशिक्षित हा सुद्धा भेदभाव याच्यात काहीही राहिला नाहीये. अगदी उच्च शिक्षित पुरुष म्हणजे सायंटिस्ट किंवा अशा लेवलचे सुद्धा पुरुष आपल्या बायकोवर अत्याचार करताना आपल्याला आढळून येतात, अशा केसेस आपल्याकडे येतात. आणि एक कौटुंबिक हिंसाचाराचा जो हा आता जो कायदा झालाय 2005 त्याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे सामायिक घरात राहून तुम्ही न्याय मागू शकता. आधी कसं होतं 498A मध्ये तुम्ही जर नवऱ्याविरुद्ध तक्रार केली त्याला 2 दिवसाकरता अटक व्हायची, पण नंतर त्या बाईला त्या कायमचं त्या घराला मुकावं लागायचं, कारण की घरातल्या पुरुषाला तिने जेलमध्ये घातलेलं आहे त्याच्यामुळे तो जेलमध्ये गेला, त्यामुळे सगळं घर तिच्या विरोधात जायचं. पण आता या कायद्याने असा अधिकार दिलाय की त्या घरात राहूनच तुम्ही त्या पुरुषाविरुद्ध लढू शकता, त्याच्या विरुद्ध न्याय मागू शकता. एका वेगळ्या लेवलला हा कायदा महिलांच्या मदतीकरता उभा राहतो असं मला नमूद करावंसं वाटतं. लैंगिक अत्याचाराचं ज्या त्या म्हणाले की आपण त्याला विरोध आहे की मॅरिटल रेप त्याला म्हणू नये, आणि 498A मध्ये पण क्रुएल्टीच्या याच्यावर तुम्ही त्याच्यात दाद मागू शकता, म्हणजे लैंगिक अत्याचार असेल. आणि जर तुम्ही मॅरिटल रेप म्हटलं तर मॅरिटल रेप म्हणजे मग रेपची व्याख्या की किती त्याच्यात वेगवेगळ्या हे असतात आणि त्याच्यानुसार तुम्ही जर सिद्ध करायला गेलात 4 भिंतीआड कुटुंबाचं काम चालू असतं ते सिद्ध

0: करणं कठीण असतं आणि त्याच्यात बरेच वेगळे कॉन्सिक्वेन्सेस येऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं की हा जो कायदा आहे याच्यात जो लैंगिक अत्याचार दिलेला आहे किंवा क्रुएल्टीच्या आधारे तिला त्याच्यात न्याय मिळवून दिला जाऊ शकतो.
1: त्याची सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे. शोभा, ते कौटुंबिक हिंसाचार म्हणत असताना फक्त नवऱ्याकडून बायकोचा छळ असाच प्रकार नाहीये ना, त्या व्यतिरिक्त इतर मंडळी सुद्धा त्यात असू शकतात.
2: हो, कौटुंबिक हिंसाचार म्हणजे आता तर ह्या नवीन कायद्याने जी अनमॅरिड मुलगी आहे म्हणजे आई वडिलांकडनं होणारा अत्याचार आहे त्याच्यावर सुद्धा दाद मागण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे पती पत्नीचे वाद इतकंच ते सीमित नाही आहे, तर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो. ह्या कायद्यानुसार खूप सोपंही झालेलं आहे आणि न्याय मिळवण्यासाठी आपल्याला दाद पण घेता येते कोर्टामध्ये.
1: पण मग अशा प्रकारच्या सुद्धा तक्रारी येतात का तुमच्याकडे?
2: हो, उदाहरण आम्हाला आता आमच्याकडे मुंबईमध्ये अशा प्रकारच्या येतात तक्रारी की बहिणीला भावापासून त्रास आहे. आमचं कोल्हापूर पुणे उस्मानाबाद बुलढाणा ह्या ठिकाणी पण सेंटर्स आहेत, तर त्या प्रमाणात विचार केला तर मुंबईमध्ये अशा प्रकारच्या केसेस येतात. आणि थोडा आम्ही त्याच्यावर विचार केला तर जी घर एक आणि कुटुंबाची संख्या जास्त माणसांची आणि मुंबईमध्ये राहणं इतकं महागडं आहे तर त्याला ते एक वन ऑफ द रिझन आहे, कारण मुलं बाळ झाली की बहिणीला बाहेर काढतो. त्याचबरोबर आणखी एक ताईनी पण मेन्शन केलं की वयोवृद्धांच्या केसेस पण मुंबईमध्ये खूप येत आहेत आणि आम्ही स्पेसिफिक वयोवृद्धांच्या केसेसमध्ये मग त्याच्यामध्ये वडिलांना त्रास असतो, आईला त्रास असतो, कधी कधी पती पत्नी दोघांनाही मुलांकडून मुलींकडून पण त्रास असतो. काही मुली प्रॉपर्टीसाठी आईला घरातून बाहेर काढण्याचे सुद्धा आमच्याकडे केसेस आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला जो वयोवृद्धांसाठी कायदा आहे सिनियर सिटीजन ऍक्ट त्या अंतर्गत जे मुंबई शहरचं ट्रायब्युनल ऑफिस आहेत कलेक्टर आहेत त्यांच्याकडून खूप चांगली मदत ह्या केसेससाठी मिळते आणि आम्ही बऱ्याच केसेसमध्ये आणि त्याच्यात सगळा ओव्हरऑल प्रॉपर्टी आणि हा सगळाच विषय होता. आता याच्यामध्ये एक उदाहरण सांगायचं असेल तर रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेलं घर जेव्हा तयार होऊन घर मिळालं त्यावेळेला ती आई झोपड्यामध्ये आणि सून आणि मुलगा फ्लॅटमध्ये जे नवीन घर मिळालं आणि अशा कोणीतरी आमच्यापर्यंत त्यांना आणलं आणि मग आम्ही ट्रायब्युनलकडे ती केस नेली आणि सुनेला आणि मुलाला घरातून बाहेर जाण्या ऑर्डर आम्हाला कलेक्टरने दिली आणि ती आजी घरात गेली आणि मग सून आणि मुलगा बाहेर आले. तर अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण सक्षम कायदे आपले आहेत त्याचा कधी कधी फार उपयोग होतो.
1: सीमा, ती ज्यावेळेला एखादी महिला अशी केस घेऊन आपल्या संस्थेमध्ये येते त्यावेळेला तिची मानसिकता कशी असते, तिचं समुपदेशन कसं केलं जातं, त्याबद्दल थोडं.
0: जेव्हा ती विक्टिम येते ना तेव्हा ती म्हणजे सगळीकडनं पिचलेली असते. तिला म्हणजे कुठेच जेव्हा तिला वाटतं की आता मला कुठेच मदत मिळत
1: आधार नाही,
0: कोणीतरी तिला सांगतं की तुम्ही या संघटनेत जा, मग ती त्या संघटनेत जाते आणि मग त्यावेळेला तिला खूप सांगायचं असतं. तर सुरुवातीला तर आम्ही फक्त ऐकण्याचं काम करतो, ती जे काय सांगते ते सगळं तिचं ऐकून घेतो. तिचं ऐकल्यावर मग तिला कशा प्रकारे मदत करता येईल त्या दृष्टीने विचार केला जातो आणि तिला म्हणजे शेवटपर्यंत कोर्टापर्यंत तिला कितपत आपण न्याय देऊ शकतो, कशी मदत करू शकतो, ती सगळी मदत आपण करतो. मग त्याच्यात आपण तिच्या पतीला बोलवतो, आपल्याला काही जॉईंट मीटिंग घ्यायच्या असतील म्हणजे सासरचे लोक माहेरचे लोक म्हणजे मॅक्झिमम आम्ही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो.
1: हा
0: म्हणजे आम्ही जेव्हा काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुठली केस येते तेव्हा तिला लागलीच तुझा कोर्टात आणि डिवोर्स घे बाई असं कधीच सांगत नाही. कुटुंब वाचवलं पाहिजे हा आमचा कल असतो त्याच्या. आणि मग जेव्हा शेवटी लक्षात येतं की नाही या केसमध्ये हे शक्य नाही आहे, तिला तिथे ठेवणं म्हणजे तिला अजून छळा टाकणं आणि अजून तिला त्रास देणं आहे, मग त्या क्षणाला मग आम्ही तिला जी काय मदत लागेल, मग तिला फ्री लीगल एड मिळवून देणं असेल किंवा कोर्टात जायला तिला मदत करणं असेल सगळ्या गोष्टी आमच्याकडनं केल्या जातात. आणि आता जे प्रॉपर्टीच्या याच्यात सांगितलंय तर मुंबईला काय आहे की मुंबईला घराच्या किमती खूप जास्त आणि जुन्या काळात आई वडिलांनी कष्ट करून झोपड्या घेतलेल्या असतात त्या रिडेव्हलपमेंटमध्ये त्याच्यात त्यांना वन रूम किचन किंवा असं घर मिळालं असतं आणि ते मग बळकवण्याचा प्रयत्न मुलाचा आणि सुनेचा असतो. म्हणजे आमच्याकडे एक केस आली होती ती तर म्हणजे तो मुलगा त्या आईसमोर नेकेड व्हायचा आणि तिला म्हणायचा जा तू घरातून तिला शिवी गाड सून अतिशय घाणेरड्या शिवाय देणार. मग शेवटी ती आमच्याकडे आली आणि तिने म्हणजे कधी कधी असं वाटतं की बायका खरंच खूप पक्क्या असतात. त्या मनाने त्याचे जे वडील होते त्यांचा कल होता की नको नको जाऊ दे, पण मग ती पक्की होती. तिची पण केस आम्ही कलेक्टर जे हे आहे सिनियर सिटीजन कोर्ट आहे.

0: इथे आम्ही बऱ्याच केसेस नेल्या आहेत, त्यापैकी ही एक होती. मग तिकडनं पुन्हा त्यांचा प्रेशर सुरू होतं की आई वडील कोर्टात गेले माझ्या विरोधात, माझ्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट केली. मग त्यांना पण हे शेवटी काय, मुंबई सारख्या शहरात जिथे जागा कमी आहे आणि त्यांना पर्यायच नाही एकत्र राहण्याशिवाय, म्हणजे मुलगा आणि सून सुद्धा दुसरीकडे कुठे जाणार असं होऊन जातं. पण म्हणून त्यांना काही छळ करण्याचा अधिकार, या सिनियर सिटीजनला छळ करण्याचा अधिकार नाही आहे त्यांना. आणि त्याच्याकरता हे जे कोड तयार केलेले आहेत, सिनियर सिटीजनचा जो आता कायदा आलाय, त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होतोय. आणि बऱ्याच केसेस आणि अवेअरनेस हा म्हणजे आम्हाला संघटनांनाच वाढवावा लागतोय की तुम्हाला असं असं आहे, तिथे तुम्ही न्याय मागू शकता आणि तुम्ही तिथे जाऊ शकता.
1: प्रणाली लीगल एडच्या बाबतीत काय सांगता येईल, कायदेशीर मदत ही कशी दिली जाते?

0: काही छळ करण्याचा अधिकार या सिनियर सिटीजनला छळ करण्याचा अधिकार नाहीये त्यांना. आणि त्याच्याकरता हे जे कोड तयार केलेले आहेत सिनियर सिटीजनचा जो आता कायदा आलाय त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होतोय आणि बऱ्याच केसेस. आणि अवेअरनेस हा म्हणजे आम्हाला संघटनांनाच वाढवावा लागतोय की तुम्हाला असं असं आहे तिथे तुम्ही न्याय मागू शकता आणि तुम्ही तिथे जाऊ शकता.
1: पण आणि लीगल एडच्या बाबतीत काय सांगता येईल, कायदेशीर मदत ही कशी दिली जाते?
2: कायदेशीर मदत आता जसं आम्ही एक संस्था आहोत, मग बऱ्याचदा असं होतं की ज्या बाकीच्या संस्था ज्या ग्राउंडवर ऍक्च्युअल काम करतात, जसं स्त्रीमुक्ती संघटना आहे की ज्यांच्या बरोबर आम्ही एकत्र काम करतो आणि त्यांच्याकडे लीगल एक्सपर्टीज नाही आहेत, पण त्यांच्याकडे अशा महिला गरजू आहेत की त्या अफोर्ड नाही करू शकत आर्थिकदृष्ट्या. येस, आपलं जे लीगल एडचं पण आहे त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या त्रुटी आहेत की ज्याच्यामुळे महिलांना जे इमिडिएट किंवा जी मदत हवी आहे ती नाही मिळत,
1: तात्काळ नाही मिळत.
2: एक्झॅक्टली. मग अशा वेळेला आम्ही ॲज अ संस्था लीगल क्लिनिक चालवतो की ज्याच्यामध्ये आम्ही स्त्रीमुक्ती संघटना यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे काही महिलांना लीगल किंवा कायदेशीर मदत किंवा सल्ला हवा आहे. बऱ्याचदा असं असतं ना की महिलांना माझे फक्त अधिकार मला जाणून घ्यायचे आहेत, केस करायची की नाही करायची हा पुढचा मुद्दा
1: भाग,
2: पण मला माझे अधिकार जाणून घ्यायचे आहेत. तर अशा महिला येतात, मग आम्ही त्यांना लीगल गायडन्स देतो आणि मग तिची तयारी असेल की नाही बाबा मला आता पुढची पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याचदा असं असतं, मानसिकता ही असते ना नवऱ्याची ही काय करणार, कुठपर्यंत जाणार, जास्तीत जास्त पोलीस स्टेशनला जाईल, पण कोर्टाची ही पायरी नाही चढणार असं असतं. पण महिलांकडे नंतर पर्यायच उरलेला नसतो की नाही मला आता बस झालं, की आता मी 10 वर्ष दिली एखाद्याला, 15 वर्ष दिली, असं काही होत नाहीये. म्हणजे अशा फार कमी महिला असतील की 1 वर्षामध्ये लग्नाच्या आलेल्या आहेत किंवा 2 वर्षा, कारण का आपल्याकडे ती म्हणतात ना की पहिल्यापासून शिकवलंच गेलेलं असतं की
1: थोडं करत
2: बाई ऍडजस्ट कर ग, थोडं फॅमिलीची इज्जत आहे, हे आहे, मग मुलं तिच्या पदरात येतात, मग मुलांकडे बघून ती हे करते आणि मग कुठेतरी म्हणतात ना त्या सॅक्रिफाईस आणि या सगळ्याला मग आपण ग्लोरीफाय करतो. अरे मी 10 वर्ष काढली, मला पण अत्याचार होत होते, आई म्हणते मग आता तू 1 वर्षामध्ये कशी हे कर,
1: मी सहन केलं तूही कर,
2: तूही कर. तर तेही कुठेतरी मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे की तो जजमेंटल ऍटिट्यूड नाही. एक जर बाई 1 वर्षात येत असेल तर ती वेळीच अलर्ट होते आणि येते, तर आपण सपोर्ट करणं ते फार महत्वाचं असतं आणि महिलांनी पुढे येऊन बोलणं फार गरजेचं असतं की आवाज उठवणं गरजेचं असतं. कारण का फर्स्ट जेव्हा एखादा पुरुष किंवा नवरा किंवा वडील आईला मारतो, पहिल्यांदा येऊन तिने कंप्लेंट करणं पोलीस स्टेशनला फार गरजेचं आहे.
1: मला हेच विचारायचं की ज्यावेळेला पहिला आघात होतो त्याच वेळेला जर का थांबवलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी टळू
2: शकतात
1: किंवा एक थोडा तरी धाक त्याने निर्माण होऊ शकतो.
2: येस, डेफिनेटली होऊ शकतो. कारण का हेच आहे ना की महिला नाही जात आणि बऱ्याचदा आपल्याकडे नॉर्मलाइज, अरे एकच फक्त कानाखाली दिली आहे ना, ठीक आहे ना, कमावून तर आणतोय ना, मग त्याचा तो अधिकार आहे. अगं तो पिऊन येतोय तो तसा चांगला आहे, पण हे सगळं दारूमुळे होतो आहे. पण महिलांना ते नाही, कारण का आपल्याकडे ते लहानपणापासून शिकवलंच नाही जात, ऍडजस्ट करा ऍडजस्ट करा हेच. म्हणजे एखाद्याने मारलंय मला, का मारलंय, माझे आई वडील मला मारायचे, हा तो त्यांचा अधिकार होता. म्हणजे लहानपणापासून तेच आहे ना की सहन करा फक्त. पण आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही पहिलं तुम्हाला मारलं आहे, कारण का मग हीच ती वृत्ती ना वाढत जाते की समोरच्याला ग्रांटेड घेतलं जातं की ही कशी आवाज उठवते. फिजिकल व्हायलन्स डायरेक्ट नसतो, पहिला तो वर्बल असतो, शिवीगाळ असतो, मग तो वाढत वाढत वाढत तो इतका अक्यूट होतो. आणि बऱ्याचशा अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्समध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: बरोबर, म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करणं, त्याला विरोध दाखवणं हे फार गरजेचं
2: आहे.
1: तेवढी धमक सर्वसामान्य स्त्रियांमध्ये दिसते का, शोभाते का, तक्रारी मागे घेण्याचं सुद्धा प्रमाण आपल्याकडे आहे? म्हणजे संस्थेने मदत केली आहे पुढे जाण्यासाठी, पण
3: नक्कीच महिलांमध्ये धमक दिसतीये. साधारण अगदी तो मिडल क्लास हायर क्लास पेक्षा लोअर क्लास मध्ये आर्थिक दृष्ट्या किंवा इतरही लोअर क्लास मधल्या ज्या महिला आहेत त्या खूपच खमक्या आहेत असं मला वाटतंय. आम्ही कचरावेचक महिलांसाठी पण काम करतो, त्यांचं बचत गट करणं, त्यांच्या आरोग्यावर काम करणं. तर माझ्याकडे एक कचरावेचक महिलेची केस होती आणि तिला 4 मुलं होती आणि आमच्याकडे काउन्सिलिंग मधनं तिची केस हँडल झाली, तिचा समजोता झाला आणि ती नांदायला गेली. नंतर 2-3 वर्षांनी ती आली, त्या

0: तिच्याकडे आणखी एक मुलं होतं, म्हणजे पाचवं मूल तिच्या पदरी होतं. आणि ती आली माझ्याकडे आणि म्हटली आता शोभा ते मला जायचं नाही, मला डिवोर्स पाहिजे. आणि ती पाचवी मुलं सोबत होती. तर एक वास्तवतावादी स्त्री किंवा मुंबईत जगणारी स्त्री म्हणून मी तिच्याकडे बघतच राहिले की पाच मुलं घेऊन करणार आणि हिच्याकडे काही स्किल नाही. ती कचऱ्यावर जाते, कचरा वेचून आणते, तो विकून घर चालवते. पण ती म्हणाली की मी सगळा प्रयत्न आता माझे संपलेले आहेत, मी माझ्या मुलांना शिकवणार पण आणि सांभाळणार पण, मला त्याचं काही नको, पण तो माझ्यावर इतकी व्हायलन्स करतो, आता मला डिवोर्स पाहिजे. आणि आता ही 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज त्या महिलेने भाड्याने घर घेऊन कचऱ्यावर काम करून पाचवी मुलांना चांगल्या शाळेत घातले आणि ती सांभाळते. नवऱ्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कायदा वगैरे असेल आणि असं जर मानसिक आजारीच असेल तर तिकडे फेलच ठरतो ना. आपण किती न्यायाने ऑर्डर असल्या तर त्या कागदावरच राहतात. आणि त्यामुळे त्या नवऱ्याची आशा न करता तिने स्वतःच्या बलबुतेवर त्या कुटुंबाचा भार घेतला आणि आज ती स्वाभिमानाने जगते आहे. अशा भरपूर स्त्रिया आहेत की अगदी अंगावरच्या कपड्यावर जरी बाहेर आल्या तरी हिमतीने राहणाऱ्या आहेत, ठामपणे उभ्या राहणाऱ्या आहेत. एक ब्लाइंड महिला होती, तिची पण केस एक सक्सेसफुल मी केलेली आहे. म्हणजे 30 वर्षात खूप उदाहरणं आहेत, वेळ कमीच पडेल आपल्याला. पण ती लग्न करताना नाही म्हणत होती आईला, पण असंच ना, ब्लाइंड जरी असली तरी मुलीचं लग्न झालं पाहिजे म्हणून गावाकडून कुठून तरी मुलगा शोधून आणला त्यांच्या जातीतला वगैरे आणि लग्न केलं. आता ही ब्लाइंड असल्यामुळे तिला काही नॉर्मल असा नवरा अगदी हुशार मिळाला नाही, थोडासा तो असा कमी बुद्धीचा माणूस होता. आणि दोन मुलं झाली आणि तो मुंबईत कामाला जायचा, म्हणजे बिगारी कामाला. आणि लिटरली तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो 2 रुपये बसला, त्या काळात 2 रुपये होते बसला, मिनिमम 2 रुपये मागत होता. ह्याच्याकडे सुट्टे पैसे नव्हते, हिने 5 रुपये दिले आणि ह्याच्यावर वाद झाल्याने तो गावाला निघून गेला. नंतर तो आलाच नाही आणि तिला मुंबईत असून सुद्धा ती ब्लाइंड होती तर तिच्याकडे इतक्या सगळ्या योजना आहेत किंवा ट्रेनिंग आहे काहीच माहिती नव्हतं, खूप गरीब घरातली होती. तर ह्या महिलेने त्या दोन मुलांना अक्षरशः मंदिराच्या बाहेर बसत होती आणि कोणीतरी माझ्याकडे तिला पाठवलं. आज तिने सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, ती झाडू बनवण्याचं काम करते, ती लिंबू मिरचीचं काम करते आणि दोन्ही मुलांना शिकवलंय. आता तिच्या दोन्ही मुलांची लग्नही झालेली आहेत आणि ती ब्लाइंड लोकांची एक संस्था काढून ती अध्यक्ष आहे. आता ती मदत घेत होती, आता ती लोकांना मदत देते. त्यामुळे अशा प्रकारे चॅलेंज घेऊन सक्सेस झालेल्या महिला माझ्याकडे खूप.
1: मला वाटतं हे असं उदाहरण सुद्धा निश्चितच आशादायक म्हणायला हवं
0: नक्की,
1: की म्हणजे स्त्रियांनी ठरवलं तर त्या प्रतिकार करून पुन्हा उभ्या राहू शकतात स्वतःच्या पायावरती. मी मगाशी ह्यालाच जोडून असं विचारलं होतं की तक्रारी मागे घेण्याचं प्रमाण असं काही दिसतं का सीमा, ते तुमचा काय अनुभव आहे?
2: तक्रारी मागे घेण्याचा प्रकार असतातच. आणि आता जसं शोभाताई म्हणाल्या की खालच्या स्तरातल्या ज्या निम्न स्तरातल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये मानसिक बळ जास्त आहे, त्या मानाने या ज्या उच्च स्तरातल्या ज्या महिला आहेत, म्हणजे माझ्याकडे एक केस आली होती, अगदी हाय प्रोफाईल केस होती, म्हणजे नवरा डॉक्टर आणि या बाई पण खूप मोठ्या
1: शिकलेल्या होत्या, त्या
2: शिकलेल्या वगैरे सगळ्या आणि एक समाजात त्यांचं पद असलेल्या अशा होत्या त्या. आणि त्यांना शारीरिक छळ, म्हणजे असे त्यांनी दाखवलेले की मारलेलं, बळ उमटलेले, असं तो मारायचा, म्हणजे डॉक्टर सर्जन असून. आणि एक दिवस त्या आल्या होत्या तर त्यांच्या हातात त्यांनी ते डिवायडर असं दाबून छिद्र केलेलं होतं आणि तो म्हणायला मुलीला आज तर मी काही जास्त मारलंच नाही तरी तुझी आई कशाला इतकी
1: कंपासनी
2: असं फिरवून, अशा प्रकारचा छळ
1: क्रौर्य आहे,
2: खूपच क्रौर्य. पण तरीही त्या बाईची, म्हणजे मी तर त्यांना सांगितलं की तुम्ही काही गरज नाही, तुम्ही स्वतःच्या पायावरही उभे आहात, तुमचं एक समाजात वेगळं स्थान आहे तर तुम्ही बाहेर पडू शकता याच्यात. पण काय होतं की या ज्या स्तरातल्या महिला असतात ना, त्यांना जे सगळ्या गोष्टींचं प्रतिष्ठेचं जे काय म्हणतात सवय लागलेली असते त्याच्यात ना बाहेर पडायला त्या तयार होत नाही. कारण मी जर बाहेर पडली तर या उच्च भ्रूस्थितीतल्या घराला मला मुकावं लागेल. आज जे मला सगळ्या अम्युनिटीज आहे, कार आहे, हे सगळ्या सोयी आहेत, त्या कदाचित मला उपभोगता येणार नाही, हा त्यांचा मानसिक विचार असतो. आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं पटकन बाहेर यायला निघत नाही. म्हणजे काही दिवसांनी मला ते दोघंही पुन्हा एकदा एका कार्यक्रमाला दिसलेत, त्यामुळे मग
1: आश्चर्य
2: वाटत. पण त्याच विरुद्ध जर अशी एखादी झोपडपट्टीतली महिला असेल किंवा अगदी कमी निम्न स्तरातली उत्पन्नातली महिला असेल तर ती असा मोठा निर्णय घेऊन जाते की नको, मला आता नाही राहायचं याच्याबरोबर, आता माझी परिसीमा गाठली आहे छानी आणि मी आता राहणार नाही. एक केस माझ्याकडे एक आली होती, ती मला सांगायला आवडेल
1: जरूर,
2: की आई आणि मुलगी आणि वडिलांनी आईवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात आईची

0: बोट तुटली आणि मुलगी मध्ये आल्यामुळे तिला 25 ठिकाणी जखमा झाल्या, म्हणजे मानेवर पाठीवर त्यांनी वार केले कोयत्याचे. तर त्या मुलीनी ऑनलाईन आमचं तेव्हा सगळे नंबर्स वगैरे स्प्रेड केलेले होते आम्ही, तर मग तिने आम्हाला फोन केला आणि तिने मदत मागितली. तेव्हा ती हॉस्पिटलमध्येच होती ऍडमिट. फक्त मी तिला म्हटलं की तुझा जे मेडिकल रिपोर्ट जो आहे तो त्यांच्याकडनं डॉक्टरांकडनं आधीच घेऊन घे, म्हणजे केस करण्याच्या आधी. आणि नंतर काय होतं की तो रिपोर्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे तसा मिळेलच, गॅरंटी नसते. तर तिने तो त्यांच्याकडनं, म्हणजे घाव किती सिव्हिअर
1: आहे
0: त्याच्याप्रमाणे कलम लागतात, 324 आयपीसीचं काय जे असतात ते, तर त्याप्रमाणे त्याच्यामुळे म्हटलं सिव्हिअर हर्ट आहे ह्याच तू त्यांच्याकडनं प्रमाणपत्र, म्हणजे पुरावा तो सगळा मेडिकल रेकॉर्ड तू घेऊन घे. तिने तो त्यांच्याकडनं तो घेऊन घेतला आणि नंतर ती जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्ही म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये गेलो. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर पोलीस FIR घ्यायला तयार नाही.
1: अरे बापरे,
0: पोलीस स्टेशन मध्ये ते तुझे वडील आहेत, म्हणजे तोपर्यंत वडिलांनी त्यांना हे केलेलं काय जे असेल तो काही माहिती नाही, पण तुझे वडील आहेत त्यांच्या विरुद्ध तू तक्रार कशाला करते, मग कशाला तू असं जायचं, तुझं तर लग्न होऊन तू जाणार आहे, मग आईचं काय होईल वगैरे. बरं, आणि तिला एक भाऊ, वडील तेव्हाच रिटायर्ड झालेले, त्यांच्या जवळ लमसम अमाऊंट, त्यामुळे भावानी वडिलांना
1: आपल्या बाजूला
0: म्हणजे तो घेऊन गेला आणि वडील सापडतच नव्हते. डोमेस्टिक व्हायलन्सची केस केल्यावरही वडील ॲब्सकॉन्डिंग, म्हणजे त्यांना पोलिसांनी काही अटक करू शकले नव्हते. आणि मग असं मग आम्ही लॉ अँड ऑर्डर जे कमिशनर आहे त्यांच्याकडे जाऊन की पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही याच्याकरता आम्ही प्रयत्न केले, तिचा गुन्हा दाखल करून घेतला. त्याच्यानंतर मग कोर्टात केस गेली, हायकोर्टात पुन्हा हे झालं आणि मग नंतर त्या वडिलांनी आणि त्यांच्या वकिलांनी वगैरे की ठीक आहे बाबा आता हे झालेलं आहेत. मग तिची आई पण म्हणाली ते ज्या घरात राहत होते ते घर त्यांना, त्या घरात ती आई आहे तोपर्यंत त्या घरात राहण्याचा अधिकार, आणि काही अमाऊंट देऊन त्यांचं ते झालं. पण तिथे तर काही आम्ही जात नाही कारण कॉन्सिलर्स असल्यामुळे आमचा त्याच्यात काहीच हे नसतो. मग ते कोर्टात एकदा केस गेली की त्यांच्या वकिलांच्या मार्फत जे होईल ते. पण त्याच्यानंतरची गंमत एक अशी झाली की त्या मुलीने एवढं आपल्या आई वडिलांकरता केलं, आईला न्याय मिळून दिला, तिचं नंतर लग्न झालं, आई तिच्याच जवळ राहत होती, ते वडीलही तिच्याकडे राहायला आले, बाहेर काढलं, त्यांच्याकडनं पैसे वगैरे सगळे घेऊन घेतले आणि वडील आणि आईचा सांभाळ ती मुलगी करत होती. आणि मग नंतर ते जे घर आहे ते आता त्या मुलीच्या नावावर होऊ नये किंवा काही होऊ नये म्हणून त्या मुलांनी आईला आपल्याकडे घेऊन गेला आणि आईनी तिच्या विरुद्ध सिनियर सिटीजन मध्ये कंप्लेंट केली.
1: सिनेमा नाटकाची स्टोरी,
0: सिनेमा नाटकाची. आणि ती आमच्याकडे पुन्हा आली की मॅडम असं असं झालंय, म्हटलं तू जाऊ दे, त्यांची केस केलेली आहे त्याच्यात आम्ही साक्ष द्यायला पण आम्ही येऊ शकतो कारण आपल्याकडे सगळे पुरावे आहेत. त्यामुळे ते म्हणजे आईने सांगितलं की इतका घाव झालाच नव्हता, मला असंच थोडंसं लागलं होतं. आणि मग पण ते सगळे मेडिकल रिपोर्ट वगैरे आमच्याकडे सगळं पूर्ण फाईल सगळी रेडी असते, त्यामुळे मग तिला ते पुन्हा आम्ही प्रोव्हाइड केले आणि म्हणजे
1: पुन्हा रिप्रेझेंट करता
0: आलं. पण म्हणजे असं मानसिकता जी माणसाची आपण म्हणतो ती कुठली परिसीमा गाठेल आपण सांगू शकत नाही.
1: अत्यंत दुर्दैवी आहे. आणि आता अलीकडे काही केसेस अशा उघडकीला आल्या की ज्या उच्च स्तरातल्या आहेत, म्हणजे उच्च आर्थिक उत्पन्न असलेली प्रतिष्ठित सो कॉल तुम्ही म्हणतात अशा प्रकारची घरं, आणि तिथल्या मुलींना हुंड्यासाठी त्यांचा छळ केला गेला. तर याला प्रतिबंध कसा आणि काय करणार
0: याच्याकरता ना मुलींनीच पक्क व्हायला पाहिजे आता, आणि मुलीच्या आई वडिलांनी. आता ही जी आपली एक राजकीय केस आलेली होती ज्याच्यात त्या मुलीचा म्हणजे खून झाला, पण त्यांना माहिती होतं की हा नवरा तिचा छळ करतोय, तरीही दुसऱ्या मुलीचं लग्न त्याच घरात तुम्ही कसं करून देऊ शकता.
1: बरं, प्रणाली तुला काही सांगायचं याच्यात?
2: येस, याच्यामध्ये तेच आहे की बऱ्याचदा सगळं झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी या उघडकीस येतात, पण ही सुरुवात खरी जिथून होते जेव्हा लग्नाची बोलणी होत असते. जो खर्च आई वडील शिक्षणासाठी मुलीच्या देऊ शकतात पण तो सेव्ह करून ठेवतात की भाई मला लग्नामध्ये हुंडा द्यायचा आहे. आणि जेव्हा लग्नाच्या वेळी जेव्हा मागणी केली जाते तोच एक रेड फ्लॅग असतो की हे लग्न पुढे होणारच नाहीये. मग नंतर मुलीने तिचा जीव जातो, ती आत्महत्या करते, मग रडून आम्हाला न्याय पाहिजे आहे. मग ते दावे असे वाटतात की जेव्हा मुलगी रडत येत होती तुम्ही नाही हेल्प केली.
1: बरोबर, अशा वेळेला आई वडिलांनी आधार देणं ही पहिली गरज आहे. मुळात सीमाताई म्हणाल्या तसं अशा घरात लग्न करून का देता तुम्ही मुलींना, म्हणजे खोटी प्रतिष्ठा ही किती घातक तुमच्या मुलीच्या जीवावर
2: उठते. आणि जेव्हा

0: फर्स्ट टाइम मुलगी सांगते तेव्हाच असतं की हीच सपोर्ट करायची वेळ आहे. पण आपल्याकडे असतं ना की नाही बाबा लग्न करून दिलंय म्हणते तू आता बघून घे, आता एवढा खर्च केलेला आहे. आणि तोही दबाव असतो मुलींवर की त्या बाहेर नाही पडू शकत कारण का एवढा खर्च केलेला आहे, मग एका महिन्यामध्येच मी कसं तोडून हे करू. तर तेही आहे. आणि हुंडाबळीच्या केसेस पण आपण बघितल्या, FIR रजिस्टर होतात सगळ्या. आता हा कायदा 1961 मध्ये आलेला आहे, पण तिथून ते आता आपण जर कायद्यानुसार किंवा 498A नुसार आपण जेव्हा केसेस कोर्टात जातात, कोर्टाची जी व्यवस्था आहे की मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये एखादी केस गेल्यानंतर वर्षाला फक्त 4 डेट्स पडतात. आणि त्या महिलेला गरज आहे की मला लवकरात लवकर
1: न्याय मिळावा.
0: आणि मग एंडला हेच होतं ना की सेटलमेंट. पण मग सेटलमेंट करायला कोण सांगतं? शेवटी कोर्टच सांगतं ना की भाई तुम्ही बसून बोला,
1: सामोपचाराने मिटवा.
0: एक्झॅक्टली. मग ह्याच्यामध्ये महिला त्या कायद्याचा किंवा आजकाल येतं ना की गैरवापर हा महिला मुळीच नाही करत. हे कोर्टाचे आदेश आहेत की बाबा तुम्ही काउन्सिलिंग करून घ्या, तुम्ही काउन्सिलिंग मीडिएशनला जा. तर महिलांना ते जावंच लागतं. आणि मग त्या म्हणतात की नाही आता मी मग केस पाठी घेते. पण पाठी घेते ह्याचा अर्थ असा नाहीये ना की त्या केसेस खोट्या आहेत.
1: नाईलाजाने घेतात,
0: नाईलाजाने घेतात किंवा त्यांचं काही सेटलमेंट होते म्हणा, जे काही आहे कायदा त्या ठिकाणी आहे. पण कायद्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत, जसं कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे की ती 20 वर्षापेक्षा जास्त आहे. पण तुम्ही कोर्टाची जी सध्याची परिस्थिती बघाल की मला इंटरिम पाहिजे की उद्या तो घर विकतो आहे, पण कोर्टाच्या बोर्डवरच मॅटर आहे 200 200 300 300.
1: एक जज विलंब जो आहे,
0: म्हणजे कायदा खूप सुरेख आहे की महिलांसाठी जे जे पाहिजे ते सगळं आहे, पण ते मिळवण्यासाठीचा जो पेशन्स लेवल, कारण का ती ऑलरेडी एवढ्या ट्रॉमा मधून गेलेली असते आणि अगेन क्रिमिनल जस्टिस सिस्टम मध्ये एवढा डिले, तर कुठेतरी अंमलबजावणी हा जो आपला आहे त्याच्यावर फोकस होणं आजच्याही घडीला फार गरजेचं आहे.
1: मला वाटतं सगळ्यामध्ये समाजात जागरूकता वाढवणं हे सुद्धा फार महत्वाचं असेल. त्या दृष्टीने स्त्रीमुक्ती संघटना आणि भारतीय स्त्री शक्ती सुद्धा कशा पद्धतीने काम करते.
2: खरं तर हुंडा एक विघातक ही जी रूढी आहे याच्यावरती गेल्या 50 वर्षापासून स्त्रीमुक्ती संघटना काम करते. आमच्या संघटनेच्या मेंबर ज्या शारदा साठे, ज्योती म्हापसेकर, ह्यांनी त्या काळात 50 वर्षापूर्वी गाणी लिहिली, पुस्तकं लिहिली आणि आमचं नाटक पण एक आहे हुंडा नको गवाई. आणि साधारण 80s काळात खूप म्हणजे तेव्हा कायदा होता पण त्याची अवेअरनेस पण नव्हती. आणि उघड उघड आता माहेरची साडी जो पिक्चर आपण बघितला होता तर ते प्रत्यक्षात तेव्हा ते घडत होतं. आणि केसेस त्याच्यामध्ये मग मोर्चा काढणं, सोशल इंटरव्हेन्शन करणं आणि मग FIR करणं, ह्या सगळ्या गोष्टी करत करत करत थोडासा बदल आलाय. आणि आमचा हुंडा नको ग बाई हे जे नाटक आहे किंवा मुलगी झाली हो हे जे नाटक आहे ह्याच्यामध्ये आमचा फोकस हाच आहे की स्वतः मुलींनीच म्हणायला पाहिजे की विरोध करायला पाहिजे की हुंडा देणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही. आणि हा थोडासा अवेअरनेस साठी आम्ही कॉलेजच्या मुलांबरोबर काम करतो. जेंडर इक्वॅलिटी जर आली तर पुढे जाऊन आपल्या बायकोकडून हुंडा मिळावा हा विचारच राहणार नाही, म्हणून आम्ही टीनेजर्स बरोबर काम करतो. त्यामुळे अवेअरनेस गाण्याच्या रूपाने, काही सेशन्स घेण्याच्या रूपाने, पालकांचं पण अवेअरनेस करण्याचं काम आमच्यासारख्या संघटना बऱ्याच करतात. पण हे सगळं मला असं वाटतं अपुरं आहे, तर ह्याच्यावर फोकस करायला पाहिजे. सरकारने कायदे केलेले आहेत पण त्याची जाणीव जागृती जी आहे त्या प्रमाणात अजूनही होत नाहीये. आता सोशल मीडिया इतका जागृत झालेला आहे पण ह्याच्यावरती आता काय सोशल मीडियाचा तसा तर किती उपयोग होऊ शकतो अवेअरनेस साठी, पण रील्स मध्ये सगळं जनरेशन लागलेलं आहे आणि त्यामुळे मी युट्यूबला पण काही गोष्टी बघते, इतक्या चुकीच्या गोष्टी कायद्याबद्दलच्या पण टिप्स इतक्या चुकीच्या दिल्या जातात. तर थोडस गव्हर्नमेंटने पण ह्याकडे लक्ष देऊन काय बरोबर आहे ह्याच्याबद्दलच सोशल मीडियावरती काहीतरी प्रक्षेपण करायला पाहिजे, कारण चुकीच्या गोष्टी. आणि सर्वसामान्य महिलांच्या हातात आता फोन आहे, कारण शाळा मोबाईलवर झाल्यामुळे मुलांचे अभ्यास आणि त्यामुळे महिलांच्या हातात फोन आलेले आहेत. म्हणजे आर्थिक स्वावलंबी महिला झाल्या नाहीत पण अँड्रॉइड फोन महिलांकडे आलेला आहे आणि त्यामुळे रील्स बघणं आणि ह्यातनं अवेअरनेस जर आपल्याला करायचं असेल तर खरं हे
1: योग्य माहिती पोहोचवली
2: पाहिजे. हा एक भाग आहे,
1: आमच्यासारखी माध्यमं त्याच्यासाठी कार्यरत आहेत.
2: एक्झॅक्टली. आणि त्याला धरून मला एक मगाशी सांगायचं होतं की आता मुलांचे अभ्यास फोनवर आलेले आहेत आणि म्हणून बायकांना म्हणजे पत्नींना फोन दिलेले आहेत आणि मग तो स्ट्रेस करणं किंवा रेकॉर्डिंग ऑन करून ठेवणं आणि मग ती कोणाशी बोलते, माहेरच्या लोकांशी किती बोलते आणि कुठे जाते वगैरे ह्याच्यावरती तिला ट्रेस करायचं आणि मग व्हायलन्स करायची हा सुद्धा खूप प्रकार आहे. 2 वर्षापूर्वी मी एका केसमध्ये इंटरव्हेन्शन केलं. एक मुलगी होती त्यांना आणि एकदम तरुण जोडपं होतं, म्हणजे 25-26 वय दोघांचंही असेल आणि त्यांचं स्वप्न होतं की मुलीला खूप मोठं चांगलं शिकवायचं वगैरे. त्यामुळे तो नवरा पण एक जॉब करून दुसरा केक शॉप

0: त्याने टाकलं होतं. त्यामुळे तो सतत त्या कामात कामात असायचा आणि घरामध्ये 25 माणसं मुंबई सारख्या ठिकाणी आणि मध्ये रस्ता, त्याच्या बाजूला वॉशरूम आणि ह्या बाजूला घर, अशी परिस्थिती होती. आणि ही बाई अशिक्षितच होती, म्हणजे लिहिता वाचता येत नव्हतं, पण तिचं स्वप्न होतं की मुलीला चांगलं शिकवायचं वगैरे. पण नवरा अजिबात वेळ देत नव्हता आणि ही पण अगदी हार्डली 25-26 वर्ष वयाची असेल. आणि तिच्याकडे तो फोन आला आणि नेमकं कोण मुलगा होता माहिती नाहीये. आणि त्याने ते फक्त ती मुलगी त्या मुलाला कधी भेटली पण नाही ती बाई, तिने ते काय त्याने आय लव्ह यू म्हटलं म्हणून हिने पण आय लव्ह यू म्हटलं. आणि त्या मुद्द्यावर त्या माणसाने इतकं बायकोला मारलं, 10 दिवस त्या घरातून, म्हणजे वॉशरूम घरात नव्हतं, तर ती बाई अंथरुणावरून उठली नाही 10 दिवस ना, ती लघवीला गेली ना, टॉयलेटला गेली, जेवली नाही, काही नाही, इतकी माणसं घरात असून सुद्धा. आणि अशा प्रकारची व्हायलन्स झाली. आणि आईला फोन केल्यानंतर आईला वाटले की तर आपली मुलगी एवढी चुकलेली आहे, मी कसं जाऊ, जावं, मलाही मारहाण करेल, म्हणून आई पण गेली नाही. आणि नंतर मग कोणाच्या तरी मदतीने ती आमच्याकडे आली.
1: भयानक आहे हे फार.
0: आणि मग त्याच्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन केलं आणि लकीली त्या माणसाचा गैरसमज फक्त आय लव्ह यू म्हणण्याने बाई काही व्यभिचारी होऊ शकत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, तर आता ते हॅपीली दोघे जण राहत आहेत. तर अशा प्रकारच्या सुद्धा हिंसा आता वाढताना दिसत आहेत.
1: भारतीय स्त्री शक्ती याच्याकरता लीगल अवेअरनेस प्रोग्राम वस्त्यांमध्ये सतत घेत असते की मग त्याच्याकरता डोमेस्टिक व्हायलन्स असेल, जनजागृती ज्याच्यातनं करता येईल, पॉक्सोचे ज्या केसेस असतात त्याच्याकरता मग तो ऍक्ट काय आहे, त्याच्यात तुम्हाला काय मदत मिळू शकते. अजून एक म्हणजे नो युअर सेल्फ असा एक आम्ही कार्यक्रम घेतो, त्याच्यात महिलांचे कागदपत्र त्यांनी त्यांच्याजवळ ठेवावे की त्यांना घराच्या ह्याच्यात त्यांचं आहे का, रेशन कार्डवर त्यांचं नाव आहे का, हे ज्या घरात राहतात तिथे त्यांचं कुठे नाव आहे का, की फक्त नवऱ्याचंच आहे, म्हणजे उद्या त्यांनी हाकललं तर तुम्ही काय करणार, तुमच्या जो काय आहे बँकेचं खातं आहे का, अशा सगळ्या गोष्टी की ज्या त्यांना गरजेच्या आहेत त्या त्यांनी त्यांच्याजवळ असल्या पाहिजे. तसंच जर अशी परिस्थिती आली, तुमच्यावर हिंसाचार चालू आहे तुम्हाला माहिती आहे, आणि मग अशा वेळेला ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं आता या घरातनं बाहेर पडणं गरजेचं आहे, त्यावेळेला तुमच्याजवळ कुठली कागदपत्र ताबडतोब तुमच्याजवळ असली पाहिजे,
2: बरोबर,
1: ती सगळी तुम्ही आपल्याजवळ ठेवणं. एक केस हाय प्रोफाईल केस होती, थायलंडला आई वडील होते, इकडे लग्न करून दिलेलं आणि डॉक्टर नवरा, आणि त्या बायकोचा त्यांनी तिला म्हणजे जाण्याचाही प्रयत्न केला आणि मग तिने जेव्हा घरून निघण्याचा प्रयत्न, तर तिचे कागदपत्र त्यांनी सगळे, म्हणजे तिचं जे पासपोर्ट, विजा, तिचं आधार कार्ड, ते सगळं त्यांनी लपवून ठेवलं, तिला मिळूच दिलं नाही, की कारण तिला थायलंडला सुद्धा मग ती पासपोर्ट जाऊ शकत नव्हती. अशा वेळेला आम्ही बायकांना सांगतो की ही जी कागदपत्र आहे तुम्ही अजिबात ती तुमच्या सासरच्या मंडळींना देऊ नका, तुम्ही स्वतःच सुरक्षित ठेवा ती, तुमचं जे स्त्री धन आहे ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा, कारण नंतर मग जाऊन ऍक्सेस पोलिसांच्या थ्रू मिळवणं आणि मग ते ताब्यात घेणं ते कठीण असतं. त्याच्यापेक्षा तुम्ही आधीच या गोष्टी करता अवेअर राहा, जागरूक राहा आणि या गोष्टी तुम्ही आपल्याजवळ ठेवा. एक फोन नंबर गरजेचा की ज्याला तुम्ही ताबडतोब फोन करून बोलवू शकता, ती व्यक्ती तुमच्याकरता धावून येऊ शकते, असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे की असं काही झालं तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल. आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा, अजिबात शांत राहू नका, हा एक आमचा त्यांना नेहमी सांगणं असतं. आणि आणखी एक मला एक सांगावं वाटतं की कॉलेजेसमधून आम्ही कार्यक्रम घेतो डोमेस्टिक व्हायलन्सच्या, तेव्हा मी मुलांना, जेव्हा मुलं मुली असतात तेव्हा मुलींना सांगते, तुमचे जे बॉयफ्रेंड असतात, तुम्ही असता आधी रिलेशनशिपमध्ये असता, तुमचं प्रेम असतं, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमचा हा पुढे जाऊन तुमच्यावर हिंसाचार करेल की नाही हे ओळखू शकतात. तुमची जी पर्स आहे त्याच्यात जर तो जबरदस्तीने काही काढण्याचा प्रयत्न करत असेल, खूपदा आपण बघतो, म्हणजे मी एकदा अंधेरी स्टेशनवर पाहिलं की तिचा हात पिरगळत होता, इतक्या जोरात ती कळवळली, पण मी मध्ये गेली तर ती म्हणाली तुम्हाला काय करायचंय, हा आमचा प्रश्न आहे. तर मी त्यांना तेच सांगते, असा जर हिंसाचार त्यावेळेला होत असेल तर ते प्रेम वगैरे नसतं, ते काही पुरुषार्थ नसतो, तुम्ही वेळीच ओळखा की हा आपल्याकरता योग्य नाही हा मुलगा, आणि वेळीच सावध व्हा, कारण पुढे जाऊन हिंसाचाराचा तुम्ही बळी होऊ शकता. त्यामुळे वेळी सावध व्हा आणि स्वतःला आवरा. अशा प्रकारे ज्या पद्धतीने आम्हाला करता येईल, शाळा, कॉलेज, वस्त्यांमधून, आणि हे असं आम्ही तो कायद्याचा सगळा म्हणजे
2: प्रचार आणि प्रसार करणं
1: आमच्या पातळीवर आम्ही करत राहतो. छोटीशी केस सांगते मी, म्हणजे सिनियर सिटीजन मध्ये सुद्धा कसा हिंसाचार होतो. 75 वर्षाचा माणूस आहे आणि ती बाई 69-70 वर्षाची, पण अजूनही म्हणजे ती बाई सुद्धा तशी बेड रिडन नाही, पण तिला खूप अशी चांगल्या अवस्थेत नाही आहे, डायबेटीज आणि यांनी त्रस्त वगैरे, आणि तो नवरा तिला मारहाण करत, म्हणजे राग आला म्हणून,
2: बापरे.
1: आणि

0: इतके वर्षापासूनही ही बाई ही तयार नाही की मम्मी कुठे जाणार, मला कोण सांभाळणार, मी कशी काय राहणार, मी एकटी राहू नाही शकत यांच्याशिवाय. म्हणजे ही काय मानसिकता असते बायकांची, अवलंबित्व, आणि ते त्याच्यात ना बाहेर पडणंच शिकत नाही त्या.
1: बरोबर.
0: मग त्याच्याकरता कितीही आता 70-व्या वर्षी कुठला तुम्हाला नवरा मारत असेल तर त्याच्या विरुद्ध तरी तुम्ही
1: बोललं
0: पाहिजे, तक्रार, आणि ती बोलल्याशिवाय आपण काहीच मदत करू शकत नाही.
1: बरोबर.
0: आपले हात बांधलेले असतात.
1: सीमाताईंनी आता उल्लेख केला जसं तरुण मुलांच्या बाबतीत त्यांनी म्हटलं की म्हणजे मैत्री प्रेम याच्या पलीकडे जाऊन अन्याय अत्याचाराकडे या मुलींचा दृष्टिकोन विशेषतः हा काही बदलताना दिसतोय का? याच्यासाठी तुम्ही रती फाउंडेशनच्या माध्यमातून काही प्रयत्न करता का?
2: रती फाउंडेशन, जसं मी म्हटलं की आम्ही ऑनलाइन अब्यूज जो आहे आजकाल त्याचं ट्रेंड, नवीन नवीन ट्रेंड येत असतात, तर त्याच्यावर आम्ही काम करतो. बऱ्याचदा असं असतं की मुलगा मुलगी रिलेशनशिपमध्ये आहेत, राईट? मग जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये असतात ऑफकोर्स सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात, आणि मग ऍक्टिव्ह झाल्यानंतर यंग एजमध्ये मग आजकाल आहे ना की फोटोग्राफ्स, मला सगळ्या मेमरीज माझ्या रेकॉर्ड करायच्या आहेत, आणि मग ते रेकॉर्डिंग होतं आणि विथ कन्सेंट होतं. पण मग काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप होतो, मग तिचं लग्न होतं, आणि मग ब्रेकअप वगैरे झाल्यानंतर मुलीकडे ते फोटो कधीच नसतात. तो सगळा जो काही साठा असतो तो मुलाकडे, आणि मग मुलगा थोडे दिवसानंतर, आता मुलांच्या डोक्यात काय येईल, काय विकृती असते, मग ते पॉवरचं हे असतं ना, ती मला नाही बोलली आणि आता ती स्वतः लग्न करते, जो नकार स्वीकारण्याची जी वृत्ती नसते, तर त्यामुळे मग तो सगळे फोटोज जे आहे तिच्या रिलेटिव्ह मध्ये, जो होणारा नवरा आहे त्याला पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल प्रचंड होत आहेत.
1: म्हणजे
2: ब्लॅकमेलिंग आजकालच्या ज्या जनरेशनला रती, मग आमची जी हेल्पलाईन आहे मेरी ट्रस्ट लाईन, त्याच्या थ्रू आम्ही जेव्हा अवेअरनेस स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये जेव्हा करतो, तर पहिला तर मुद्दा हा असतो की सेफ इंटरनेट तुम्ही कसं वापरलं पाहिजे, की प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी पब्लिक असणं गरजेचं नाही आहे, आणि प्रत्येक गोष्टींचं व्हिडिओग्राफ आणि मेमोरीज क्रिएट करणं गरजेचं नाही. कुठेतरी आजच्या जनरेशनला कन्सेप्ट काय असते की मी माझी कन्सेंट आहे, ज्या गोष्टी एज अप्रोप्रिएट समजायला हव्या त्या इझी ऍक्सेस मध्ये असतात, आणि त्यामुळे अवेअरनेस हा यंग जनरेशन मध्ये आता असणं फार गरजेचं आहे, की प्रत्येक गोष्टी पाठवणं की सेंड करणं एखाद्याला, कितीही भले ते आंधळं प्रेम असू देत, पण तुम्ही वैयक्तिक फोटो सगळीकडेच पाठवणं,
1: काही गोष्टी खासगी ठेवणं
2: गरजेचं आहे. आणि असं असतं की बऱ्याचदा केसेस झाल्यानंतर मग पेरेंट्सचा कंट्रोल वाढतो की तू आता इंटरनेट नाही वापरायचं, मोबाईल नाही, पण मग अगेन इंटरनेट, आजच्या जमान्यामध्ये इंटरनेट युज न करणं म्हणजे ऑफकोर्स म्हणजे शक्यच नाही आहे, पण तो सेफली कसा तुम्ही हे करू शकता की जस्ट बिकॉज काही लोकांमुळे, हा एक पार्ट झाला. पण आजकाल जे बुलिंग आणि ऑनलाईन जे काही हे होतं ते पण प्रचंड वाढलेलं आहे, तर हा कुठेतरी हा बॅलन्स होणं फार गरजेचं आहे, आणि न्यू जे ट्रेंड्स निघतात अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे.
1: म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचं एक सामाजिक व्यासपीठ त्याला जे मिळते समाज माध्यमातून, हे सुद्धा अत्यंत घातक झालेलं आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये ते आपल्या समोर येत आहेत, आणि आज अर्थातच आपण शारीरिक, मानसिक आणि ऑनलाईन हिंसाचार, तर याच्या बाबतीत आपण किती सजग जागरूक होण्याची गरज आहे हे आजच्या आपल्या या चर्चेत ना आपण बोलू शकलो.
3: प्रिव्हेन्शनसाठी नमूद करू इच्छिते मी, जे काही संस्थांचे काउन्सिलिंग सेंटर्स आहेत किंवा मदत यंत्रणा ज्या आहेत त्या मोस्ट ऑफ दिवसभरासाठी असतात, जसं 9 ते 6, 10 ते 6 किंवा 7 वगैरे, त्याच्यानंतर. आणि व्हायलन्स महिलांवर जी होते ती रात्रीच्या वेळी वगैरे होते, कारण ॲडिक्शन, दारू पिणं वगैरे हा प्रकार रात्री होतो आणि व्हायलन्स जास्त रात्रीच्या वेळी होते. तर ह्यासाठी स्त्रीमुक्ती संघटनेचा आधीपासूनच एक फोकस राहिलेला आहे की सोशल इंटरव्हेन्शन, म्हणजे शेजाऱ्यांनी सुद्धा इंटरव्हेन्शन करायला पाहिजे, कारण तो तुमचा घरचा प्रश्न आहे, नवरा बायकोंची गोष्ट आहे, हा विचार आता बदलला पाहिजे, याच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो. त्याचबरोबर कॉलेजच्या जे फायनल इयरचे स्टुडंट असतात, म्हणजे मुलगीच्या अगदी थोडी कळती झाली की चालू होतं की आता तुझं लग्न होणार आहे, मग तू सासरी असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे, पण मुलांना काही फारसे संस्कार देत नाहीत. आणि लग्नाच्या वेळी पण आता तर असा ट्रेंड आहे की लग्नामध्ये काय काय इव्हेंट करायचं हेच डिस्कशन होतं, पण जेव्हा एक मुलगी येते तुझ्या जीवनामध्ये किंवा एक मुलगा तुझ्या जीवनामध्ये येतोय, तर तुम्ही कसं सहजीवन जगलं पाहिजे याच्याबद्दलची चर्चा आता होताना दिसत नाही आणि म्हणून आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग नावाचा एक प्रोग्राम राबवतो ज्याच्यामध्ये जे शेवटच्या वर्षाला शिकणारी मुलं मुली आहेत त्यांच्याबरोबर कॉलेजमध्ये जाऊन ग्रुपमध्ये आम्ही ते अवेअरनेस सेशन घेतो ज्याच्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी सहजीवन म्हणजे काय मॅरिटल ऍडजस्टमेंट म्हणजे काय किंवा

0: जी लॉज काय आहेत सेक्शुअलिटी काय असते सायंटिफिक दृष्टीने त्याची माहिती देणं तर असे सगळे विषय एकत्र करून आम्ही कॉलेजच्या स्टुडंट बरोबर डिस्कशन घेतो त्यामुळे अवेअरनेस ही खूप मोठ्या लेवलला खूप मोठ्या पद्धतीने करायला पाहिजे संस्थांनी करायला पाहिजे सर्वसामान्य व्यक्तीने करायला पाहिजे सरकारने करायला पाहिजे
1: इतकी वर्ष तुम्ही काम करताय आणि समस्या जशा बदलतायत त्याप्रमाणे तुम्हाला कामाचं स्वरूपही बदलावं लागतं मला वाटतं सीमाताईंनाही अजून काही सांगायचंय
2: हा हे जे म्हणाले ना प्री मॅरिटल काउन्सिलिंग तर आम्ही कॉलेजेसमध्ये एमओयू केलेले आणि शादी की पाठशाला या नावाने आम्ही कार्यक्रम घेतो आणि त्याच्यात मग संवादापासून आणि मग त्यांच्या काय आवडीनिवडी आहेत त्यापासून सगळीकडे कसं तुम्ही लग्नाच्या आधी लक्ष दिलं पाहिजे आणि एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून लग्नाच्या आधी आजकाल काय होतं की ऑनलाईन सगळे ते व्हिडिओज बघून वगैरे लग्नाच्या आधी विचित्र कल्पना सेक्स बद्दलच्या सुद्धा मुलांच्या मनात किंवा मुलींच्या मनात अशा त्या असतात मग त्या नॅचरल असाव्या आणि सायंटिफिक असाव्या याच्याकरता लग्नाच्या आधी सुद्धा तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून आणि पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणजे तुमचा आर्थिक व्यवहार कसा असेल लग्नानंतर तुमचं संवादाने तुमचे प्रश्न कम्युनिकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे सगळं आम्ही त्यांना त्याच्यात सांगतो आणि आता आम्ही तेरे मेरे सपने नावाने आमचे काउन्सिलिंग सेंटर्स आम्ही सुरू केलेले आहेत मुंबईला पार्ला आणि बोरिवली या दोन ठिकाणी आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेले आहेत नॅशनल कमिशन फॉर वुमेन जे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सेंटर्स उभे केले आहेत आणि
1: खूप चांगलं आणि समाजाच्या हिताचं काम ह्या संघटना दोन्ही करतायत मला वाटतं हे असं चर्चासत्र कदाचित एक नाही आणखी काही आपल्याला घ्यावी लागतील आणि आता जे आपण मुद्दे या ठिकाणी बोललो की ज्याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन असेल किंवा हिंसाचार रोखण्यासाठीचे वेगवेगळे कायदे या प्रत्येक विषयावर स्वतंत्रपणे बोलता येण्यासारखं आहे सीमाते देशपांडे शोभाते कोकितकर आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर तुम्ही तिघी इथे आलात आणि तुमच्या अनुभवातलं काही आमच्या श्रोत्यांना सांगितलं मनापासून आभार मानते धन्यवाद.

श्रोते हो, प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा ही विशेष चर्चा आत्ताच आपण ऐकली. या चर्चेत सहभागी झाल्या होत्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभा कोकितकर, भारतीय स्त्री शक्तीच्या सीमा देशपांडे, रती फाउंडेशनच्या ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं होतं नेहा खरे यांनी.

0: श्रोते, आता कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता दीप्ती मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

नंतर आस्थापनेला सुधारणा सूचना देण्यात येईल आणि त्यानंतरही अनुपालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागानं कळवलं आहे. व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या धोरणाअंतर्गत जनविश्वास दुरुस्ती सुधारणा कायदा 2026 द्वारे ही सुधारणा केली गेली आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल, परंतु अनुपालनात वारंवार ढिसाळपणा करणाऱ्यांना मात्र कारवाईला सामोरं जावंच लागेल असं विभागानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला. सन 2023-24 या वर्षात आगीच्या एकंदर 5,117 घटना घडल्या असून 11,580 हेक्टरपेक्षा जास्त जळीत क्षेत्र आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं त्यांनी सांगितलं. थोरा मोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते आहे की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या 76,487 कमी झाल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. या शाळांमधली विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्यासाठी काही ठिकाणी सेमी इंग्रजी वर्ग सुरू केले आहेत. याशिवाय इतर अनेक उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याआधी TET पेपरफुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायाधीश साळुंखे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होत आहे. यात्रा सुरळीत व्हावी यादृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झाली आहे. व्हेनेझुएलाला बुधवारी बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,450 पोहोचली आहे. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्स यांनी सभागृहात ही माहिती दिली. T20 क्रिकेटमध्ये काल भारतावर आयर्लंडनं अवघ्या 1 धावेनं विजय मिळवला. 2 सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना काल बेलफास्ट इथं झाला. आयर्लंडनं विजयासाठी भारताला 155 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताला 20 षटकात केवळ 153 धावा करता आल्या. जे मुंद्रा सामन्यातला आणि मालिकेतलाही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. आसाममध्ये धेमाजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसात दरडी कोसळल्यानंतर अरुणाचल प्रदेशातल्या गई नदीच्या उपनदीचा प्रवाह अडून
ते

0: आसामात पसरण्याची शक्यता आहे. प्रशासनानं या दृष्टीनं तयारी केली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागानं आज पश्चिम बंगालचं हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीममध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढच्या 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 साठी प्रशासन सज्ज. घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी आणि मान्सूनचं जिल्ह्यात आगमन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्ताहर निलेश जोशी.
3: आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त जिल्ह्यात मालवण नगर परिषद आणि सका पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं मालवण बंदर जेटी इथं भव्य योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. समुद्र किनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबिरात विविध योगासनं, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आपल्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसह या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 प्रभावीपणे राबवण्यात येतोय. या मोहिमेअंतर्गत 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आली असून 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी दिल्या जाणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त असलेले केंद्रस्तरीय अधिकारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी आणि मतदार यादी सर्वेक्षण करणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली. दरम्यान मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा मूलभूत आधार असल्यानं प्रत्येक नागरिकानं आपल्या नावाची नोंद, पत्ता आणि इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलं आहे. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यातल्या घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावलाय. अवघ्या 20 दिवसांच्या विक्रमी कालावधीत 1451 घरयादी गटांची गणना पूर्ण करत घरगणनेचं 100% उद्दिष्ट पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातला पहिला जिल्हा ठरलाय. वन पर्यटनाला बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात सावंतवाडी वन विभागाच्या माध्यमातून नरेंद्र डोंगर आणि पारपोली इथं असलेल्या ट्री हाऊसचा फायदा घेऊन त्या ठिकाणी लवकरच मॉन्सून पर्यटन सुरू केलं जाणार आहे अशी घोषणा सावंतवाडीचे उपवन संरक्षक मिलिश शर्मा यांनी जागतिक पर्यावरण दिनी सावंतवाडीत केली. दरम्यान येणाऱ्या काळात कॅन्सर सारख्या घातक आजारावर गुणकारी ठरणाऱ्या नरक्या या वनस्पतीची लागवड करण्यासह प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना राबवण्याचा आमचा मानस आहे असं त्यांनी सांगितलं. उन्हाळी सुटीनंतर 15 जूनला जिल्ह्यातल्या सर्व शाळा सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या 9461 मुलांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी 309 शाळांना भेटी देऊन मुलांचं स्वागत केलं. तसंच त्यांना पाठ्यपुस्तकं आणि गणवेशाचं वाटप करण्यात आलं. कणकवली तालुक्यात कलमट इथल्या जिल्हा परिषद शाळेत पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी, तर कुडाळमध्ये जिल्हा परिषदेची पीएम श्री कुंभारवाडा प्राथमिक शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी मुलांचं स्वागत केलं. जिल्ह्यात कणकवली तालुक्यात करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातल्या आदिवासी बांधवांसाठी प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्यानं बांधण्यात आलेल्या घरांच्या चाव्यांचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्र वैद्यकीय विद्यापीठाचा MBBSचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल 98.94% लागलाय. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण ठरावा अशी कामगिरी

0: महाविद्यालयाच्या पहिल्याच MBBS बॅचने केली आहे. यशामुळे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात लवकरच 94 नवीन डॉक्टरांची भर पडणार असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यात 21 जून पासून मान्सूनचं दमदार आगमन झालंय. दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा उशिरानं आला असला तरी 21 जूनला सायंकाळपासूनच गडगडाटासह पावसाची हजेरी लागली. त्यानंतर आठवडाभर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात चांगला पाऊस झालाय. जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं उष्णतेत झालेली वाढ काही प्रमाणात कमी झाली असून हा पाऊस जर अशाच प्रकारे सुरू राहिला तर लवकरच शेतीची कामं देखील वेग घेणार आहेत. संगीत नाटक अकादमी संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 पिंगुळी गावचा युवा कलाकार आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झालाय. कळसूत्री बाहुले आणि चित्रगती यासारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आलाय. या पुरस्कारामुळे ठाकर आदिवासी लोककलेचा गौरव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:15

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात दिली. टीईटी पेपर फुटीचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन करू असं आश्वासन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिलं. मात्र शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं अशी मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यावर सभापतींनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा वनमंत्र्यांनी यावेळी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचं शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 519

0: 49 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंके यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातला दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथे नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली. तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फॉरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषद

संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युवक वाणी.

0: मंडळी, काव्य वाचन कार्यक्रमात आपण नेहमीच कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. तेव्हा आजच्या कार्यक्रमात तन्वी गुंडे हिनं कवी मनाची मैत्रीण अदिती जाधव हिच्यासोबत मारलेल्या गप्पा आणि अदितीने आपल्यासाठी सादर केलेल्या कविता यांचा आस्वाद घेऊया.
1: नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि माझ्यासोबत आहे माझी कवयित्री मैत्रीण अदिती जाधव. खरं तर असं म्हटलं जातं की कविता म्हणजे केवळ यमकांची जुळवाजुळव नसते. कधीतरी कविता वृत्तबद्ध असते, कधी मुक्तछंद असते, पण त्या सगळ्यांमधून भावनांची, शब्दांची एक प्रकारची अशी गुंफण केलेली असते की ज्यामधून त्या कवीच्या, कवयित्रीच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत असतात. ही भावनांची एक नाजूक वीण असते. मनात उमटलेल्या आनंदाच्या, वेदनेच्या, प्रेमाच्या, संघर्षाच्या, आशेच्या अशा अनेकविध भावना त्यांची

0: अभिव्यक्ती कवितांमधून होत असते. आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये अशाच कवितांविषयी जाणून घेणार आहोत, आदितीच्या भावविश्वाविषयी जाणून घेणार आहोत आणि एक सुंदर सफर करणार आहोत कवितेच्या जगाची. तर चला शब्द भावना आणि संवेदनांनी सजलेल्या या काव्यमय प्रवासाची आपण सुरुवात करूया. हॅलो आदिती, कशी आहेस तू?
1: हाय, मी मस्त, तू कशी आहेस?
0: मी सुद्धा छान. तर मला पहिल्यांदा तुला हे विचारायला आवडेल की तू कविता कधीपासून करायला लागलीस?
1: मी कविता खूप लहान असले, म्हणजे शाळेत असल्यापासून करायला लागली. न्यूजपेपर आहे तर त्यामध्ये ज्या काही चारोळ्या वगैरे यायच्या त्या वाचल्यानंतर एक गोडी लागली शब्दांची आणि तेव्हापासून मग कविता करायला सुरुवात झाली. आपण असं म्हणूया एक 6वी 7वी पासून वगैरे.
0: अरे वा, मग तू पहिली कविता जी केली होतीस ती कशावर होती, आठवत आहे का?
1: बहुतेक पावसावरच असावी असं वाटतंय.
0: काही शब्द वगैरे, काही ओळी तेव्हाच्या आठवत आहेत?
1: नाही, म्हणजे एवढ्या जुन्या तरी नाही.
0: पण मग ती कविता लिहिण्याची प्रेरणा तर तुला कोणाकडून मिळाली हे कळलं, पण तुझे कोणते आवडते असे कवी आहेत का की ज्यांच्यामुळे तू कविता लिहायला लागलीस, ज्यांचा प्रभाव तुझ्या कवितांवर आहे असं तुला वाटतं?
1: हो, मला ग्रेस प्रचंड आवडतात आणि त्यांच्या कवितांचा प्रभाव असावा थोडाफार असं वाटतं.
0: मग आता तू आम्हाला तुझी कोणती पहिली कविता ऐकवणार आहेस?
1: कवितेला खरं तर नाव असं नाहीये. ही कविता मी लिहिली होती पाऊस यायच्या आधीच्या वेळेस आणि आपण असं म्हणूया की आकाशाचं जे रितेपण असतं ते पाऊस आल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याचदा जाणवतं, कारण ते एक ढगाळ वातावरण होतं आणि त्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही, तर त्यामुळे ते रितेपण जाणवल्यानंतर काय साधारण होतं, तर त्यावर ही कविता आहे.
0: अरे वा, ऐकवशील?
1: हो नक्की, मी सुरू करते. त्या आभाळाला तरी कुठे ठाऊक होतं, तुझ्या येण्याने त्यालाही रंग येईल, तुझ्या रंगांच्या छटांमध्ये तेही रंगून जाईल, रितेपण घालवा या स्वतःचे ते कधीतरी तुझी वाट पाहिल. त्या आभाळाला काय, तुलाही कल्पना नसावी बहुतेक, ते सूर्यफूल उमला या तुझ्या किरणांचा आधार घेईल, गवताचे तृणपाते तुझ्या किरणांना अलगद झेलेल, घरट्यांमध्ये झोपलेल्या पाखरांना तुझ्या येण्याने जाग येईल. अरे एवढंच काय भास्करा, तुला माहीत आहे का दिवस संपला की तू तुझ्या घरी जाशील, पण उद्या मात्र अगदी वेळेवर न चुकता येशील आणि उद्या तुझ्या येण्याने पुन्हा नव्याने आयुष्याला एक नवीन उमेद मिळेल. हे सगळं ठीक आहे, तू तुझ्या वेळेनुसार येतोस आणि जातोस, पण तुझ्या येण्याने माझी रात्रांनी पार कोमेजून जाते. तुझी किरण तिला सोसेनाशी होतात, पण ठीक आहे, तुझ्या येण्याने ते सूर्यफूल मात्र छान फुलून येतं. तुझ्या येण्याने कुणाला तरी आनंद होतो तर कुणी कष्टी होतं, पण तू मात्र स्वतःच्या वेळेनुसार नेहमी कार्यरत असतोस. येताना स्वतःसोबत आभाळ भरायला रंग घेऊन येतोस, जाताना तेच रंग परत त्या आभाळाला देऊन जातोस, त्याचे रेते पण घालवाया.
0: वा, खरं तर सूर्याला असं मानवी भावनेत पाहणं हे पहिल्यांदा मी ऐकतेय. म्हणजे त्याच्यामुळे रातराणी फुलायची राहते, पण त्याच्यामुळेच सूर्यफूल देखील उगवतं, त्याला एक झळाळी मिळते, असं तू तुझ्या कवितेतून मांडलंयस. खूप वेगळा विचार होता हा, मला खूप आवडली ही कविता. म्हणजे आपण सूर्याविषयी बोलतोय, पण सध्या जर आपण वातावरण पाहिलं आपल्या आजूबाजूचं तर पाऊस सुरू झालेला दिसतोय आणि असं म्हटलं जातं की पावसाळा सुरू झाला की मग कुठे कुठे लपलेले कवी बाहेर पडतात. तू कधी अशी पावसावरती कविता केली आहेस का?
1: हो केली आहे. आमचे आई बाबा किंवा त्यांच्या आधीपासूनची सगळी पिढी ही शेती करणारी आणि आई बाबांच्या नंतर आमची पिढी आली आणि आम्ही सगळेच मग मुंबईला आलो, त्यामुळे आता शेती वगैरे फार काही होत नाही. तर 4वीपर्यंत माझं शिक्षण गावी झाले, 5वीला मी मुंबईला आले. मग आम्ही 1-2 वर्ष शेती केली आणि त्या दरम्यान एक पावसावर कविता लिहिली होती.
0: अच्छा.
1: की जेव्हा ढगाळ वातावरण व्हायचं पण पाऊस येईना, तर मग त्या दरम्यान एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आमचं काय मनोगत असतं, म्हणजे शेतकऱ्याचं मनोगत आपण अनेकदा ऐकतो, त्याचे जे काही भाव असतात ते स्पष्टपणे दिसतात. शेतकऱ्याची मुलं म्हणून आम्ही आमच्या आई वडिलांकडे बघताना काय म्हणून बघतो, तर त्यावर साधारण ही कविता आहे.
0: ओके.
1: पावसा मित्र क्षणात येतोस क्षणात जातोस, जाताना मात्र चिंब भिजवून जातोस, तरीही तुझ्या प्रत्येक थेंबात भिजायची माझी इच्छा ही केवळ इच्छा म्हणून जिवंत ठेवतोस. तुझ्या आगमनाला अवकाश असतं, तुझ्या जाण्याला काही तात्पर्यच नसतं, तरीही तुझ्या येण्याने खूप फरक पडतो. अरे लाखो जीवांचं सुख त्यावरच अवलंबून असतं. येतोस तुझ्या मर्जीने, जातोस ही तुझ्याच मर्जीने, पण तू येण्याच्या आतुरतेने अश्रू अनावर होतात, दुःखाने का होईना त्या जमिनीला ओलावा देतात, पण हे पाणावलेले डोळे मात्र तुझीच वाट बघत असतात. शेतकऱ्याची मुलं आम्ही शहरात राहत असलो तरी मनाने त्या अंगणातल्या मातीतच खेळत असतो, शेतातल्या त्या गवताच्या पातीवर एखाद्या दवबिंदूसारखी अलगद विसावलेलं असतो. आकाशात मळप दाटून येत रे, पण थेंब मात्र डोळ्यातून पडतात. तू येशील या आशेवर कित्येक शेतकरी आपलं आयुष्य असंच नेहमीपणाला लावतात.
0: वा, म्हणजे पाऊस म्हटलं की एक रोमॅन्टिक वातावरण आपण म्हणतो,

0: प्रेमाचे सगळीकडे ऋतू फुललेले दिसून येतात, पण त्याच वेळेला शेतकऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. वास्तववादी कविता ही फार छान वाटलं, निशब्द व्हायला झालं. पण आता आपण बोलत असताना निसर्गाविषयी बोललो, सूर्याविषयी बोललो, पावसाविषयी बोललो. कवी म्हटलं किंवा कवयित्री म्हटलं की त्यांच्या कवितेमध्ये एकदा ना दोनदा तरी फुलांचा उल्लेख हा येतोच.
1: नक्कीच.
0: तू कधी फुलांवरती कविता केली आहेस का?
1: हो, मला चाफा आणि आवल ही माझी अत्यंत आवडतीची फुलं, आणि त्या दोन फुलांशी असे काही भावनिक संबंध आहेत. चाफा हे फुल मला लहानपणी आवडायला लागलं. त्याचं कारण म्हणजे शाळेत असताना आम्हाला सावंतबाई चाफ्याची फुलं घेऊन यायच्या. आमच्या वर्गात जेवढ्या मुली आहेत तेवढ्या सगळ्या मुलींसाठी एक एक चाफ्याचं फुल आणायच्या. त्यांच्या घराच्या समोर चाफ्याचं झाड होतं आणि त्या दरवेळेला आम्हाला घेऊन यायच्या न चुकता अगदी.
0: अच्छा.
1: तर तेव्हापासून त्या सावंतबाईंमुळे खरं तर चाफा आवडायला लागला. आणि अबोलीचं म्हटलं तर आमच्या घराच्या समोर अबोलीची फुलझाडं होती आणि दोन प्रकारची होती, एक अबोली रंगाची आणि एक पिवळ्या रंगाची. पिवळ्या रंगाची अबोलीची फुलं मला प्रचंड आवडायची. माझी लहान आत्ते सुधाना होतं तिचं, तर तिला फुलांची फार आवड आणि मग तिने ती फुलांची आवड आम्हाला सुद्धा लावली, तिन्ही बहिणींना. तर मग तेव्हापासून अबोली आवडायला लागली, कारण प्रत्येक फुलाला एक गंध असतो, रंग असतो आणि त्यामुळे ते आवडतं. अबोलीचं म्हटलं तर ते एक नाजूक साजूक फुल हिरव्याशा ह्याच्यातून बाहेर येतं आणि त्याला काही असा गंध नसतो, पण तरी तू बघितलंस तर तुझं मन
0: प्रसन्न
1: होतं. तर त्यामुळे ते एक फुल आवडतं. चाफा आणि अबोली या दोन फुलावरच्या कविता आहेत ज्या मला ऐकवायला आवडतं.
0: नक्की नक्की.
1: चाफा. पहाटे पहाटे उमलला होता, दवांच्या थेंबाने छान सजला होता. गंध त्याचा वाटे मला नकळत काहीतरी गुपित सांगत होता. गुपित उलगडायला मीही आतुर झाली. त्याच्याजवळ जाताच वाऱ्याच्या मंद लहरीत अलगद त्याच्या सुगंधात गुंतली. त्याची गुपितं ऐकता ऐकता माझी गुपितही त्याला कळली. सूर्याची किरणे त्याच्या पाकळ्यांवर पडताच माझी गुपितं पुन्हांदा माझ्या समोर आली. साठवलं होतं मनात खूप काही, साठवलं होतं मनात खूप काही सांगून टाकलं त्या चाफ्याला. त्याच्या सुगंधाने मन इतकं प्रफुल्लित झालं की त्याच्यापासून काही लपवावंसच नाही वाटलं. संध्याकाळ होताच पाकळ्या त्याच्या सुकू लागल्या, पण आमचा तो गुपितांचा संवाद संपल्यानंतरही जणू त्याच्या सुगंधासारखा कायम दडवळत राहिला.
0: वा.
1: पुढची कविता अबोली. नाजूक शेती अबोली आज खूप दिवसांनी बहरली, कोण जाणे का ते, पण आज ती काहीतरी वेगळीच भासली. हिरव्याशा मखरातून तिच्या नाजूक कळ्या बाहेर डोकावत होत्या. फुललेल्या त्या नवीन पाकळ्या गालातल्या गालात खुदकन असत होत्या. अबोल तिच्या पाकळ्या जणू काहीतरी सांगू पाहत होत्या. सरता सरत होता वेळ, पण ठाव मात्र कशाचा लागत नव्हता. अबोलीच्या हास्याचं गूढ काही कळता कळत नव्हतं. अबोलीच्या हास्याचं गूढ काही कळता कळत नव्हतं. ती सांगू पाहत होती काहीतरी, पण मला ते उमजतच नव्हतं. अखेरी सायंकाळ होत आली तरी गुपितं काही उलगडत नव्हतं. अबोली मात्र टवटवीत होती. खरं तर तिला फक्त फुलायचं होतं. वाऱ्याच्या झोक्यासवे ती आनंदात डुलत होती. जगाची पर्वा न करता अबोली सुखात जगत होती.
0: वा. जगाची पर्वा न करता असं सुखाने जगता यायला हवं. छान विचार मांडलास तू.

0: कधी असं झालंय का की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे किंवा त्या व्यक्तीसाठी म्हणून तू कविता लिहिली आहेस, असं कधी झालंय का? बऱ्याचदा असं होतं की आनंदात असताना कविता लिहिल्या जातात, प्रेमात पडल्यावरती कविता लिहिल्या जातात, पण दुःखात असताना विरह भावनात सुद्धा देणारी किंवा निराशावादी वाटणारी सुद्धा कविता अभिव्यक्त होत असते, आपल्यामधून येत असते, तर तसं कधी झालंय?
1: हो, म्हणजे साहजिकपणे विरह ही सुद्धा एक भावना आहे जी येत राहते अधूनमधून, तर त्या भावनेच्या ह्यामध्ये सुद्धा कविता लिहिली गेली आहे. माझी आत्ते जिच्याबद्दल आत्ताच मी म्हटलं की सुद्धा आत्ते, तर तिने फुलांची आवड लागली आणि ती 2-3 वर्षापूर्वी आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. तर ती गेल्यानंतर मग खूप असं एकटेपणा आला आणि त्या एकटेपणातून मग कसं बाहेर पडावं हे कळत नव्हतं, तर त्या दरम्यान ही लिहिली गेलेली कविता. तिला बघून आम्ही मोठे झाले आणि कायम ते असायचं की हिच्यासारखं सगळ्यांना समजावून घेता सांभाळून घेता आलं पाहिजे, म्हणजे अजूनही लोकांच्या बोलण्यात किंवा तिची आठवण कायम राहते. तर मी कवितेला सुरुवात करते. मी इथूनही निघूनही गेले, राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. मी इथूनही निघूनही गेले, राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे, मी तुझ्यात आता उरलेस नाही कुठे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे, मी तुझ्यात आता उरलेस नाही कुठे. जाता जाता सूर गवसले म्हणून थोडे गाऊनही घेतले. थोडी शांतता लाभली तरीही अंतकरण मज रिकामे भासले. पाहुणे घे हा क्षणिक सोहळा, काही वेळाने दिवे विजतील. पाहुणे घे हा क्षणिक सोहळा, काही वेळाने दिवे विजतील. तू रंगून जाशील या सुखात, बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटतील. तरीही तू स्वतःला गमावून बसशील. ती एक वेळ येईल की तरीही तू स्वतःला गमावून बसशील. आता तुझे तुझ्यात राहिलेच काय म्हणा. राहू दे ती ज्योत जळत तुझ्या नावाची, नाहीतर तसे हवेने विझूनही जाणे आहेस नशिबी. मी इथूनही निघूनही जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मी इथूनही निघूनही जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मिठीत घेतलेस अनेक शब्द फुटले तुझ्या ओटी. नाही जाता तुझे असणे चिरंतर माझ्या वाळी.
0: बापरे, छान. कधी असं झालंय का की तुझ्या खूप आवडीची कविता आहे किंवा तू त्या कवितेमध्ये स्वतःला पाहतेस अशी एखादी कविता आहे का तुझी?
1: हो, म्हणजे प्रत्येकाचं असं एक आयुष्यावरचं लिहिलेलं गाणं असतं. काहींना ते शब्दात मांडता येतं, काहींना नाही मांडता येत. तर मला मांडता आलंय बहुते कसं वाटतं.
0: मग आपण असं म्हणूया का की तुझ्या संपूर्ण काव्य प्रवासाचा हा एक

0: तात्पर्य असेल किंवा सारांश असेल
1: हो असं म्हणू
0: अशी ही कविता आहे.
1: हा तर या कवितेचं नाव आहे मी गायलेले गीत. कविता अशी आहे, मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले, मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले, छेडले कुणी रे त्या स्वरांना, उंजळीतल्या त्या फुलासममच दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले. मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले, छेडले कुणी रे त्या स्वरांना, उंजळीतल्या त्या फुलांसममच दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले. फुलली होती रे रातराणी, फुलली होती रे ती रातराणी, आज कोणी तिला घायाळ केले, गतजन्माचे नाते ते आमचे, तरीही मी त्या सुगंधाला ओळखू न शकले. जाणून बुजून हे घडले नाही, नशिबाला स्वतःची ओळख आहे, जाणून बुजून हे घडले नाही, नशिबाला स्वतःची ओळख आहे, पाहत राहते तेही रित्या अवकाशी, चांदण्यांचे बहरणे त्यालाही परकेच आहे. कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा, खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले. कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा, खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले, पॅदे हाती असतानाही मी स्वतःला वाचवू न शकले.
0: बापरे, ग्रेट, छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, तुझ्या वेगवेगळ्या कविता ऐकता आल्या, आणि असं एक जाणवलं की कविता म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते, तर ती एक मनाला स्पर्श करणारी अनुभूती असते, कारण एखादी छोटीशी ओळसुद्धा आपल्या आयुष्यभरासाठी आपल्याला प्रेरणा देऊन जाऊ शकते. म्हणजे आता तुझ्या कवितांमधूनच ते जाणवून गेलं. आजच्या या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये कविताच आहे की जी माणसाला माणसाशी जोडू शकते, मन शांत करू शकते, विचारांना चालना देऊ शकते, जगण्याला अर्थ देऊ शकते. इथे आलीस त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद तन्वी.
2: मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजतात. प्रादेशिक बातम्या.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का? काय कसे आहात? काय झालं?
2: फीस अटेन्शन.
1: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: आरबीआय सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
4: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीने सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर त्यांनी याबाबत निवेदनही दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत

0: तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले.
1: टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
0: शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे, मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची अवस्था दयनीय झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. आमदारांना खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही, राज्यातल्या कंत्राटदारांचे 90,000 कोटी देणं बाकी आहे, राजकोषीय तुटीने मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणीही त्यांनी केली. कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत, त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलं, त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं, तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश एस आर साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. तसंच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि सहकाऱ्यांनी केलेल्या तपासाबद्दल आणि ठोस पुराव्याबद्दल त्यांनी सर्वांचं कौतुक केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्याच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलांना 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्य दल पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदक इत्यादी पुरस्कारांचा समावेश होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून TET ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: ताई, हे बघ.
3: हॅपी बर्थडे टू यू.
2: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
2: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
4: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
5: आय नो बाबा. सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
6: आय नो ना.
5: RBI सांगते,
7: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
8: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतःजवळ ठेवा.
9: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
10: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
11: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
10: सहज संवाद.
12: सहज संवाद.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे यांनी केलेलं आहे. वाचन नंदिनी मधुरे यांनी केलं आहे.
1: टीईटी पेपर फुटीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. थोर व्यक्तींचा इतिहास सांगणाऱ्या नव्या पुस्तकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे. अवैध सावकारी रोखण्यासाठी कायद्यात बदल करणार सहकार बाळासाहेब पाटील. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ देणारं विधेयक विधानसभेत मंजूर. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातल्या कामकाजाला आज सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानं विधानसभेचं नियमित कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटीवर चर्चेची मागणी करत विधानसभेत सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू होताच शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य भास्कर जाधव आणि काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी आजचं सर्व कामकाज बाजूला ठेवून पेपर फुटी प्रकरणी चर्चेची मागणी केली. त्यावर टीईटी पेपर फुटीच्या एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी आजच सभागृहात सरकारकडून निवेदन केलं जाईल असं आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. मात्र विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला सारत तातडीनं चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरला. मात्र आज पुरवणी मागण्यांवरची चर्चा असल्यानं स्थगन प्रस्ताव घेता येणार नसल्याचं स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्थगनची सूचना नाकारली. त्यावर विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याचे

याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. फार वर्षांपूर्वी असं एक पुस्तक अभ्यासक्रमात होतं, मात्र मध्यंतरीच्या काळात ते पुस्तक रद्द केलं गेल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपा सदस्य अतुल भातखळकर यांनी राज्यातल्या शाळांमधल्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाचं उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी सदस्य सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, नितीन राऊत आदींनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपप्रश्न केले. राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही दादा भुसे यांनी दिलं. राज्यातल्या अवैध सावकारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार असून या संदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्यात येईल अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभागृहाला दिली. सध्या 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून शिक्षेचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अमरावती इथल्या अवैध सावकारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य सुलभा खुडके यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सहकार मंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यात अवैध सावकारी संदर्भात आतापर्यंत 343 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 266 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आलं आहे, तर 34 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून 48 आरोपींची नोंद करण्यात आल्याची माहितीही सहकार मंत्र्यांनी दिली. पिंपरी चिंचवड इथल्या रेड झोन मधल्या जमिनी आणि त्यावरच्या इमारतींच्या पुनर्विकासातले अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकार, केंद्रीय संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांची समन्वय समिती बनवण्यात येईल. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या मोजणी नकाशांच्या आधारे रेड झोन मधल्या नागरिकांना दिलासा देणं शक्य असून समन्वय समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. भाजपा सदस्य महेश लांडगे यांनी या संदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती. कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ESICच्या अंधेरी इथल्या रुग्णालयाचं कामकाज 30 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. शिवसेना सदस्य मुरजी पटेल यांनी या रुग्णालयाबाबत लक्षवेधी सूचना मांडली, तर अमीन पटेल, महेश सावंत, अस्लम शेख, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी उपप्रश्न केले. मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व धर्मादाय रुग्णालयांना प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहितीही बोर्डीकर यांनी यावेळी दिली. राज्यातल्या मत्स्यसाठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. बंदी कालावधीत वाढ करण्यात आली असली तरी या काळात परराज्यातल्या नौकांनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून अनधिकृत मासेमारी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचंही मंत्री राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपली जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करण्यात आलं. 2025 डिसेंबरमध्ये निवडणूक काळात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात शैक्षणिक कारणासाठी वैधता प्रमाणपत्रांची मागणी वाढली, त्यामुळे भार वाढल्यानं अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यामुळे आणखी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याची तरतूद विधेयकात करण्यात आल्याचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधेयक मांडताना सांगितलं. यानंतर सभागृहात 2026-27 या वर्षातल्या पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय, सार्वजनिक आरोग्य, महिला व बाल विकास विभागाच्या पुरवणी मागण्या चर्चेला घेण्यात आल्या. राज्य सरकारवर कंत्राटदारांच्या देयकांचा किती बोजा आहे हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी चर्चेची सुरुवात करताना केली. नियम आणि अटी टाकून राज्य सरकारनं लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बाहेर ठेवल्याचा आरोप करतानाच विना अट कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणीही जयंत पाटील यांनी केली. तर राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी

0: ही शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या नावाखाली केवळ आकडेवारीचा खेळ सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत केला. ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था, रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवारांनी सरकारचं लक्ष वेधलं. सुधीर मुनगंटीवार, बाबाजी काळे, रमेश बोरनारे, आशुतोष काळे, अभिजित पाटील, प्रवीण तायडे, नाना पटोले, सुलभा खोडके, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. समालोचन लिहिपर्यंत सभागृहात पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेचं कामकाज सुरू होतं.
1: विधानसभेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोतेव आत्ता आपण ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. आणि आता यानंतर ऐकूया विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन, लेखक अनुराग कांबळे.
0: वन्य प्राण्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करणार, वनमंत्री गणेश नाईक यांचा इशारा. विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी, सभापती राम शिंदे यांची घोषणा. अटल सेतू सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती. जे जे महानगर रक्तपेढीच्या प्रभारींची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची घोषणा. ही होती सभागृहाच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आज दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तरानं सुरुवात झाली. वन्य प्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतं. अशावेळी सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करू नये. तसंच यापुढे अशा प्राण्यांना मारहाण केल्याचं निदर्शनास आलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. सदस्य एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तथापि असे प्राणी मानवी जीवनास घातक असल्याचे वाटल्यास स्वसंरक्षणार्थ केलेल्या कृत्याला अपवाद, असंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. 12 एप्रिल 2026 रोजी जळगाव जिल्ह्यात मुक्ताई नगर इथे शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याला जेरबंद करताना उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडल्याचं निदर्शनास आणून देत अशा व्यक्तींवर काय कारवाई करणार, असा प्रश्न खडसे यांनी विचारला होता. यावर माहिती देताना बिबट्या मानवी वस्तीकडे जाण्याची शक्यता असल्यानं त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र यावेळी काही जणांनी बिबट्या मानवी वस्तीकडे जाऊ नये म्हणून प्रतिबंध करण्याच्या हेतूनं लाठ्यांचा वापर केल्याची शक्यता आहे, परंतु यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तसंच अशा प्रसंगी सामान्य नागरिकांनी घटनास्थळी उपस्थित राहू नये यासाठी आवाहनही करण्यात येईल, असंही मंत्री नाईक म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद नियम 7 अन्वये उपसभापतींच्या निवडणुकीची घोषणा सभापती राम शिंदे यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासानंतर केली. उपसभापती पदासाठी मंगळवार 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदत असून दुपारी 1 वाजता प्रस्तावांची छाननी होणार आहे. उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी होईल अशी घोषणा सभापती शिंदे यांनी केली. अटल सेतू अधिक सुरक्षित व्हावा यासाठी सरकार कटिबद्ध असून संरक्षक जाळ्या लावण्याचं सुरू असलेलं काम अधिक गतीनं करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी अटल सेतूच्या सुरक्षिततेविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. सेतू अधिक सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. अटल सेतूचं उद्घाटन झाल्यापासून आजवर 15 जणांनी त्यावरून उड्या मारल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सेतू अधिकाधिक सुरक्षित व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. जे जे महानगर रक्तपेढीचे संचालक हितेश पगारे आणि समाज कल्याण अधिकारी भिसे या दोघांची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. तसंच यापुढे रक्तपेढीसाठी पूर्ण वेळ संचालक पद देण्यात येईल, अशी घोषणा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केली. सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रक्ताच्या पिशव्यांचा गैरवापर होऊ नये तसंच त्यांच्या वाहतुकीची माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शक तत्व निर्माण करून त्यानुसार कामकाज करण्यात येईल. राज्यातल्या रक्तपेढ्यांचा आढावा घेऊन त्रुटी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या. तसंच राज्यात आणखी रक्तपेढ्यांना परवानगी देण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचंही राज्यमंत्री

श्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणाअंतर्गत गरिबांच्या घरांवर डल्ला मारणारा गेल्या 13 वर्षातला मोठा घोटाळा महसूल विभागानं शोधून काढला असून यात आतापर्यंत 197 आरोपी निष्पन्न झाले असून 104 जणांवर FIR दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा ऍक्शन टेकन रिपोर्ट हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी नाशिकमधल्या भूखंड घोटाळ्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. SIT या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं 2 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. 18 ऑगस्ट 2026 पर्यंत SIT चा अंतिम अहवाल येईल. त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात

0: टेकन रिपोर्ट हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी नाशिकमधल्या भूखंड घोटाळ्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. एसआयटीनं या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं 2 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. 18 ऑगस्ट 2026 पर्यंत एसआयटीचा अंतिम अहवाल येईल, त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात त्याची छाननी करेल. नगरविकास मंत्रालय आणि महसूल विभागामार्फत आगामी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात या संपूर्ण घोटाळ्याचा ऍक्शन टेकन रिपोर्ट सभागृहासमोर ठेवला जाईल. कोणत्याही दोषीला यात सोडलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीच्या 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं, हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपर फुटी प्रकरणी जे कुणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यात येईल. टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.
1: विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोते हो आता आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे आणि याचं वाचक केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजच्या विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा वार माझा शिवार कार्यक्रम

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 8 आषाढ शके 1948 अर्थात 29 जुलै 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे आकाश ढगाळलेलं राहील आणि वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे होतं हवामान वृत्त. श्रोते, आजच्या कार्यक्रमात जांभूळ लागवड व्यवस्थापन याविषयी डॉक्टर लहानू गबाले यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, जांभूळ या पिकाकडे आता फक्त रानमेवा म्हणून पाहिलं जात नाही, तर या पिकाकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहिलं जातं. किंबहुना आयुर्वेदात या पिकाला अनन्य साधारण असं महत्व आहे. म्हणूनच या पिकाची लागवड आणि व्यवस्थापन करणं हे आता अत्यंत गरजेचं झालं आहे. आणि या संदर्भात आज आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत उद्यान विद्या विभाग कृषी संशोधन केंद्र पालघर येथील शास्त्रज्ञ डॉक्टर लहानू गभाले. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, जांभूळ या पिकाविषयी आम्हाला काय सांगाल? त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि त्याचे उपयोग काय आहेत?
2: जांभूळ या पिकाला अनन्य असं आयुर्वेदामध्ये महत्व आहे. यामध्ये जांभळाची फळं ही चवदार स्वादिष्ट असल्याने ही खाण्यासाठी तर वापरतात, परंतु जांभळाच्या फळांपासून विविध प्रकारची प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. यामध्ये मग जाम, जेली,

0: वेगवेगळ्या प्रकारचे पेय असतील किंवा शॉर्ट्स म्हणतात तर शॉर्ट्स पण तयार केले जातात. तसेच जांभळाच्या बियांपासून पावडर तयार केली जाते आणि ही पावडर मधुमेह रुग्णांसाठी वरदान ठरलेली आहे. अपरिपक्व जांभळाच्या फळांचा उपयोग व्हिनेगर बनवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये केला जातो. जांभळांच्या पानांचा रस व गुळ समप्रमाणामध्ये घेऊन ते एक तास उन्हामध्ये तापू द्यायचं आहे आणि ते मिश्रण निवळल्यानंतर ते घ्यायचं आहे. त्याच्यामुळे जी काही पित्ताची दाहकता जी आहे तर ती कमी होण्यास मदत होते. तसंच जांभळाच्या पानांचा रस, गुळ व मध हे एकत्रित प्रमाणामध्ये घेतल्यास रक्ती अतिसार थांबण्यास मदत होते. तसेच जांभळाच्या काड्या ह्या दातांनी चावल्यास दात बळकट होतात. तसंच जांभळाचे झाड हे कमी प्रमाणामध्ये पाणी शोषून घेत असल्यामुळे या रेल्वेच्या ट्रॅकच्या खाली स्लीपर्स म्हणून या जांभळाच्या लाकडाचा उपयोग केला जातो. तसेच वारा प्रतिरोधक म्हणूनही मुख्य बागेच्या भोवताली आपण जांभळाच्या झाडांचा उपयोग केला जातो.
1: या पिकाची लागवड करण्यासाठी जमीन आणि हवामान कसं असायला हवं?
0: जमिनीचा विचार केला गेला तर जांभूळ हे फळपीक रानटी असल्यामुळे या पिकाची लागवड ही आपण साध्या माळरानावरही अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. परंतु माळरानावर किंवा हलक्या जमिनीमध्ये या पिकाची वाढ किंवा त्याचा विस्तार हा चांगला होत नसल्याने पर्याय आपल्याला उत्पादन अशा जमिनीमध्ये कमी मिळते. जर मध्यम ते भारी काळी कसदार जर जमीन जर असेल तर अशा जमिनीमध्ये या झाडाची वाढ किंवा त्याचा विस्तार हा समाधानकारक होऊन इथे आपल्याला फळधारणा मोठ्या प्रमाणामध्ये मिळते. त्याचबरोबर पाण्याची पातळी जर बघितली गेली तर साधारणतः 2 मीटरच्या खाली पाण्याची पातळी असली गेली पाहिजे. तसेच सामूचा जर विचार केला गेला तर साधारणतः 5.5 ते 7.5 जमिनीचा सामू हा असला गेला पाहिजे. तसेच जांभूळ या पिकासाठी चुनखडयुक्त जमिनी ज्या आहेत त्या या पिकाला मानवत नाहीत. अशा जमिनींमध्ये झाडाची पाने जी आहेत तर ती पिवळी पडतात आणि पर्यायी तिथे प्रकाश संश्लेषणाशी क्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्याला उत्पादन कमी मिळते. म्हणून चुनखडयुक्त जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात.
1: हवामान कसं असायला हवं?
0: जांभूळ हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील फळपीक असल्याने या पिकाला कोरडे हवामान चांगल्या प्रकारे मानवते. फुलधारणा होण्याच्या काळामध्ये किंवा फळे तयार होण्याच्या काळामध्ये हवामान कोरडे असणं गरजेचे आहे. कडाक्याची थंडी या पिकाला मानवत नाही. जर फुले आणि फळे तयार होण्याच्या काळामध्ये जास्त तापमान जर असेल तर फळगळ आणि फुलगळ होण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे फुलधारणेसाठी 20 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान तर फळधारणेसाठी 25 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान या पिकाला चांगल्या प्रकारे मानवते. उन्हाळ्यामध्ये जे काही उष्ण वारे जे आहेत या वाऱ्यांमुळे फळगळ किंवा फुलगळ होण्याची दाट शक्यता असते.
1: जांभूळाच्या काही वेगवेगळ्या जाती आहेत का?
0: हो नक्कीच. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 2004 साली कोकण बहाडोली ही जात पालघर जिल्ह्यामधील बहाडोली या गावातून निवड पद्धतीने विकसित केलेली आहे. या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळं ही आकाराने मोठी असतात, चवीला अतिशय स्वादिष्ट असतात. तसंच टिकवण क्षमता या फळांची साधारणतः सर्वसाधारण तापमानाला 4 दिवसांपर्यंत ही फळे टिकून राहतात व ही जात चांगल्या प्रकारे उत्पादन देते. सर्वसाधारणपणे 15 ते 20 वर्ष वयाच्या झाडांपासून इन एन एव्हरेज मध्ये 50 ते 100 किलो फळे ही जात देते. महाराष्ट्राचा जर विचार केला गेला तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये ह्या जातीची लागवड जवळपास 98 ते 99% या जातीची लागवड असून या जातीला मोठ्या प्रमाणामध्ये बाजार मागणी आहे. या जातीच्या व्यतिरिक्त राजेंद्र जामून ही बिहार कृषी महाविद्यालय भागलपूर येथून विकसित केलेली जात असून या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळे जी आहेत तर ती आकाराने भाडोलीपेक्षा छोटी असतात परंतु उत्पादन या जातीचं जास्त आहे. त्यानंतर पारस ही गुजरात राज्यामध्ये लागवड केलेली ही जात आहे. या जातीची फळे ही स्वादिष्ट, चवीला रुचकर व आकाराने मोठी आहेत. त्यानंतर CISH 37 ही केंद्रीय फळ संशोधन केंद्र लखनौ येथून विकसित केलेली जात असून या जातीची फळे आकाराने मोठी असतात परंतु ही जात काढणीस जूनच्या 2 आठवड्यापर्यंत तयार होते. त्यानंतर CISH 42 ही सुद्धा केंद्रीय फळ संशोधन केंद्र लखनौ येथून विकसित केलेली जात असून या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळे ही स्वादिष्ट व गोड असून फळांचा आकार हा छोटा आहे आणि ही जात बिया विरहित जात म्हणून विकसित केलेली आहे. या व्यतिरिक्त जामून गुजरात 2 आणि 8 या लवकर येणाऱ्या जाती आहेत. तसेच गोमा प्रियंका ही जात सेमी डॉर्फ म्हणून आपण या जातीचा वापर करू शकतो. या व्यतिरिक्त

0: मागील वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांनी फुले नीळकंठ ही जात विकसित केलेली आहे आणि आत्ताच IIHR बँगलोर या संस्थेने अर्का जामून ही नवीन जात विकसित केलेली आहे. या व्यतिरिक्त जांभळामध्ये KG10 पांढरा जांभूळ किंवा निरंतर जांभूळ किंवा वर्षातून दोनदा येणारे जांभूळ असे वेगवेगळे प्रकारही आपल्याला सध्या शेतकऱ्यांकडून चर्चेला पाहायला मिळतात. परंतु या काही जाती आहेत, या जातींवर सध्या विद्यापीठांमध्ये काम चालू असल्याने सद्यस्थितीमध्ये कोणत्याही शेतकऱ्यांनी विद्यापीठांच्या शिफारशीशिवाय या जातींची लागवड करू नये.
1: जांभूळ पिकाची लागवड करायची असेल तर त्याच्या काय पद्धती आहेत?
0: जांभूळ पिकाची लागवड आपण बीद्वारे आणि मृदकाष्ठ पद्धतीने कलम करून आपण या पिकाची लागवड करू शकतो. शक्यतो शेतकरी बांधवांनी कलमांपासून आपण लागवड करायची आहे, कारण बियांपासून रोपं तयार करून लागवड जर केली तर साधारणतः 10 ते 12 वर्षांनंतर फळधारणा होते. परंतु कलमांपासून जर लागवड केली गेली तर 4 ते 5 वर्षापासूनच फळधारणा चालू होते. म्हणून कृषी संशोधन केंद्र पालघर येथे कोकण बाढवली या जातीची मोठ्या प्रमाणामध्ये कलम विक्रीस उपलब्ध आहेत. या कलमांचा आपण लागवडीसाठी वापर करावा यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 8x8 किंवा 10x10 मीटर अंतरावर लागवड करण्याची शिफारस केलेली आहे आणि त्यासाठी एप्रिल मे महिन्यामध्ये 90x90x90 सेंटीमीटर आकाराचा खड्डे खोदून घ्यायचे आहेत. हे खड्डे उन्हामध्ये चांगले 20 ते 25 दिवस तापू द्यायचे आहेत, जेणेकरून आतमधील जे काही किडी किंवा बुरशी असेल तर ते मेली जाईल. त्यानंतर खड्डे 20 ते 25 दिवसानंतर भरायला घ्यायचे आहेत. खड्डा भरताना खड्ड्याच्या सुरुवातीला 100 ग्रॅम प्रति खड्डा मिथिल पॅराथॉनची भुकटी किंवा फॉलिडॉल पावडर सर्वात प्रथम खड्ड्यामध्ये मिसळून द्यायची आहे. त्याच्यानंतर 1 ते 2 घमेले चांगलं माती टाकायचे आहे. त्यानंतर साधारणतः 6 इंच जाडीचा पालापाचोळ्याचा थर द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 2 ते 3 घमेले चांगली माती टाकायची आहे. त्यानंतर पुन्हा त्यावर 2 ते 3 घमेले चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत, 1 किलो निमपेंट, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने हा खड्डा भरून घ्यायचा आहे. खड्डा भरून घेताना शेतकरी बांधवांनी एक काळजी घेतली गेली पाहिजे की खड्डा हा जमिनीपासून साधारणतः 1 फूट उंच असला गेला पाहिजे. अशा पद्धतीने खड्डा पूर्ण भरून झाल्याच्या नंतर जून जुलै महिन्यामध्ये 2 ते 3 पाऊस झाल्याच्या नंतर जमिनीमधील जी काही उष्णता जी आहे तर ती निघून गेल्याच्या नंतर शासनमान्य रोपवाटिकेमधून जी काही कलम आहेत या कलमांची लागवड आपण या खड्ड्याच्या मध्यभागी करायची आहे. शेतकरी बांधवांनी खड्डा भरून घेताना खड्डा हा जमिनीच्या 1 फूट वरती असला गेला पाहिजे याची काळजी घ्यावी, जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे काही पाणी आहे तर हे पाणी लावलेल्या कलमाच्या बुंद्याजवळ पाणी साठणार नाही.
1: खताचं आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं?
0: जांभूळ या पिकामध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन हे खूप महत्वाचं मानलं जातं. जर यामध्ये योग्य खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन जर असेल तर झाडाची वाढ ही समाधानकारक होत असते. सुरुवातीची पहिल्या वर्षी 1 ते 2 घमेले शेणखत 50 ते 100 ग्रॅम सुफला आळे पद्धतीनं झाडाला द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 50 ते 100 ग्रॅम मिश्र खत जून जुलै महिन्यामध्ये द्यायचं आहे. तर 50 ते 100 ग्रॅम युरिया हा ऑगस्ट महिन्यामध्ये द्यायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी 200 ते 250 ग्रॅम मिश्र खत हे जून जुलै महिन्यामध्ये द्यायचं आहे. तर 5व्या वर्षापासून साधारणतः 5 घमेले शेणखत, 1 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 1/2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश चरातून बांगडी पद्धतीने वर्षातून 2 ते 3 वेळेस समप्रमाणात विभागून देणं गरजेचं आहे. खत व्यवस्थापन करताना नवीन बाग असताना पहिली 2 वर्ष 20 लिटर पाण्यामध्ये 2 किलो युरिया आणि 2 किलो ओलं शेण यांचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे व या शेणाची जी काही रबडी आहे ही रबडी प्रत्येक महिन्याला एका कलमाला 1/2 लिटर याप्रमाणे झाडाच्या भोवती ती आपल्याला ओतायची आहे, जेणेकरून झाडाची वाढ ही सुरुवातीची 2 वर्ष जोमदार होऊ शकेल. त्यानंतर फळे काढणी झाल्यानंतर म्हणजे साधारणतः 5व्या वर्षानंतर शेणखत म्हणजे सेंद्रिय खते व रासायनिक खतांची मात्रा ही रेग्युलर पद्धतीनं देणं गरजेचं आहे व ज्यावेळेस झाडावर फळधारणा झालेली आहे किंवा फळे तयार होण्याचा कालावधी आहे तर यावेळेस जे काही मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत म्हणजे यामध्ये झिंक असेल, कॉपर असेल, बोरॉन असेल, मॉलिब्डेनम असेल तर यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची ड्रीप मधून तसंच फळांवर फवारणी करणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाचा जर विचार केला गेला तर जांभूळ पिकाला पावसाळ्या

0: त्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिना पाणी द्यायचं नाही, म्हणजेच आपण इथे जांभळाला पाण्याचा ताण द्यायचा आहे आणि त्यानंतर मात्र आपण हळूहळू झाडाला पाणी चालू करू द्यायचं आहे. जर आपण ताण सोडताना ड्रिपचा जर वापर करत असेल तर साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये 4 ते 5 तास आपण पाणी देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा आपल्याला एखादा महिना तरी झाडाला ताण देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मात्र जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून जांभूळ या पिकाला फुलधारणा आणि फळधारणा व्हायला सुरुवात होते. त्यानंतर मात्र आपण जांभूळ पिकाला आठवड्यातून 1 ते 50 लिटर पाणी शेवटपर्यंत देणं गरजेचं आहे.
1: बरं, आंतरपिकं घेता येतात का?
0: जांभूळ या पिकामध्ये आपण जसं मगाशी सांगितलं की सुरुवातीची 3 ते 4 वर्षापर्यंत आपण आंतरपिकं जांभूळ पिकामध्ये घेऊ शकतो, कारण 4 ते 5 वर्षापासून जांभूळ या पिकाला फळधारणा सुरुवात होते व 6 ते 7 वर्षापासून व्यापारीदृष्ट्या या पिकाला सुरुवात होते. म्हणून सुरुवातीची जी काही 3 ते 4 वर्ष जी आहेत, ही 3 ते 4 वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकं किंवा नत्र स्थिरीकरण करणारे जी काही द्विदल वर्गीय पिकं जी आहेत, या द्विदल वर्गीय पिकांची आपण इथे लागवड करू शकतो. किंवा यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये कढीपत्ता किंवा शेवगा यांसारख्या पिकांची आपण मिश्र पीक म्हणून किंवा आंतरपीक म्हणून आपण यामध्ये लागवड करू शकतो.
1: बरं, फुलं लवकर येण्यासाठी काही उपाय आहेत का?
0: हो, नक्कीच. जांभूळ पिकामध्ये लवकर फुलधारणा होणे ही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना समस्या उद्भवते. यासाठी आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने लवकर फुले व उत्पन्न मिळण्यासाठी झाडाला प्रतिवर्षी 50% फांद्यांवर ऑक्टोबर महिन्यामध्ये गर्डलिंग करण्याची शिफारस केलेली आहे. आता ही गर्डलिंग कशा प्रकारे करायची आहे? तर गर्डलिंग करताना साधारणतः झाडाच्या 50% फांद्या 1 ते 2 इंच जाडीच्या निवडायच्या आहेत. ह्या फांद्यांना उभा एक सरळ काप द्यायचा आहे, गोलाकार काप द्यायचा आहे. काप अशा पद्धतीने द्यायचा आहे की त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते अलगद त्यामध्ये बसलं जाईल. अशा पद्धतीने त्याला एक उभा फक्त गोलाकार फांदीला काप घ्यायचा आहे. झाडाची पूर्ण साल काढायची नाहीये. अशा पद्धतीने आपण एक ऑक्टोबर महिन्यामध्ये गोलाकार काप घेतल्यानंतर झाडाची गर्डलिंग आपण करू शकतो. आता गर्डलिंग करण्यामागे मुख्य कारण म्हणजे जांभळाच्या झाडाची जी काही फांदी आहे, या जांभळाच्या झाडाच्या फांदीच्या टोकाकडील जो भाग आहे तर यामध्ये कर्बोदके मोठ्या प्रमाणात असतात आणि जर आपण गर्डलिंग केलं नाही तर ही कर्बोदके पुन्हा मुळाकडे फ्लोएमच्या माध्यमातून ती जातात आणि जर आपण गर्डलिंग केलं तर ही जी कर्बोदके आहेत, ही कर्बोदके झाडाच्या फांदीच्या शेंड्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये साठून फुलधारणा किंवा फळधारणा होण्यासाठी त्याला मदत मिळते. म्हणून गर्डलिंग करणं गरजेचं आहे.
1: फळ लागल्यानंतरचं व्यवस्थापन कसं करायचं?
0: फळे लागल्यापासून ते काढणीपर्यंतचा कालावधी कमी करण्यासाठी फुलांची कळी निघाल्यानंतर एकदा व फळधारणा झाल्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने 2 दा अशा 1% मोनोपोटॅशियम फॉस्फेटच्या फवारण्या करणं गरजेचं आहे किंवा 1% पोटॅशियम नायट्रेटची आपण यामध्ये फवारणी करू शकतो. तसंच फळांची गळ ही टाळण्यासाठी साधारणतः 60 PPM NEA आपण इथे फवारणी करू शकतो.
1: कीड आणि रोगांचं व्यवस्थापन करण्यासाठी काय करता येईल?
0: जांभूळ या पिकामध्ये फळमाशी हा एक मुख्य कीड मानली जाते. तर यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये बाग स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे. तसेच जी काही किडकी जे काही फळं आहेत तर ती गोळा करून नष्ट करणं गरजेचं आहे. तसेच फळे लहान असताना मॅलाथिओन 10 ml/10 L पाण्यामध्ये अधिक त्यामध्ये 100 ग्रॅम गुळ याच्या मिश्रणाच्या आपण फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच वेळोवेळी बागेमध्ये वखरणी करणं गरजेचं आहे व फळमाशीसाठी आपण हेक्टरी 4 ते 5 रक्षक सापळे लावणे गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस जांभळाला नवीन नवती येते किंवा पानं येतात तर अशा वेळेस पाने खाणाऱ्या आळीचा मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपद्रव आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठी रोगार 10 ml/10 L पाण्यामध्ये मिश्रण याचं तयार करून फवारणी करणं गरजेचं आहे किंवा 5% निंबोळ्या अर्काची फवारणी शेतकरी बांधवांनी करावी.
1: काढणी प्रतवारी किंवा बॉक्स पॅकिंग करताना काय काळजी घ्यायला हवी?
0: जांभळाची काढणी करताना ही काढणी शक्यतो आपण शिडीच्या सहाय्याने किंवा झाडावर चढून हाताने अलगद फळे तोडून केली गेली पाहिजे, कारण जांभूळ हे अतिशय नाजूक आणि नाशवंत फळ असल्याने त्याची काढणी ही हाताने गोलाकार असं त्याचं देठ फिरवून त्याची काढणी केली पाहिजे. जांभळाच्या फळाच्या देठाजवळ शक्यतो कोणत्याही प्रकारची इजा होता का?

0: दावा नाही, कारण अशा वेळेस जर इजा जर झाली तर त्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते. जांभळाची फळे ही स्थानिक बाजारपेठेमध्ये बांबूच्या टोपल्या किंवा क्रेट्समध्ये आपण विक्रीसाठी त्यांचा वापर करतो, परंतु मोठ्या बाजारपेठेमध्ये किंवा त्याला जास्त भाव मिळावा यासाठी कोरुगेटेड बॉक्सेस किंवा पनेट बॉक्सचा आपण इथे वापर करतो. यामध्ये आपण साधारणतः अर्धा किंवा एक किलोचे बॉक्स तयार करतो. बॉक्स तयार करताना यामध्ये एक सम प्रमाणामध्ये आपण जांभूळ आपण त्या बॉक्समध्ये भरतो. बॉक्सच्या वरती शेतकऱ्याचं नाव, त्यांचा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी आणि एखादी म्हण किंवा त्या जांभूळ खाण्याचे फायदे, एक छानसा असा त्या बॉक्सवर जांभळाचे फोटो असला गेला पाहिजे. अशा पद्धतीने तो जो बॉक्स जो आहे तो बॉक्स आपण तयार केला गेला पाहिजे, जेणेकरून जे काही ग्राहक आहेत हे ग्राहक त्या जांभळाच्या बॉक्सकडे आकर्षित झाले पाहिजे.
1: यामध्ये काही इतर समस्या आहेत का?
0: जांभूळ या पिकामध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे चुनखडीयुक्त जमीन टाळावी, कारण अशा जमिनीमध्ये पाणी पिवळी पडतात. तर याचं मुख्य कारण म्हणजे फेरस या अन्नद्रव्याची कमतरतेमुळे पाणी ही पिवळी पडतात. तर ही समस्या टाळण्यासाठी चिलेटेड आयर्न किंवा अमोनियम फेरिक सल्फेट याच्या 1-2% आपण फवारण्या करणं गरजेचं आहे, किंवा फेरस सल्फेटची 250 ग्रॅम प्रति झाड प्रतिवर्ष आपण बांगडी पद्धतीनं हे फेरस सल्फेट त्या झाडाच्या बुंद्यामधून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी समस्या म्हणजे फळे तडकणे. तर ही मुख्य समस्या आपल्याला उन्हाळ्यामध्ये जांभूळ पिकामध्ये पाहायला मिळते, कारण जमिनीमध्ये पाण्याचा जर स्ट्रेस असेल किंवा वरून उष्णता जास्त जर असेल तर अशा वेळेस एकदम अचानक आलेला पाऊस किंवा आपण बागेला मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात दिलेले पाणी याच्यामुळे फळे तडकण्याचे प्रमाण हे जास्त असते. तसेच बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळेही फळे तडकण्याची शक्यता असते. त्यासाठी बोरॅक्स 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी फळे छोटी असताना किंवा गोटी आकाराची असताना करणं गरजेचं आहे. तसेच पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत या रेग्युलर देणं गरजेचं आहे. झाडांना आच्छादन करणं गरजेचं आहे. तसेच जे काही वारा प्रतिकारक जी काही झाडं आहेत यामध्ये सुरू असेल यांसारख्या झाडांची आपण लागवड करणं गरजेचे आहे. तसेच दुसरी समस्या म्हणजे फळे उशिरा येणे ही एक प्रमुख समस्या आहे. तर या गडलिंगचा आपण उपयोग करू शकतो किंवा 1% मोनोपोटॅशियम फॉस्फेटचा आपण यामध्ये वापर करू शकतो. त्यानंतर फळे आणि फुले फुलगळ ही एक प्रमुख समस्या यामध्ये मानली जाते. परंतु जांभूळ या पिकामध्ये फुले व फळे आल्याच्या नंतर साधारणतः 3-4 आठवड्यापर्यंत नैसर्गिकरित्या फुलगळ ही किंवा फळगळ ही होत असते. परंतु जर ते तापमानामध्ये जर वाढ झाली किंवा जमिनीमधून जर पाण्याचा ताण जर असला तर अशा वेळेस फुलगळ किंवा फळगळ मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणून पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत त्या रेग्युलर देणं गरजेचं आहे. आपण इथे वारा प्रतिरोधक झाडांचाही आपण इथे वापर करू शकतो. अशा ह्याच्या काही उपाययोजना आहेत तर त्या उपाययोजना आपण केल्या केल्या पाहिजेत. याचबरोबर 3-5% केओलिनची आपण फवारणी करून फुलगळ फळगळ आपण टाळू शकतो.
1: जाता जाता शेतकऱ्यांना काय संदेश द्याल?
0: शेतकरी बांधवांसाठी एक सल्ला यामध्ये आपण देऊ शकतो की जांभूळ या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्याने या पिकाची जी काही कलमे रोपे आहेत ती शासनमान्य किंवा विद्यापीठांच्या रोपवाटिकेमधूनच घेतली गेली पाहिजेत, कारण बऱ्याचदा कलमे ही इतर रोपवाटिकेमधून घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर जे काही आधुनिक तंत्रज्ञान जे आहेत या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन या पिकामध्ये काढणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, आज डॉक्टर एल के गभाले यांनी जांभूळ या पिकाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आपल्याला दिलेला आहे. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर अशी माहिती सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: मंडळी, आत्ताच आपण ऐकलं जांभूळ लागवड आणि व्यवस्थापन याविषयी स्वप्निता शिंदे यांनी डॉक्टर लहानू गभाले यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत.

मंडळी, आत्ताच आपण ऐकलत लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या आवाजातील शांता शेळके यांचे गीत, संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीताबरोबरच माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम समाप्त होत आहे. बरं आहे तर मंडळी, नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झालेले आहेत. अस्मिता वाहिनी